रसिको श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून। आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 16 आषाढ शके 1948 अर्थातच आज आहे 7 जुलै 2024। या प्रातप्रसारणात मी मेघा, माझे नियंत्रण कक्षातील सहकारी रुपेश पाटील आणि विजय भोळे यांच्यासह आपलं मनपूर्वक स्वागत करते। कार्यक्रमाला अर्थात प्रसारणाला सुरुवात करूया मंगल ध्वनीने।

सनईवर आपण ऐकला राग प्रभात, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर सकाळचे 6 वाजलेत. नमस्कार नाशिक. आनंद घेऊया भक्ती रसाचा, भक्तीधारा या कार्यक्रमात.

रसिकहो, पहाटेच्या या मंगलप्रहरी आपण अत्यंत मनोभावे विघ्नविनाशक महागणपतींचं स्मरण केलेलं आहे डॉक्टर सीताराम गणेश देसाई यांच्या भक्तिगीतातून. स्वर होता शरद जांभेकर यांचा, तर याला संगीतबद्ध केलं होतं नंदू होनव यांनी. कार्यक्रमामध्ये आता आई अंबाबाईचं स्मरण करूया. पारंपरिक असं हे भक्तिगीत आहे उषा मंगेशकर यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलं यशवंत देव यांनी.

रसिक हो, आई अंबाबाईला अतिशय प्रेमळ अशी ही साद घातली आहे, तिचं वर्णन केलं आहे या नितांत सुंदर अशा या भक्तिगीतातून. उषा मंगेशकर यांच्या स्वरात हे भक्तिगीत आपण ऐकलं. रसिक हो, आणि आता कार्यक्रमात ऐकणार आहोत यशोध कुमार गळवणकर यांची भक्तिरचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलं आहे दशरथ पुजारी यांनी.

0: रसिको हो, आपण आत्ताच यशोद कुमार गळवणकर यांची ही भक्तिरचना ऐकली. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ज्याला संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. आणि आता भक्तिधारा या कार्यक्रमामध्ये आपण एक विश्रांती घेणार आहोत.
1: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
0: रसिकहो, या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे भक्तिधारा या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. सकाळचे 6:16 आणि 4 सेकंद झाली आहेत. कार्यक्रमात आता नितांत सुंदर अशी भक्तिरचना आपण ऐकणार आहोत राम मोरे यांची.

अशी भक्ती रचना आपण ऐकणार आहोत. राम मोरे यांची, प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात ही भक्ती रचना आहे, ज्याला संगीतबद्ध केलं आहे विमल लुकटुके यांनी.

रसिक हो, मनाला प्रसन्न करणारी अशी ही भक्तिगीतं आपण ऐकत आहात. भक्तिधारा या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आत्ताच आपण ऐकला जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात. आणि आता मात्र भक्तिधारा या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत देशवंदनेनं. वसंत बापट यांचं हे देशभक्तीपर गीत आहे, प्रमिला दातार आणि सहकारी यांच्या स्वरात.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर सकाळचे 6:30 आणि 45 सेकंद झालेत. रसिकहो, आजचं हे प्रसारण आपल्यापर्यंत सुनियंत्रित पोहोचवण्यासाठी आज नियंत्रण कक्षात आहेत विजय भोळे आणि रुपेश पाटील. तर प्रसारण कक्षेतून आपल्याशी संवाद साधत आहे मी आपली रेडिओ सखी मेघा बुरकुले. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच 6:35

ऐसी अक्षरे रसिके यात कवितेतला पाऊस या मालिकेचा भाग दुसरा संवादक माधुरी माटे सादर करते कृष्णा शिंदे. 6:40 स्वरूप कृषीवाणी यात हवामान पूर्वानुमान कृषी सल्ला वाचक स्वर विनया गांगल यांचा सादर करते कृष्णा शिंदे. 6:45 अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी संवादक मेघा बुरकुले. 6:50 कार्यक्रम परिसर यात अंजिनिअरी जैवविविधतेचा हॉटस्पॉट या माहितीचा भाग 6 संवादक डॉक्टर संजय औटी आणि त्यानंतर 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा यात अंकमित्र कापरेकर या मालिकेचा भाग 5 लेखन आणि संवादक डॉक्टर रुपाली कुलकर्णी आणि या दोनही कार्यक्रमांचे सादर करते कृष्णा शिंदे. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलासा मी अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित करू. तर 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट बडोदरा, त्यानंतर 7:55 रक्तगाथा हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. रसिक हो, 7:15 गीतधारा आणि 8:30 म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात आपण मराठी संगीताचा आनंद घेऊ शकाल. तर आज 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम हायटेक शेती प्रगतीची गती सादर करते आहे सदानंद कांबळी. ही निर्मिती आहे आकाशवाणी परभणी केंद्राची आणि हा कार्यक्रम आम्ही अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित करू. आज सकाळी ठीक 8:40 श्रोते हो, आज सकाळी 9 प्रायोजित कार्यक्रम PNG & Sons आपण ऐकू शकाल. तर 9:05 सकाळी 10 विविध भारतीचे विविधरंगी कार्यक्रम, 10 गीत भारती या कार्यक्रमात मराठी मिश्र संगीत, तर 10:30 प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग. रसिक, 11:00 रात्री 11:00 पुन्हा एकदा आपण आनंद घेऊ शकाल विविध भारतीच्या विविधरंगी कार्यक्रमांचा. दरम्यान दुपारी 12:00 वनिता मंडळ, संध्याकाळी 5:30 युवावाणी आणि संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन आम्ही अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 7:30 आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी विशेष कार्यक्रम किसानवाणी. यात रोजच्या सदरांबरोबर हॅलो किसानवाणीमध्ये कांदा रोपवाटिका व्यवस्थापन या अतिशय महत्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तज्ज्ञ डॉक्टर राकेश सोनावणे. याचं सूत्रसंचालन केलं आहे यामिनी भाकरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. तेव्हा जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 किसानवाणी. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. याचबरोबर सगळी जिल्हा प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही रोजच्याच वेळेत सहक्षेपित करू. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 6:35 होत आहेत. ऐसी अक्षरे रसिके कवितेतला पाऊस भाग दुसरा संवादक माधुरी माटे सादर करते कृष्णा शिंदे.

पाऊस म्हणजे खरं तर निव्वळ आकाशातून जमिनीवर पडणारं पाणी. हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार. आता तर त्या चमत्काराचं शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण मिळालंय. म्हणजे कळला का पाऊस? ज्याला तो तसा कळला तो माणूसच नाही, कारण पाऊस त्या पलीकडे आहे. त्याला एक भुरळ घालणारं व्यक्तिमत्व आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यात आणि पावसात एक अनोखं अभेद्य तरीही तलम अलवार असं नातं आहे. नातं म्हटलं की अपेक्षा अवघानच आल्या. तो कसा असावा, त्याने कसं वागावं, हे सगळं आपण ठरवणार. नात्याचे ते सगळे लेप पावसाला लावतो आपण. किती गंमत आहे नाही? जो पाऊस अवघ्या सृष्टीवरची जमलेली पुटं धुवून स्वच्छ करतो त्यालाच लिंपतो आपण. आपण हाच खरा निसर्गाचा चमत्कार म्हणायला हवा, नाही का? नितीन तेंडुलकर, माझा आवडता कवी, त्यांच्या या कवितेत एक वेगळेपण आहे. पावसाला आपण कसा प्रतिसाद द्यायला हवा, हा समंजस विचार या कवितेत आहे. अर्थात

0: तो नुसताच पाऊस नसणार, काय असेल तो? बरसणं, कोसळणं, झिरपणं, निसर्ग, मन, शरीर, काय? बघूया कवी नितीन तेंडुलकर यांची कविता. पावसात मन शहारून यायला हवं, पावसात मन शहारून यायला हवं. माशा बसल्याने थरकणाऱ्या म्हशीच्या कातडीसारखं, किंवा उतारावरील लाकडाचा ओंडका गाळून ओघळणाऱ्या ओहळासारखं मन वाहत जायला हवं पावसात, पावसात मन शहारून यायला हवं. शहराचं गढूळ प्रतिबिंब निवळून पारदर्शक झालेल्या पाण्यासारखं मन नितळ व्हायला हवं पावसात. शहराचं गढूळ प्रतिबिंब निवळून पारदर्शक झालेल्या पाण्यासारखं मन नितळ व्हायला हवं पावसात, मन शहारून यायला हवं. ऊन जसं शोषून घेतं हलकेच फुलातील दव, तसा शोषून घेता यायला हवा हपापून क्षण. विसरता आलं पाहिजे प्रेमभंगासारखं काही, आणि आठवता आलं पाहिजे चिंब झाड वळणावरचं. पावसात मन तिरळं व्हायला हवं डोळ्यासारखं, पावसात मन तिरळं व्हायला हवं डोळ्यासारखं. धुक्यामागून उजळलेला आत्मसंमोहनाचा शुभ्र दिवा पाहात पावसात मन शहारून यायला हवं. कुडीमध्ये न शिरता जो पाऊस नुसते शरीरच भिजवून जातो, तो खरा पाऊसच नव्हे, पावसात मन शहारून जायला हवं. पावसाला प्रेमाचं रूप देऊन नेमका खरा पाऊस कोणता हेही ठरवणं कवितेच्याच हातात. प्रणयाच्या लयीत गाणारा पाऊस हे प्रतीक त्याच्याही अंगवळणी पडलं असेल. पाऊस मन आणि देहाच्या पातळीवर एकाच वेळी असा असतो. अस्मिता गुरव यांची ही कविता. भरलं आभाळ कातरवेळी, पावसाचा सांगावा थेंबांच्या ओळी. पागोळ्यांची सय टपटप बोली, हेलकावते दारी जुई अबोली. दिठीच्या तळी धकधकती आस, खोलवर झिरपू दे ओला श्वास. ओला श्वास निश्वासाची लय अंगभर वाहील, तेव्हाच खरा पाऊस गाईल, तेव्हाच खरा पाऊस गाईल.
1: रसिक हो ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकला, आणि नितांत सुंदर अशी ही पावसाची कविता, अर्थातच ही मालिकाच होती कवितेतला पाऊस. आणि या मालिकेतला आणि या मालिकेचा आज भाग दुसरा आपण ऐकला. संवादक माधुरी माटे, सादर करते कृष्णा शिंदे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. एक आठवण आमच्या हॅलो किसनवाणी या कार्यक्रमाची.
2: मंडळी, आज ध्वनिमुद्रित आणि प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणी कार्यक्रमाचा विषय आहे कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन करणार आहे तज्ज्ञ डॉक्टर राकेश सोनावणे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला फोन करायचे आहेत आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत. त्यासाठी आमचे फोन नंबर्स 02352437773 आणि 2950772 करा मग फोन.
1: तर मंडळी जरूर फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसानवाणी या कार्यक्रमात. आणि आता मात्र सकाळचे 6:40 झाली आहेत, तेव्हा प्रसारित करत आहोत स्वरूप कृषीवाणी.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. 30 7 तोच विश्वास.
1: मंडळी नमस्कार. आजच्या स्वरूप कृषीवाणीमध्ये आपण जाणून घेणार आहोत हवामान पूर्वानुमान कृषी सल्ला. वाचक स्वर विनया गांगल यांचा.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषीवाणीमध्ये आपण जाणून घेणार आहोत हवामान पूर्वानुमान कृषी सल्ला. हा सल्ला आम्हाला प्राप्त झाला आहे ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी हवामान प्रक्षेत्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांच्या सौजन्यानं. सर्वप्रथम कृषी क्षेत्रावरील प्रभावाधारित अंदाज आणि इशारा लक्षात घेता आज दिनांक 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी ऑरेंज अलर्ट, अर्थात जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे.

0: तसंच घाट प्रक्षेत्रात रेड अलर्ट, काही ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस, सोबत तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस आणि वादळी वारे, ताशी 60 ते 70 किलोमीटर प्रतिवेगानं वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाट प्रक्षेत्रात तुरळक ठिकाणी दिनांक 8 जुलै रोजी देखील येलो अलर्ट म्हणजेच जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या परिस्थितीच्या अनुषंगानं कृषी क्षेत्रावर पडणाऱ्या प्रभावाधारित अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यासाठी सामान्य सल्ला दिला जात आहे. जोरदार पावसाची चेतावणी लक्षात घेता भात, नागली आणि वरई पिकाच्या रोपवाटिकेतून जास्तीचं पाणी आपण काढून टाकावं. आंबा व डाळिंब बागांची सोसाट्याच्या वाऱ्यापासून संरक्षण करण्याकरता बांबू किंवा लाकडी काठ्यांचा आधार द्यावा. प्लास्टिक दोरीच्या सहाय्यानं झाडं एकमेकांना बांधून घ्यावीत. विजेच्या पूर्वानुमानाकरता दामिनी मोबाईल ऍपचा वापर आपण करावा. जर शेतकरी शेतात असतील आणि त्यांना कोणताही निवारा मिळाला नसेल तर त्या परिस्थितीत सर्वात उंच वस्तू त्याच्या जवळ जाणं आपण टाळलं पाहिजे. जर फक्त तुरळक झाडं जवळपास असतील तर सर्वात चांगलं संरक्षण म्हणजेच उघड्यावर दबा धरून बसावं. पाय पोटाशी घेऊन हात कानावर ठेवावेत आणि डोळे झाकावेत म्हणजेच शरीराचा आकार कमी करणं हे अपेक्षित आहे. अचानक आलेल्या वादळाच्या वेळी जर तुमचे केस उभे राहत असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. स्वतःचं रक्षण करण्यासाठी तात्काळ जमिनीवर पाय गुडघ्यात दुमडून एकमेकांना जोडून त्या भोवती हातांचा विळखा घालावा. हनुवटी गुडघ्यावर दाबून धरावी. वातावरण निवळल्यानंतर तात्काळ आश्रयस्थान आपण गाठलं पाहिजे. शेतकरी बंधू भगिनींनो, अचानक गडगडाट होत असल्यास आणि सभोवताली फक्त झाडच असतील तर अशा वेळी झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर जमिनीवर वाकून बसावं. विद्युत उपकरणं किंवा वायर, केबल्स यांचा संपर्क आपण टाळला पाहिजे. जे धातू किंवा इतर पृष्ठभाग विद्युत वाहक आहेत त्यांच्यापासून आपण स्वतःचं संरक्षण करावं. आपल्या पशुधनाच्या संदर्भात देण्यात येणारा सल्ला याप्रमाणे आहे. हलका ते मध्यम पाऊस आणि विजांपासून पशुधनाचं संरक्षण करावं. त्यांना चारण्यास किंवा इतर कारणास्तव बाहेर नेण्यास टाळावं. प्राण्यांना ट्रॅक्टर आणि इतर धातूंच्या शेती उपकरणांपासून देखील दूर ठेवावं. आपल्या प्राण्यांना झाडाखाली जमू देऊ नका आणि त्यांना आपल्या थेट नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करा. गुरं आणि शेळ्यांना शेडमध्ये ठेवा. पावसाचं वातावरण आणि विजेचा गडगडाट होत असल्यास शेतातील कामकाज त्वरित थांबवून जनावरांना बंदिस्त आणि सुरक्षित ठिकाणी हलवावं. हा हवामान सतर्कता आणि प्रभावाधारित कृषी सल्ला आम्हाला प्राप्त झाला होता. ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी हवामान प्रक्षेत्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांच्या सौजन्यानं. बरं तर मंडळी, याबरोबरच आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आम्ही आता आपला निरोप घेत आहोत. पुन्हा आपली भेट आहेच उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: मंडळी, अतिशय महत्वाचा असा हा हवामान पूर्वानुमान कृषी सल्ला आपण जाणून घेतला. वाचक स्वर होता विनया गांगल यांचा. आणि आता मात्र स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात आजच्यापुरतं आपण इथेच थांबतोय. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: मंडळी स्वरूप कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादर करते होते कृष्णा शिंदे. सकाळचे 6:45 झाली आहेत. अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी.
2: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
1: रसिको श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमात मी मेघा आपलं मनःपूर्वक स्वागत करते. कसे आहात आपण आणि कसं चालू आहे आपलं आयुष्य? आपण सगळे मजेत आनंदात असाल अशी आशा करते. रसिक हो, आयुष्य हे क्षणभंगूर आहे असं म्हटलं जात असलं आणि माणसाचं सरासरी आयुष्य हे 70-80 वर्षांचं असतं असं संशोधन म्हणत असलं तरी जगात मात्र अशी काही ठिकाणी

0: आहेत जिथे लोक सरासरी 100 वर्ष जगतात, आणि नुसते 100 वर्ष जगतच नाही तर सुदृढ निरोगी जीवन जगतात. अनेकांचा खरं तर यावर विश्वास बसणार नाही, मात्र जपानमधील ओकिनावा, इटलीमधील सार्डिनिया, कोस्टारिका येथील निकोया आणि ग्रीसमधलं इकारिया, तसंच कॅलिफोर्निया आणि अमेरिकेतलं लोमा लिंडा ही जगातली अशी विशिष्ट ठिकाणं आहेत जिथली माणसं इतर ठिकाणांच्या तुलनेतील माणसांपेक्षा अधिक निरोगी सुदृढ आयुष्य जगतात, आणि ते देखील साधारण 100 किंवा त्याहून जास्त वर्ष ते जगतात. खरं तर शास्त्रज्ञांनी अशा ठिकाणांना ब्लू झोन असं नाव दिलंय. आपल्यापैकी बरेच जण या ब्लू झोनबद्दल त्यांना माहीत असेल, जाणत असतील, पण बघा हा काय मजा आहे आणि हा आनंदी जगण्याचा आणि सुदृढ आयुष्याचा बघा कसा मार्ग आहे. हं, तर शास्त्रज्ञ या ठिकाणाला ब्लू झोन असं म्हणतात, आणि ब्लू झोनच्या अभ्यासातून हे समोर आलं आहे की दीर्घायुष्यासाठी आहार मुख्य नाही, व्यायाम मुख्य नाही, अनुवंशिकतासुद्धा मुख्य नाही, तर सर्वात महत्त्वाचं काय आहे ते म्हणजे कमी ताण. बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. तुम्ही कितीही चांगलं खाल्लं किंवा व्यायाम केला, पण जर तुम्ही सतत तणावात असाल तर आयुष्य कमी होणारच. हा तणाव कमी कामाचा, हा तणाव फक्त कामाचा नसून तुम्ही आतून कोण आहात आणि जगाला काय दाखवताय यातील संघर्षाचा असतो असं शास्त्रज्ञ म्हणतात. खरं त्यांनी ना दीर्घायुषीची 6 नियम आणि टप्पेसुद्धा सांगितलेत. बघा, अर्थात टप्पे नाही, हे नियमच आहे, आणि खरं तर हे वागणं आहे, आणि ज्याला त्याला जर जमलं तर आपलंही सरासरी आयुष्य हे वाढू शकतं. तर शास्त्रज्ञ असं म्हणतात की स्वतःच्या मनाशी खोटं बोलू नका. ज्या गोष्टी तुमच्या मनाला पटत नाही त्या जबरदस्तीने अजिबात करू नका. नावडती नोकरी किंवा नावडतं काम करताय यातून आयुष्य 15 वर्षांनी कमी होतं म्हणे. प्रेम, संवेदनशीलता, आपुलकी नसलेल्या व्यक्तींसोबत राहताय आयुष्य 10 वर्षांनी कमी. नकारात्मक लोकांच्या संगतीत आहात आयुष्य 8 वर्षांनी कमी. तात्पर्य काय आहे तर मनाविरुद्ध जगणं म्हणजे शरीराला रोज थोडं थोडं मारण्यासारखं आहे. अजून तर अभ्यास असाही म्हणतो की आयुष्यानंतरवर ढकलू नका. रिटायर झाल्यावर मज्जा करू, अरे आज नाही पुन्हा तरी कधी काहीतरी बघूया. हे आकडेवारी सांगते की 43% लोक हे रिटायरमेंटच्या 5 वर्षातच जग सोडून जातात. अर्थातच हे सगळं शास्त्रज्ञ सांगतात, कारण शरीराने आयुष्यभर जगण्याची वाट पाहिली पण जेव्हा वेळ आली तेव्हा शरीर थकलेलं होतं. त्यामुळे आजच जगा, एकटेपणा टाळा, माणसं जोडा असं सुद्धा अभ्यास सांगतो. एकटेपणा हा दिवसाला 15 सिगरेट्स ओढण्या इतका धोकादायक आहे. बापरे, आपण अजिबात एकटे नाही, आपल्याबरोबर आकाशवाणी आहे त्यामुळे आपण एकटं नाहीच आहोत. चांगले प्रामाणिक मित्र आणि नातेवाईक असलेल्या लोकांचं आयुष्य 50% जास्त असतं. अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांची, नातेवाईकांची संख्या महत्त्वाची नाही आहे, तर त्या नात्यांचा दर्जा हा महत्त्वाचा आहे. जगण्याचं एक कारण शोधा असं खरं तर जपान लोक याला इकीगाई म्हणतात, म्हणजे सकाळी उठण्याचं कारण. ज्यांच्याकडे आयुष्याचा स्पष्ट उद्देश आहे त्यांचं आयुष्य सरासरी 7 वर्षांनी वाढतं असंही संशोधन सांगते. हा उद्देश खरं तर काहीही असू शकतो, आपण का जगतोय अनेक कारणं असू शकतात. आणि याचबरोबर असं सांगितलंय की आरोग्याचा अतिविचार टाळा. सतत कॅलरीज मोजणं, डाएटचं टेन्शन घेणं आणि फिटनेसबद्दल अतिविचार करणं, सारखं मुलाचं ऐकणं हे आयुष्य नाही तर ही एक शिक्षा आहे. तेव्हा अतिनियंत्रण ठेवल्याने ताण वाढतो आणि कॉर्टिसोल लेवलसुद्धा वाढते. त्यापेक्षा जे अन्न आपण खातोय त्याचा भरपूर आनंद घ्या, आणि त्याचबरोबर जिमला पर्याय आहे तो नैसर्गिक हालचालींचा. 100 वर्षे जगणारी लोक जिममध्ये जाऊन वजन उचलत नाही तर ते नैसर्गिकरित्या ॲक्टिव्ह राहतात. त्यामुळे निसर्गाशी मिळतं जुळतं घ्या आणि स्वतःची कामंही प्रामाणिकपणे करा. हालचाल हा त्यांच्या जगण्याचा खरं भाग आहे, तो वेगळा व्यायाम नाही. तर यातनं निष्कर्ष काय आहे? जास्त जगण्याचं रहस्य सोपं आहे. तणावमुक्त रहा, नैसर्गिक जीवन जगा, आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःशी प्रामाणिक रहा. जगूया आनंदी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
3: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीचं आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान.

0: मिळणारच.
1: ते कसं?
0: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
0: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
0: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: श्रोते हो, आणि आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम परिसर.
3: नमस्कार, परिसर कार्यक्रमात मी डॉक्टर संजय आवटी आपलं स्वागत करतो. अंजनेरीचे पठार मागील काही दिवसांपासून या पठाराबाबतीत सोशल मीडिया किंवा वर्तमानपत्रामध्ये लेख लिहून येत आहेत की 14 किलोमीटर रोड हा मुळेगावपासून अंजनेरीच्या माथ्यापर्यंत होणार आहे. हा रोड ज्या मार्गाने जातो, मुळेगाव, कुशेगाव, बुरुजराई आणि सगळ्यात शेवटी अंजनेरीचा माथा, ह्या रस्त्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचे वृक्ष आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 600 झाडं आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळजवळ 2500 झाडं आहेत. म्हणजे हा रस्ता झाला तर जवळजवळ 3200 झाडं किंवा मोठमोठी वृक्ष, अतिशय दुर्मिळ वनस्पती इथून जाणार आहेत. पण मी सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा डेव्हलपमेंट होतं, जेव्हा विकास होतो, त्यावेळेला आपण फक्त मोठमोठी झाडं यांच्याबद्दलच गृहित धरलेलं असतं. त्याबरोबर छोट्या वनस्पती व त्याच्यावर अवलंबून असलेले जीवन ह्यांच्याबद्दल कधी कुठे यांचा उल्लेख होत नाही. तर अशा हजारो वनस्पती ह्या रोड बांधणीमध्ये जाणार आहेत. आणि एकदा ह्या वनस्पती जर गेल्या तर पर्यायाने अंजनेरीची जी एक परिसंस्था आहे, जी एक दुर्मिळ परिसंस्था आहे, ही परिसंस्था ही नष्ट होईल. आणि परत कुठल्याही मार्गाने अशा परिसंस्था उभ्या राहू शकत नाहीत. हे झालं अंजनेरीचं महत्त्व जैवविविधतेबद्दल. पण ह्याबरोबरच अंजनेरीचा डोंगर किंवा पठार याचं अजूनही काही महत्त्व आहे. स्थानिक लोकांकरता अंजनेरीचं महत्त्व म्हणजे अंजनेरीचा डोंगर हा एक अतिशय मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्र म्हणता येईल. तिथला वॉटर टेबल किंवा हे पाणी मेंटेन करण्याकरता याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे तिथल्या दुर्मिळ वनस्पती, यातल्या बहुतेक वनस्पती या औषधी वनस्पती आहेत आणि ह्या वनस्पतींचा उपयोग स्थानिक लोक करत असतात. त्याचप्रमाणे जर आपण नॉन टिम्बर प्रॉडक्ट असं म्हणतो, उदाहरणार्थ मध, आवळा, हिरडा, बेडा, अशाही गोष्टी ह्या जंगलातून ह्या स्थानिक लोकांना मिळत असतात. त्याचबरोबर जो फुलं येण्याचा काळ आहे, ऑगस्ट ते सप्टेंबर, या काळात असंख्य प्रकारचे किडे, फुलपाखरं, माशा, मधमाशा या पठारावरती येतात आणि ह्यांचा सगळ्यांचा उपयोग हा त्या सर्व परिसरामध्ये असणारे जे काही पीक आहेत, जे काही क्रॉप्स आहेत, यांना पॉलिनेटर्स किंवा यांचं पॉलिनेशन करण्याकरता ह्या सगळ्यांचा उपयोग होतो. आणि याचा सगळ्यांचा उपयोग हा इनडायरेक्ट त्या भागातील उत्पन्न वाढण्याकरता होतो. अंजनेरी हा फक्त काही बेसॉल्टिक रॉकचा डोंगर नाही आहे, तर हे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक परिसरातील लोकांकरता हे खूप मोठं हेरिटेज आहे. नाशिक परिसरातील अंजनेरीज हा जो भाग आहे, या भागात पर्यटन हे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे, कारण हा जो प्रदेश आहे हा पूर्णपणे ओसाड असतो. अतिशय मोजकेच दिवस, म्हणजे अगदी 2 ते 3 महिनेच फक्त इथे जीवसृष्टी असते. त्यामुळे ह्याच काळात लोक इथे भेट देतात. अंजनेरीवर हनुमान व अंजनी माता यांचं मंदिर असल्यामुळे उत्सवांच्या काळामध्येही अनेक लोक अंजनेरीला भेट देतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वाढत्या पर्यटनाबरोबरच तिथलं जैवविविधता ही धोक्यामध्ये येत चालली आहे व हळूहळू अंजनेरीचा डोंगर हा हॉटस्पॉट बनत चालला आहे. तर अंजनेरीची जैवविविधता किंवा अंजनेरी वाचण्याकरता सगळ्यांनी मिळून एकत्र प्रयत्न करणं किंवा सायंटिफिक आणि कलेक्टिव्ह एफर्ट्स, ज्याला म्हणतो आपण, असे घेणं गरजेचं आहे. या माहितीबरोबरच परिसर कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. नमस्कार.
2: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला. संवादक होते डॉक्टर संजय आवटी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. श्रोते हो, आता वडनेरे सराफ विज्ञान कट्टा काही क्षणातच.

0: 10 ते 50 टक्के सूट. मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड, नाशिक.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

श्रोतेहो नमस्कार. मी डॉक्टर रुपाली कुलकर्णी. अंकमित्र कापरेकर भाग 5 डेमलो संख्या या भागामध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मंडळी, कालच्या भागामध्ये आपण भारतीय गणितज्ञ कैलास वसीदरा कापरेकर यांच्या दत्तात्रय संख्या आणि विजय संख्या या शोधांबद्दल चर्चा केली. आजच्या भागात आपण कापरेकर सरांनी मांडलेल्या अजून एका संकल्पनेवर बोलूयात. ही संकल्पना आहे डेमलो संख्या. सोप्या भाषेत सांगायचे तर डेमलो संख्या म्हणजे कापरेकर सरांना डोंबिवलीच्या रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या संख्या. महाविद्यालयीन शिक्षक घेत असताना किंवा सुट्टीच्या दिवसांमध्ये कापरेकर सरांना अनेक वेळा डोंबिवलीच्या रेल्वे स्टेशनवर जावे लागत असे. त्यावेळी फलाटावर येणाऱ्या रेल्वेच्या डब्यांचे क्रमांक ते आपल्या नोंदवहीत लिहून ठेवत असत आणि या क्रमांकांविषयी आणि त्यांच्या गुणधर्मांविषयी काही आकडेमोडी करत असत. त्यांच्या या सततच्या मनन आणि चिंतनातून 1938 ज्या वैशिष्ट्यपूर्ण संख्यांचा शोध लागला त्या म्हणजे डेमलो संख्या. डेमलो संख्यांचे गुणविशेष, त्यांच्या गणिती गमती जमती, त्यांची निर्मिती आणि त्यांच्याविषयीचे पुढील कूट प्रश्न याबाबत 1939 ते 1941 या काळामध्ये कापरेकरांनी बरेच संशोधन करून डेमलो नंबर्स हे पुस्तक लिहिले. या संशोधनासाठी आणि पुस्तक प्रकाशनासाठी त्यांना मुंबई विद्यापीठाने शिष्यवृत्ती आणि अनुदान दिले होते. आता डेमलो संख्या कशा असतात ते बघूयात. कुठल्याही डेमलो संख्येचे 3 भाग असतात. सुरुवातीचा किंवा डावीकडचा भाग, मधला भाग आणि अखेरचा किंवा उजवीकडचा भाग. डेमलो संख्येच्या मधल्या भागात एकच एक अंक एक किंवा अधिक वेळा आलेला असतो आणि डाव्या आणि उजव्या भागाची बेरीज मधल्या भागा इतकी येते. 253 ही संख्या बघा. यातील डावीकडचा भाग म्हणजे 2 आणि उजवीकडील भाग म्हणजे 3 यांची बेरीज जी 5 येते ती संख्येच्या मधल्या भागात एकदा आलेली आहे. अजून एक उदाहरण बघूयात. 1887 ही संख्या बघा. डावीकडील भाग आहे 1, उजवीकडील भाग आहे 7, या दोघांची बेरीज म्हणजे 8 संख्येच्या मधल्या भागात 2 आलेली आहे. तर अशा प्रकारच्या संख्यांना डेमलो संख्या असे म्हणतात. कापरेकर सरांनी आपल्या संशोधनाचा विस्तार करताना डेमलो संख्या तयार करण्याची डायगोनल पद्धती मांडलेली आहे. तसेच डेमलो संख्यांचे प्रकार जसे बायनरी, लिनियर आणि कॉम्प्लिमेंटरी डेमलो संख्या, तसेच त्या मिळवण्याची सूत्रेही सरांनी मांडलेली आहेत. कापरेकर सरांचे गणितावरील लेखन हे मॅथमॅटिक्स स्टुडंट्स, सायन्स टुडे, टाइम्स ऑफ इंडिया, स्क्रिप्टा मॅथमॅटिका, अमेरिकन मंथली मॅगझिन, टीचर्स ऑफ मॅथमॅटिक्स इत्यादी अनेक नामवंत नियतकालिकांमध्ये आणि शोधनिबंध मासिकांमध्ये नियमित प्रकाशित होत असे. यामुळे प्रभावित होऊन कित्येक विदेशी गणित अभ्यासकांनी कापरेकरांच्या गणितावर लेखन केलेले आहे. कापरेकर सरांच्या बाबतीत प्रसिद्ध अभ्यासक मार्टिन गार्डनर यांनी एके ठिकाणी असे म्हटलेले आहे की कापरेकरांचे गणितातील योगदान हे अतुल्य आहे, कारण त्यांच्या संशोधनाला मनोरंजनाची झालर आहे. ते त्यांच्या श्रोत्यांना आणि वाचकांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकतात. विशेषत किशोरवयीन बालकांना गणिताची गोडी लावण्यासाठी कापरेकरांचे गणिताचे अध्ययन करणे त्यांना उपयुक्त ठरते. कापरेकर सर ज्या काळामध्ये गणितातील विविध संख्यांबाबत संशोधन करत होते तेव्हा गणकयंत्र अर्थात कॅल्क्युलेटर्स किंवा संगणक यांचा फारसा वापर होत नव्हता. अत्यंत किचकट आकडेमोडीही न कंटाळता अथकपणे करून कापरेकर सरांनी विविध संख्यांची गुणवैशिष्ट्ये शोधून काढलेली आहेत. गणकयंत्रांनाही 10 ते 12 अंकी आकड्यांची मर्यादा असते, परंतु कापरेकरांनी शोधून काढलेल्या

0: काही स्वयंभू संख्या तर 34 अंकी इतक्या मोठ्या आहेत. इतक्या मोठ्या संख्यांचे गुणाकार, भागाकार, घात, मुळे काढणे ते अगदी सहजपणे करत असत. म्हणून अनेक जण त्यांना ह्युमन कम्प्युटिंग मशीन अर्थात गणकयंत्र मानव असेही म्हणायचे. तर असे हे गणितानंदी कापरेकर. त्यांनी प्रकाशित केलेल्या 40 ते 50 संशोधन पुस्तिकांपैकी हाताच्या बोटार मोजाव्यात इतक्याही पुस्तिका आज उपलब्ध नाहीत. मात्र आजही जर तुम्ही इंटरनेट महाजालात शोधले तर त्यांच्या संशोधनाचा संदर्भ घेत जगभरात अनेक संशोधक अभ्यास करताना दिसतात. संख्या प्रणालीच्या क्षेत्रात कापरेकर सरांनी केलेले कार्य अद्वितीय आणि बहुमोल आहे. या थोर गणितज्ञाचे देहावसान 4 जुलै 1986 नाशिकमध्ये झाले. त्यांच्या या कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला त्रिवार अभिवादन.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.

0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: वडनेरे सराफ विज्ञान कट्टा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला.
3: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड नाशिक.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून चमचमीत मसाले चटपटीत लोणची खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू।

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: 108 वर्षांची विश्वासार्ह परंपरा असलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट कॉलेज नाशिक मध्ये BSc कम्प्युटर सायन्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या कॉलेज मध्ये आपल्या IT करिअरची खरी सुरुवात करा. आजच संपर्क साधा 9308730654.
3: श्रोते हो, आणि आता आपण चालबाज या चित्रपटातील गाण्याचा आनंद घेऊया. आणि या गाण्याचा आनंद घेता घेताच आपण जाणार आहोत अस्मिता मुंबई वाहिनीकडे.

0: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: श्रोते हो 7:10 होत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या विक्रमी पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी

0: काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत. असं नाही आहे की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली. तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की ते काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे, पण लोकांनी ही सावधानता ठेवावी. शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये. आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू.
0: पावसाळी पर्यटन धबधबे घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला केलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेतला. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीजवळील मेटघर आणि अन्य गावांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं. त्र्यंबकेश्वर इथल्या मेटघर या किल्ल्यावरील 100 जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगदा क्रमांक 2 जवळ काल पहाटे दरड कोसळली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ बचाव कार्य सुरू करून दरड हटवली. सध्या या मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या 3 मार्गिका तर मुंबईकडे जाणारी 1 मार्गिका खुली करण्यात आली आहे. पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानची एसटी बस वाहतूकही बंद करण्यात आली. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक सुरळीत होत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं समाज माध्यमावरून कळवलं आहे. अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई नवी मुंबई ठाणे रत्नागिरी पालघर रायगड पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचणे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. वरंधा आणि आंबेनळी घाटात दरडी कोसळत असल्यानं हा भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातली जगबुडी नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबा सावित्री पाताळगंगा कुंडलिका भोगावती बाळगंगा उल्हास या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत असून पेण शहर आणि तालुक्यात अनेक गावात पाणी साचल्यानं गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने पाण्याखाली गेले असून मूर्तीकारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातील 937 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील पाली इथल्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण जावळी महाबळेश्वर वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळं धबधबे तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दुपारी देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या 8 तारखेला आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या वारकरी आणि भक्तांनी देहू किंवा आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं आणि देहू आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विक्रमसिंह मोर यांनी याबाबत आवाहन केलं आहे.
2: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की वारकऱ्यांनी सर्व भाविक भक्तांनी

0: आपण जिथे आहात तिथेच थांबावे. अतिशय मुसळधार पाऊस देहूमध्येही चालू आहे. देहूमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. देहूतील दोन्ही वाहतुकीचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत येणं टाळावं. वारकऱ्यांनी आपण जेथे आहात तेथे सुरक्षित राहावं आणि स्वतःच्या जीवताची देखील काळजी घ्यावी. प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथे देऊळवाड्यात 2:00 हे प्रातनिधिक स्वरूपात होणार आहे. त्याची सर्वांनी वारकऱ्यांनी व भावी भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.
1: दरम्यान पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त आजपासून 12 जुलैपर्यंत पाणी कपात मागे घेतली आहे. पालख्यानिमित्त वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम नियोजित वेळेच्या आधी 2 दिवस होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून वारीकाळात संपूर्ण शहरात सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल.

0: होणार आहे त्याची सर्वांनी वारकऱ्यांनी व भावी भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.
1: दरम्यान पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त आजपासून 12 जुलैपर्यंत पाणी कपात मागे घेतली आहे. पालख्यानिमित्त वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम नियोजित वेळेच्या आधी 2 दिवस होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून वारीकाळात संपूर्ण शहरात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज आणि उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 2 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील उत्तर भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाने जोर धरला असल्याने उत्तर भागातील नद्या वाहत्या झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील पश्चिम भागात भंडारदरा, रतनवाडी, घाटघर, वाकी या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मोठा पाऊस होत असला तरी दक्षिण भागामध्ये अद्यापही पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, जामखेड या भागात पेरणी लायक पाऊस नसला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणाला अजूनही नवीन पाण्याची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्याचा काही भाग, संगमनेर तालुक्यातील पठारी भाग पावसापासून वंचित आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते, अहिल्यानगर.
1: आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह तसंच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल देशभरातील अनेक सहकार उपक्रमांचं उद्घाटन झालं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथं उभारण्यात आलेल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचं उद्घाटनही काल शहा यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे करण्यात आलं. जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत हे गोदाम उभारण्यात आलं आहे. दृष्टीदोष असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेली 3 दशकं निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापिका मीरा बडवे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदान केलं आहे. 1996 त्यांनी स्वतःच्या घरातून निवांत अंधमुक्त विकासालय या संस्थेची स्थापना केली. विशेषतः 10वीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वाचन, लेखन, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी विविध प्रकारचं सहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य त्यांनी अविरतपणे केलं. गेल्या 30 वर्षात त्यांनी दृष्टीदोष असलेल्या 4000 विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू वाळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI फॅसिलिटी द्यावी लागते.
0: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: श्रोते हो, सकाळचे 7:22 आणि 30 सेकंद झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेद घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 5:23 होत आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 7 जुलै हा दिवस जागतिक चॉकलेट दिन म्हणून 2009 पासून साजरा केला जातो. चॉकलेट प्रेमी एकमेकांना चॉकलेट भेट देऊन हा दिवस साजरा करतात. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध आणि दिग्गज संगीतकार अनिल बिस्वास यांची आज जयंती. हिंदी चित्रपट संगीताचे भीष्म पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनिलदा यांनी 1935 ते 1965 या काळात अनेक अजरामर गाण्यांच्या रचना केल्या. भारतीय चित्रपटांमध्ये प्रथमच ऑर्केस्ट्रा आणि कोरसचा प्रभावी वापर करण्याचं श्रेय त्यांना जातं. पार्श्वगायनाचं तंत्र विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. बंगाली, पंजाबी, मराठी यासारख्या विविध लोकसंगीतांचा सखोल अभ्यास करून त्यांनी तो आपल्या संगीतातून रसिकांपर्यंत पोहोचवला.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
2: अच्छा.
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं, तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात, त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला
2: पाहिजे. नक्कीच, नक्कीच. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा, आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात, आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चोर बाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात, तसे डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही, त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत, आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय, आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय, आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावानं ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करतायत, इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतो की काय नेमका प्रकार आहे म्हणून माणूस रिस्पॉन्स देतो.
2: बरोबर.
1: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलिग फोन करते.
2: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यानंतर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
2: अच्छा.
1: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
2: अच्छा.
1: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेताना पहिला विश्वास संपादन केला जातो. आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण कार्ड डेटा त्यांच्याकडे असतो, आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पार्ट नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे, अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवले तुमचं आहे का? हो, माझंच. ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं, ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो, तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात.
2: अच्छा.
1: आणि संवाद असा वाढला, मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे, आम्ही खात्री केली, थोड्यावेळ फोन येतो, व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे, आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे, आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता. मग तो वयस्कर माणूस गडबडतो,

0: हा म्हणजे
1: तू बघ की माझं तर एक खातं नाहीये बट आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो. आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे. आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे. अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
0: अच्छा.
1: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही. आता तुमचा जो फोन आहे, अजून एक फोन विकत घ्या.
0: अच्छा.
1: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार. एक फोन व्हिडिओ कॉल सांग. तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असत. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी
0: होतं व्हिडिओ कॉलवर.
1: व्हिडिओ कॉलवरती दिसतं, व्हिडिओ कॉलवरती त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे. ते कोर्टामध्ये सांगतोय जज ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली. तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा. असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं. मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत
0: आहे.
1: ते सगळं लिहितात की माझे हे ना, माझ्या बायकोचं हे ना, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत. हे सगळं राईट डाऊन करतो तो म्हणून शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळं लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे. सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
0: नाही.
1: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास. असं करत बस मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो. ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो. व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो. असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात. ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा.
0: अच्छा.
1: परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं.
0: अच्छा.
1: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय. मग ते सांग ना तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे आम्ही. मग ते अरबीआयचं, त्यावर बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये. कारण का? तुमची एक डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही. आणि ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता. नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे. ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात. त्यामुळे ते बोलतील तेवढंच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर
0: केले.
1: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा तो माणूस बँकेमध्ये गेला. 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत.
0: अच्छा.
1: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. कारण दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक. म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो. आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटिझन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10

0: व्यवस्थेने विचार मंथन केलं सर्व सिनियर सिटीजन म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही. आणि ते नवीनच आहे,
0: सहानुभूतीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचार मंथन. आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारचे डिजिटलची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल
1: तर सर, हेच नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का, आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत, तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला, तर पहिली काळ जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे. आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेल्या, पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते. मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे.
1: अच्छा,
0: तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इंस्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा,
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत नाही तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा,
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांची फोनवरून चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा. त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल असतं नसतं नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. रसिकहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राने अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित केला. आणि आता मात्र प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं?

0: पाहिजे.
1: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईड चा टिक मार्क येतो.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याच्या गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: रसिकहो, प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकला. आता आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत, जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदरा.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, परमहंस सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदरा प्रस्तुत श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा जन्मशताब्दी महोत्सव या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, श्री जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदराचे ट्रस्टी प्राध्यापक उमाकांत भंगाळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्कार.
0: तुमच्याकडनं जाणून घ्या

0: आवडेल की आपण जो आश्रम प्रस्थापित केलेला आहे त्या आश्रमाची कार्यरेषा काय आहे, कार्यशाळा काय पद्धतीने चालते त्याबद्दल सांगा.
1: आपला जो आश्रम आहे हा 1976-77 पासून स्वामींच्या ताब्यात आलेला आहे आणि तेव्हापासून एक आध्यात्मिक प्रबोधनाचं कार्य व्हावं म्हणून हा आश्रम स्वामींनी उभारलेला आहे. आता याच्यामध्ये म्हणजे आम्ही ट्रस्ट ज्या वेळेला निर्माण केला त्या ट्रस्टमध्ये आम्ही लोकाभिमुख कार्यक्रम खूप घेतो. आता आमचा जो ट्रस्ट आहे तो चॅरिटेबल ट्रस्ट आहे, तर त्यानुसार त्यांची जी नियमावली असेल ते आम्हाला फॉलो करावे लागते. त्याचबरोबर आम्ही योगासनांचे शिबिर घेतो, त्याचबरोबर आम्ही प्रबोधनात्मक शिबिर घेतो. आमचा जो आश्रम आहे हा खेडेगावामध्ये आहे, रिमोट एरियामध्ये आहे, तर जवळपासच्या ज्या शाळा आहेत आणि त्यातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी आम्ही आश्रमावर बोलवतो आणि विद्यार्जन अत्यंत महत्वाचे आहे, परंतु त्याचबरोबर तुम्हाला आपल्या आध्यात्मिक किंवा सनातन धर्माची जाणीव व्हावी त्यासाठी आम्ही त्यांचे सुद्धा विशेष असे वर्ग घेतो. तर अशा याच्यामधून आपला हा आश्रम सुरू आहे.
0: श्रोते हो, परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आणि त्यानिमित्ताने या जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात दिनांक 9 आणि 10 जुलै रोजी नाशिक इथून होणार आहे. स्थळ लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्ट, प्रेम मंदिर, तपोवन, पंचवटी, नाशिक. संपर्क श्री लक्ष्मीकांत कौंडिन्य 93737-59300, 93737-59300, 9373759300. बंगाळी सर, आपण बोलत होतो श्री जनार्दन स्वामी खेर यांच्या उपस्थितीमध्ये जो आश्रम तयार केला होता आणि त्या आश्रमामध्ये काय काय कार्य चालू होतं याबद्दल अजून तुम्ही काय सांगाल?
1: आश्रमामध्ये एकतर तिथे गोरगरीब जे आहेत, तर सद्गुरूंची इच्छा सुरुवातीपासून होती की गोरगरिबांना औषधोपचार चॅरिटी म्हणून करावा आणि तसा प्रयत्न आमचा चालू आहे.
0: अच्छा.
1: त्याचबरोबर गावातली काही मंडळी आहेत ती सुद्धा येतात, शेजारचे जे काही गाव आहेत तिथले सुद्धा मंडळी येतात.
0: बर.
1: आणि आश्रम प्रपंचाबरोबर परमार्थ कसा करावा याच एक विशेष असं शिक्षण म्हणा का त्याला आपण फिल्टरिंग हाऊस म्हणा असं आमच्या आश्रमामध्ये आम्ही करत असतो.
0: बर.
1: सद्गुरूंनी संपूर्ण त्यांच्या अवतार कार्यामध्ये सगळ्या लोकांना एकच गोष्ट प्रकर्षाने समजून सांगितली की बाबा प्रपंचात राहून परमार्थ कसा व्यवस्थित करावा. ते करत असताना तुम्ही कुठल्या नेमक्या गोष्टी लक्षात घ्यावा याचं मार्गदर्शन ते प्रत्येकाच्या घरी ज्यावेळेला जात होते त्यावेळेला करत असत. तसेच ते आश्रमावर सुद्धा उत्सवाच्या निमित्ताने जे प्रबोधन करायचे त्या प्रबोधनामध्ये सुद्धा हे मुद्दे त्यांचे अवश्य असायचे.
0: अच्छा.
1: किंवा आपण जे या जीवनामध्ये आलेलो आहोत याच्यात तर तुम्हाला प्रपंचाशी आवश्यक असलेल्या गोष्टी कराव्याच लागतील, पण त्याचबरोबर तुमची आत्मिक उन्नती जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये काही बदल घडवावे लागतील आणि ते बदल कसे घडवायचे याच्याबद्दल ते प्रबोधन सारखं करत असायचे.
0: अच्छा, खूप छान माहिती सर तुम्ही आम्हाला दिलेली आहे. श्रोते हो, परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने या जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात दिनांक 9 आणि 10 जुलै रोजी नाशिक इथून होणार आहे. स्थळ लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्ट, प्रेम मंदिर, तपोवन, पंचवटी, नाशिक. अधिक माहितीसाठी संपर्क श्री लक्ष्मीकांत कौंडिन्य 93737-59300, 93737-59300, 93737-59300. पुन्हा भेटूयात. परमहंस सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदरा प्रस्तुत श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा जन्मशताब्दी महोत्सव या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर नमो नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदरा ऐकला आणि आता आनंद घेऊया शांता शेळके यांच्या या गीताचा.

0: शांता शेळके यांची ही गीतरचना आपण ऐकली. लता मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या स्वराज्याला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा.
1: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
2: नमस्कार श्रोते हो, रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं मनपूर्वक स्वागत करते. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रितेश जुनागडे. नमस्कार सर.
3: नमस्कार
2: सर. सिकल सेल अॅनिमिया विषयी सांगा ना.
3: हा एक अॅनिमिया म्हणजे पंडुरोग, म्हणजे अनुवंशिक रक्त कमी होण्याचा एक आजार आहे. या आजारात मुळात जे आपल्या लाल पेशींचा आकार गोलसर असतो तो ऍक्च्युली सिकल म्हणजे कोयता या आकाराचा होता. आणि त्यामुळे नॉर्मल आपल्या रक्ताच्या पेशी हे 120 दिवस जगतात, पण या सिकलच्या आकाराच्या झालेल्या पेशी फक्त 30 ते 40 दिवस जगतात. त्यामुळे या पेशंटचं रक्त हे वारंवार कमी होत असतं. दुसरं म्हणजे आपल्या लाल पेशी जर लवकर मारल्या गेल्या तर त्याच्यापासून जे द्रव्य बाहेर येतं त्यामुळे पण काविळ अशी होते. आणि समाजात बऱ्याच काविळ झालं म्हणजे ही लिव्हर किंवा यकृताचाच आजार आहे असं मानतात. तसं नसून लाल पेशींच्या मारल्या जाण्यामुळे होणारा काविळ पण तेवढाच त्रासदायक असू शकतो. त्या काविळमुळे आपल्याला बरेच काही त्रास होऊ शकतात. तसंच या सिकल सेल अॅनिमिया मध्ये पण अशी काविळ वारंवार होत असते. सिकलच्या आकाराच्या पेशी एकमेकांमध्ये अडकतात आणि आपल्या बारीकशा रक्तवाहिन्यांमध्ये ते अडकून जातात. त्याच्यामुळे जसे सांधे असतात, सांध्यांच्या शेवटी जे आपलं हाडाचा भाग असतो तिथे रक्त पुरवठा एकाच बाजूने होत असतो. त्यामुळे अशा जागी अशा रक्तपेशा अडकून रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे आपल्याला तिथे वेदना होतात. आणि बऱ्याचशा पेशंट्सला आपल्याला संधिवाद आहे का असं वाटतं. आणि असे पेशंट्स बऱ्याच वेळा मग उशिरा आमच्याकडे पोहोचतात की संधिवादाचे उपचार घेऊन काही वेदना शामक गोळ्या वर्षानुवर्ष घेऊन मग त्यांना असं निदान होतं की अरेच्या हा तर संधिवाद नव्हे, हा तर रक्ताचा आजार आहे. आणखी रक्ताच्या आजारामध्ये संधिवाद ही संकल्पना ऍक्च्युली फार अशी माहितीतली नाहीये लोकांना. म्हणून सिकल सेल अॅनिमियात 3 गोष्टी होतात. पहिलं म्हणजे रक्त कमी होतं म्हणून चालताना धाप लागते.

0: लागतो, वारंवार काविळ होते, त्यामुळे डोळे असे पिवळसर दिसतात. आणि तिसरं म्हणजे न समजणाऱ्या सांध्यांमधले, जे छोटे सांधे असो किंवा मोठे सांधे असो, याचे वेदना होतात. या त्रिकुटामुळे आपल्याला पेशंटचं निदान करता येतं की यांना एक अनुवांशिक रक्ताचा आजार आहे, ज्याला आपण सिकल सेल अॅनिमिया म्हणतो.
1: सिकल सेल अॅनिमिया होण्याची कारण किंवा यावरचे उपाय याविषयी सांगायला.
0: आता कसं आहे, अनुवंशिक आजार असल्यामुळे माता व पिता हे या आजाराचे वाहक असतात. हे वाहक जे असतात त्यांना मलेरियापासून पण संरक्षण मिळतं बरं का. जसं मी थॅलेसिमिया बद्दल बोललो होतो, सिकल सेल अॅनिमिया पण हा जो आजार होतो त्याचे जे वाहक आहेत ते बऱ्यापैकी जंगलात राहणारे पूर्वपार लोक होते, त्यामुळे त्यांना मलेरियापासून संरक्षण मिळण्याकरिता जणू काही देवाने हा गुणसूत्र किंवा जीनच दिलाय त्यांना असं आपण समजूया. पण नवरा आणि बायको दोघांना हा जीन असल्यामुळे किंवा गुणसूत्र बदल झाल्यामुळे ते वाहक असतात, आणि दोन वाहक बरोबर आले तर त्यांचे अपत्य जे होतात, मुलगा किंवा मुलगी, दोघांना पण सिकल सेल अॅनिमिया हा मुख्य आजार होऊ शकतो. आता हा आजार अनुवंशिक असल्यामुळे त्याला असे मूलभूत उपचार नाही आहे, म्हणजे मुळापासून हे आपण बदल करू शकत नाही. फक्त आणि फक्त बोन मॅरो प्रत्यारोपणनेच ते बरे होतात, पण बोन मॅरो प्रत्यारोपण हे फक्त 10% लोकांना रुजू होतं किंवा लागतं. मुख्यत या आजारामध्ये आपण एक व्हिटॅमिन देतो ज्याला फोलिक ऍसिड असं म्हणतात, आणि एक गोळी ज्याला हायड्रॉक्स युरिया असं इंग्रजीत नाव आहे. यांनी काय होतं की ह्या आजारामध्ये थोडाफार बदल आम्हाला करता येतो, पण मुळापासून तो घालवता येत नाही. आणि बऱ्याच वेळा पेशंट्सला खूप वेदना झाल्यामुळे आम्हाला त्यांना ऍडमिट करून विशिष्ट सलाईन किंवा ऑक्सिजन देऊन ह्या याची मात्रा किंवा याचा त्रास कमी होऊ शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये ही जी गोळी मी सांगितली ज्याला हायड्रॉक्स युरिया म्हणतात ती आम्ही सर्रास या पेशंट्समध्ये वापरत असल्यामुळे त्याच्यापासून त्रास होण्याचं प्रमाण कमी झालंय. वारंवार ऍडमिट व्हावं लागतं, बाहेरचं रक्त लागण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे काय अंशी या औषधांनी या आजारावर फरक पडलेला आहे. आम्ही आमच्या जुनागडे आरोग्य प्रतिष्ठानतर्फे अशा वाहक चाचण्या मोहीम राबवत असतो, त्यामुळे विविध खेड्यात जाऊन आम्ही अशा सिकल सेलच्या चाचण्या करून आणि पुढच्या त्यांच्या पिढीमध्ये हा आजार होऊ नये म्हणून लग्नाआधी या चाचण्या करून घेण्याचा सल्ला देतो.
1: अच्छा, यावर काही उपाय करता येतात?
0: दोघं वाहक असतील नवरा बायको तर लग्न न करणे हा सर्वात बेस्ट उपाय, पण तो शक्य असतोच असं नव्हे. तरी नंतर आपल्याला वाहक महिला गर्भवती असल्यावर आपण काही चाचण्या करून त्या पुढचं मूल हा सिकल सेल नाही याची खात्री करू शकतो.
1: लग्न करायचं असेल हा एक भाग झाला, आणि त्यावेळेला ज्या इतर गोष्टी बघितल्या जातात त्यात थॅलेसिमिया असेल किंवा सिकल सेल असेल, ह्या तपासण्या अत्यंतिक महत्वाच्या आहेत.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर. हाच एक मुख्य संदेश या भागामार्फत देऊया आपल्या श्रोत्यांना. धन्यवाद,
1: पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
3: प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. श्रोते हो, सकाळचे 8 वाजताय. ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: रसिक हो, चंद्रशेखर सानेकर यांचं हे गीत आपण ऐकलं वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या समूह स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलं होतं निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते यांनी. खरं तर ना हसू यासाठी आलं हे गाणं ऐकल्यानंतर, कारण बघा पाऊस हा प्रेमातला कसा आहे, विरहातला कसा आहे, तो येत नाही म्हणून तो प्रतीक्षेतला कसा आहे, आणि मनमानी करणारा पाऊस असला तर तो कसा आहे, आणि त्यावर सुद्धा गाणी ही आकाशवाणीकडे आहे. तेव्हा पावसात तू अजिबात वाचू शकत नाही आमच्यापासून, सगळी गाणी आमच्या गीतकारांनी तुझ्यावर लिहून ठेवली, आणि खरं तर ही गाणी ऐकायला मिळतात फक्त आणि फक्त आकाशवाणीवर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी नाशिक FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. आपण आकाशवाणी ऐकतच आहात तेव्हा एक आठवण, आज सकाळी 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम हायटेक शेती प्रगतीची गती हा आपण ऐकणार आहोत. सादर करते आहे सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे. हा कार्यक्रम आज सकाळी 8:40 अस्मिता मुंबई वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू, आणि आणखी बरीच छान छान गाणी आपल्यासाठी आहे, पण मात्र इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.

0: आई गं हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा. डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: सर्वोत्तम कपडे
5: 10 ते 50% सूट. मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
6: 108 वर्षांची विश्वासार्ह परंपरा असलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट कॉलेज नाशिक मध्ये BSc कम्प्युटर सायन्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या कॉलेज मध्ये आपल्या IT करिअरची खरी सुरुवात करा. आजच संपर्क साधा 930 78 30 654.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड्स नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
3: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.
6: रसिकहो या ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे गीतधारा या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 8:25 झाले आहेत. कार्यक्रमात आता आनंद घेणार आहोत संगीत मंदारमाला या नाटकातील नाट्याचार्य विद्याधर गोखले यांच्या नाट्यपदाचा. स्वर आहे प्रसाद सावकार यांचा, तर याला संगीतबद्ध केले पंडित राम मराठे यांनी.

0: संगीत मंदारमाला या नाटकातलं नाट्याचार्य विद्याधर गोखले यांचं नाट्यपद आपण ऐकलं. स्वर होता प्रसाद सावकार यांचा, तर याला संगीतबद्ध केलं होतं पंडित राम मराठे यांनी. आणि रसिक हो, याचबरोबर आजचा गीतधारा हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर.
1: मंडळी, आज ध्वनिमुद्रित आणि प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणी कार्यक्रमाचा विषय आहे कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन करणार आहे तज्ज्ञ डॉक्टर राकेश सोनावणे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला फोन करायचे आहेत आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत. त्यासाठी आमचे फोन नंबर्स 02352437773 आणि 2950772 करा मग फोन.
2: हॅलो, नमस्कार, मी नुपूर आणि तुम्ही ऐकताय आकाशवाणी नाशिक 101.4 MHz. तुम्हाला जर तुमचा मूड नेहमी रिफ्रेश ठेवायचा असेल ना, तर आकाशवाणीची गाणी ऐकावीच लागतील. पण आता तुम्ही ही गाणी जगात कुठेही बसून ऐकू शकता. येस, कारण नाशिक आकाशवाणी आलंय आपल्या मोबाईल मध्ये. त्यामुळे आजच डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हे ऍप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये.
0: रसिक हो, तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी नाशिक केंद्र जगाच्या पाठीवर कुठेही न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आणि रसिक हो, एक आठवण, उद्या सकाळी 8:30 आमच्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमात आपण नाशिकच्या या बहुगुणी अशा अभिनेत्री नुपूर सावजी हिला ऐकू शकणार आहात, कारण की हिच्याशी गप्पा मारल्या आहेत मेघा बुरकुले यांनी. तेव्हा जरूर ऐका उद्या बुधवारी सकाळी 8:30 आमचा स्पेक्ट्रम कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. आणि आता मात्र सकाळचे 8:30 आणि 27 सेकंड अर्थातच 8:31 होत आहे. तेव्हा आनंद घेऊया कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गाण्याचा म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात.

0: कट्याळ काळजात घुसली या चित्रपटातलं हे छोटंसं गीत होतं. आणि आता इथे घेणार होते एक छोटीशी विश्रांती.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते
4: जाणकार बना, सतर्क रहा.

रसिक हो स्वर्गीय सुख देणारी ही गीत रचना होती कट्यार काळजात घुसली या चित्रपटातली एक आठवण आता ठीक 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम हायटेक शेती प्रगतीची गती हा आपण ऐकणार आहोत. सादर करते आहे सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे आणि हा कार्यक्रम आम्ही अस्मिता मुंबई वाहिनीवरून

सहक्षेपित करू. ठीक 8:40 आणि चला पुन्हा एकदा मधहोश होऊया. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील तराण्याने.

0: काही क्षण जगण्याचे,
1: तर काही इतरांच्या जगण्यातून आदर्श घेण्याचे,
2: काही क्षण अनुभवाचे,
0: तर काही इतरांच्या अनुभवाने समृद्ध होण्याचे,
1: काही क्षण गुणगुणण्याचे,
2: तर काही श्रवणानंदाचे, असा तुमच्या आमच्या जगण्याचा प्रत्येक क्षण सत्कारने लावणारी
0: आकाशवाणी
2: ऐकत रहा. FM 101.4 MHz वर
0: आकाशवाणी नाशिक.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आता ऐकूया समन्वित कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक हायटेक शेती प्रगतीची गती संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल लिमजे. सादर करते सदानंद कामली. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

श्रोते हो, शेतकरी सुखी तर जग सुखी हा केवळ एक विचार नव्हे तर एक जीवन निष्ठा आहे, आणि हीच निष्ठा प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक, त्यांच्या जयंती निमित्त अर्थात 1 जुलै हा दिवस आपण संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करतो, आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला जातो. आपला महाराष्ट्र हा शेती प्रधान आहे. शेती हाच आपल्या राज्याचा कणा आहे. राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी वसंतराव नाईक यांनी अपार कष्ट घेतले आणि महाराष्ट्रात हरित क्रांती यशस्वी करून दाखवली. त्यांच्या या कार्याला समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मानाचा मुजरा. मंडळी, हा कृषी महोत्सव सप्ताह साजरा करण्यामागे केवळ

एक उत्सव साजरा करणं एवढाच उद्देश नाही, तर वसंतराव नाईक यांच्या कृषी विचारांचा वारसा पुढे नेणं, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवणं आणि तरुण पिढीला शेतीकडे अभिमानाने पाहण्याची दृष्टी देणं हाच या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. आणि खरोखरच आज आपली शेती बदलत आहे, तिचा चेहरा मोहरा बदलतो आहे. पारंपरिक कष्टाला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळाली आहे.

0: शेती म्हणजे फक्त नांगर आणि बैल, ऊन पावसाची झुंज आणि नशिबावर भरोसा, हा काळ आता हळूहळू मागे पडतोय, नाही का शीतल?
1: अगदी खरंच आहे. आज शेतीत आले विज्ञान, आले तंत्रज्ञान, आणि या तंत्रज्ञानामुळेच शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळते अचूकतेची जोड. इंग्रजीत म्हणतात ना, प्रिसिजन ऍग्रिकल्चर, अर्थात तंतोतंत शेती.
0: अगदी खरे. तंतोतंत शेती म्हणजे नेमकं काय हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
1: वैशाली, आज आपण फिरणार आहोत एका हायटेक शेती प्रदर्शनातून.
0: बरं.
1: आणि प्रत्येक जण उलगडणार आहे आपापल्या तंत्रज्ञानाची किमया.
0: काय सांगतेस? चल तर मग शीतल, प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आपण आता आत पाऊल टाकूया आणि जाणून घेऊया तंत्रज्ञानाची किमया.
1: चल तर मग.

0: अरे वा शीतल,
1: हां
0: इथे तर चक्क ट्रॅक्टर चालतोय.
2: हो ना,
0: पण गाडीत पोलीस बसलेले दिसत नाही ग.
2: अगं खरंच की?
0: आणि हे कसं काय शक्य आहे?
3: अगं वैशाली, तिथे एक मॅडम दिसत आहेत, आपण त्यांनाच विचारूया.
4: नमस्कार ताई, शैलजा देशवे ना, कृषी यंत्र व शक्ती विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
0: बरं मॅडम, आता ह्या ट्रॅक्टरमध्ये तर कुणीच बसलेलं दिसत नाही आहे.
4: होय, हा आहे स्वयंचलित ट्रॅक्टर, ऑटोनॉमस ट्रॅक्टर. GPS आणि सेन्सरच्या मदतीनं हा स्वतःच रांगेत सरळ रेषेत नांगरणी पेरणी करतो. ड्रायव्हरला सतत स्टेअरिंग वर बसण्याची गरज नाही.
3: बापरे, म्हणजे हा ट्रॅक्टर स्वतःचा रस्ता स्वतःच ओळखतो का काय?
4: अगदी बरोबर, GPS गायडन्स मुळे रेषा वाकडी होत नाही.
0: बरोबर,
4: बियाणं आणि खत एक समान अंतरावर पडतं,
0: ओव्हरलॅप
4: टळतो, त्यामुळे बियाणं आणि डिझेलची बचतही होते. शेतकऱ्यांचं अंगमेहनतीचं काम कितीतरी हलकं होतं.
0: छान छान. पण आपल्या मराठवाड्यातल्या काळ्या कसदार जमिनीत सोयाबीन आणि कापसासाठी ही यंत्र उपयोगी पडतात का बरं?
4: नक्कीच ताई, बघा अचूक पेरणी यंत्र म्हणजे प्रिसिजन प्लांटर.
0: बर,
4: ठरलेल्या खोलीवर आणि ठरलेल्या अंतरावर एक एक बी पेरत.
0: छान.
4: लेझर लँड लेवलरनं रान अगदी सपाट होत.
2: बर बर,
4: त्यामुळे पाणी सगळीकडे सारखं पोहोचत. एवढंच नाही, आता रोबोटिक तण नियंत्रण यंत्रही आली आहे. कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं पीक कोणतं आणि तण कोणतं हे ओळखून फक्त तणावरच काम करतात. तणनाशकाची फवारणी ही नेमकी आणि कमी होते.
3: म्हणजे मजुरांची टंचाई असली तरी काम वेळेवर होतात तर?
4: होय ताई, पेरणीची वेळ ही शेतात सगळ्यात मोलाची, यंत्रामुळे तीच वेळ साधता येते. वेळेवर पेरणी, अचूक खोली, एक समान अंतर, हीच तर तंतोतंत शेतीची पहिली पायरी आहे.
0: अरे वा, म्हणजे यंत्रांनी नांगरापासून पेरणीपर्यंतचा प्रवास खरोखरच बदलून टाकला की?
3: हो ना.
0: चल तर शीतल, आता पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे आपल्याला काय नवीन माहिती मिळते ते ऐकूयात.
3: चल तर.

0: अगो वैशाली, इथे तर खमंग वास येतोय.
1: खरंच की?
0: आणि ही ताई बघ, स्वतःच्या गिरणीमध्ये काहीतरी तयार करते.
1: मी डॉक्टर अश्विनी गावंडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामध्ये सहायक प्राध्यापिका या पदावर कार्यरत आहे. आमच्या बचत गटानं ही मिनी दाल मिल आणि ही तेल घाणी उभारली. आम्ही तुरीची डाळ, सोयाबीनचं तेल आणि हळद मसाले इथंच तयार करतो.
0: बरं,
2: म्हणजे शेतातला माल कच्चाच न विकता त्यावर प्रक्रिया करून विकता तर?
1: होय ताई, हीच तर खरी गंमत आहे. तूर पिकवली आणि कच्ची विकली तर भाव कमी, पण तिची स्वच्छ डाळ जर करून विकली आणि छान पॅकिंग करून विकली तर दुप्पट तिप्पट किंमत येते. आणि यालाच म्हणतात मूल्यवर्धन.
0: आणि ही सर्व यंत्र चालवायला अवघड नाहीत का?
1: मुळीच नाही ताई. आता आधुनिक प्रक्रिया यंत्र ही अगदी सोपी झाली आहेत. प्रतवारी यंत्र म्हणजेच ग्रेडर

0: अन्य आकारानुसार वेगळं करतं. तर सोलर ड्रायर मध्ये हळद, मिरची, भाजीपाला हे धूळ आणि पावसापासून सुरक्षित वाढवतो.
1: बर.
0: रंग अंदरजा देखील टिकून राहतो. आता पॅकेजिंग यंत्रामुळे हे वजन अचूक भरतं आणि पॅकिंग आकर्षक होतं. आता तर आम्ही क्यू आर कोड देखील लावतो आणि ग्राहक तो स्कॅन करून आमची माहिती आमचं गाव देखील बघू शकतो.
1: किती छान. म्हणजे प्रक्रिया उद्योगातून महिलांना रोजगार आणि गावातच भांडवल राहतं, नाही का?
0: हो, अगदी बरोबर ताई. म्हणजे शेतमालाची नासाडी त्यामुळे थांबते, साठवणूक जी आहे ती वाढते, अन्न वर्षभर उत्पन्न मिळतं. म्हणजे शेत ते ताट हा जो प्रवास आहे तो आता गावातच पूर्ण होतो आणि त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला होतो.
1: अगदी अगदी.
2: अश्विनी ताई, तुमचा उत्साह बघून मन भरून आलो. चला वैशाली मॅडम, आता पाण्याच्या दालनाकडे वळूयात.
1: आणि तिथे देखील आपल्याला पाण्याचा काटकसरीने कसा वापर करायचा ना ती माहिती मिळेल, नाही का?

0: अगं शीतल, इथे पाणीच पाणी दिसायला लागले.
1: हो ना,
0: पण पाण्याचा एकही थेंब वाया जाताना दिसत नाही बघ.
1: अगं खरंच ना,
0: आणि हे तर विशेष आहे बरं का.
2: शीतलताई, वैशालीताई, नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार.
2: मी डॉक्टर सुमंत जाधव, विभाग प्रमुख सिंचन व निसर्ग अभियांत्रिकी विभाग, परभणी. पाणी हीच आपल्या मराठवाड्याची खरी संपत्ती आणि खरी अडचणी आहे, म्हणूनच इथं प्रत्येक थेंब जपून वापरला जातोय ठिबक आणि तुषार सिंचनातून.
0: अगदी अगदी.
1: ठिबक तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे, यात असं नवीन काय?
2: शीतलताई, वैशालीताई, नवीन हे आहे की आता सिंचन हुशार झालंय, स्मार्ट इरिगेशन झालंय. जमिनीत मातीतला ओलावा मोजणारे सेन्सर्स बसवलेत. मातीला पाण्याची गरज आहे का हे सेन्सर सांगतो. गरज असेल तरच वॉल, त्याला आपण झडप म्हणतो, तो उघडतो, नाहीतर बंद राहतो.
0: बाप रे, म्हणजे जमीनच सांगते की मला तहान लागली आहे म्हणून. बघ शीतल, म्हणजे तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे आता.
2: अगदी तसंच ताई, आणि हे सगळं शेतकरी आपल्या मोबाईल वर बघू शकतो. शेतात न जाताही घर बसल्या मोबाईल वरून पंप सुरू करता येतो, याला म्हणतात IoT, इंटरप्ट नेट ऑफ थिंग्स.
1: खताचं काय, तेही पाण्यातूनच देतात ना?
2: अगदी बरोबर ताई, याला म्हणतात फर्टिगेशन. पाण्यासोबत विरघळणारी खत थेट मुळाशी आपल्याला पोहोचवता येतात. खताची मात्रा अचूक देता येते, नासाडी शून्य होते आणि पिकाला नेमकं तेवढंच अन्न मिळतं.
0: छान.
2: विचार करा ताई, पाण्याची 40-60% बचत होते, खताची बचत होते आणि उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ होते. कोरडवाहू भागासाठी ही तर संजीवनीच आहे ताई.
0: खरंच कृषी संजीवनी या नावाला हे तंत्रज्ञान अगदी साजेस आहे बघ. आपल्याला याचे धन्यवाद द्यावे लागतील बर का. इतकी छान माहिती आपल्याला या सिंचनाबद्दल मिळाली बघ.
1: धन्यवाद सर. चल पुढच्या दालनाकडे जाऊयात.
0: नक्कीच.

0: अगं वैशाली, इथे तर वीजच नाही आहे.
1: अगं काय म्हणतेस?
0: तरी ही सगळी यंत्र चालूच आहेत. जादूचा काही खेळ आहे का ग हा?
1: अगं हो, मला पण तेच वाटते.
2: जादू नाही ताई, हे आहे सूर्याचं देणं. नमस्कार, मी डॉक्टर गजानन वसू अपारंपरिक ऊर्जा विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू आहे. सौर ऊर्जेवर चालणारी यंत्र हा सोलर पंप उन्हाच्या जोरावर विहिरीतून पाणी उपसतो. डिझेल नाही, वीज नाही, वीज बिलही नाही.
1: म्हणजे वीज बिल नाही? अरे वा, हे तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे मग.
2: हो वैशालीताई, आपल्याकडे भरपूर ऊन असतं, त्याचाच उपयोग सोलर पंपामुळे. वीज नसली तरीही दिवसा पाणी उपसता येतं, भार नियमाची चिंता मिटते.
0: ही पाठीवरची फवारणी टाकी, ती सुद्धा वेगळी दिसतीये.
2: हो, ही बॅटरीवर चालणारी फवारणी पंप आहे. हात दमवणारा लिव्हर मारायची गरज नाही. बटन दाबलं की एक समान बारीक फवारा निघतो. औषधाची बचत होते आणि फवारणी अधिक परिणामकारक होते. एवढंच नाही, सोलर ड्रायर मुळे अश्विनीताई सारखी प्रक्रिया मंडळी धान्य मसाले वाढवतात. सौर कुंपणामुळे रानडुक्कर आणि जनावरांपासून पिकाचे रक्षण होते. आणि बॅटरीवर चालणारी छोटी वाहनं, आता नवीन ट्रॅक्टरही बॅटरीवर येत आहेत.
1: म्हणजे एका बाजूला खर्च वाच

0: वाचतो आणि दुसरीकडे पर्यावरणही जपले जाते. तर
1: अगदी बरोबर ताई, इंधन कमी, प्रदूषण कमी, खर्च कमी आणि सूर्य तर रोज उगवतोच. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी ही शेती हीच उद्याची शाश्वत शेती राहील.
2: वा वा वा, सूर्याला कामाला लावणारी ही कल्पना खरच भन्नाट आहे. चल वैशाली, आता आपल्या प्रवासातला शेवटचा पण सगळ्यांना जोडणारा टप्पा आता बाकी आहे.
0: वा वा वा, चल तर मग शीतल, आता काय करूयात, आपण पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे ऐकूयात अजून आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते.
2: चल तर मग.

0: अगं शीतल, बघितलंस का वरती आकाशात ड्रोन घिरट्या घालतोय बघ.
1: अगं माझ्या डोक्यावरून पण जाते.
0: आणि या दालनात तर नकाशे, मोबाईल, संगणक आणि सगळं एकत्र.
1: अगं हो ना, कमालच आहे.
0: नाही का?
1: हो ना.
0: आता हे कोण मार्गदर्शक असतील बरं?
2: नमस्कार वैशाली ताई, मी गोपाळ. आतापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी यंत्र, पेरणीची, प्रक्रियेची, सिंचनाची, सौर ऊर्जेची, या साऱ्यांना एकाच सूत्रात बांधणारा धागा म्हणजे डिजिटल शेती व्यवस्थापन, AI तंत्रज्ञान.
1: एका सूत्रात बांधणारा धागा जरा सविस्तर सांगाल का सर? म्हणजे आम्हाला समजेल.
2: हे बघा शीतलताई, हा जो ड्रोन शेतावर उडतो ना, आणि काहीच मिनिटात रानाचे फोटो काढतो, फवारतो, आणि आता तर झाडातले फळही तोडतो. मग हे कसं शक्य आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञान. फोटोचं विश्लेषण करतो, पिकं पिवळी पडली का, आजार पडली, कीड पडली, काय पडली, त्याच्यावर सगळं ताण तणाव सगळं सांगतो. तुमच्या झाडातले फळही तोडतो आणि तुमच्या आजारावरचं तुम्हाला उत्तरही देतो. हे नकाशावर नेमकं सगळं घडतं.
0: म्हणजे संपूर्ण शेतीची आरोग्य तपासणीच की?
2: अगदी बरोबर वैशाली ताई. आणि मग तोच ड्रोन फक्त गरजेच्या भागातच, नेमक्या झाडावर जिथे दोन झाडामधील अंतर असेल किंवा सरीमध्ये अंतर असेल, तिथे तो फवारत नाही, फक्त झाडांवरच फवारेल. अशा प्रकारची सरसकट फवारणी करून तो तुमचं औषध वाचवतो आणि वेळ वाचवतो, आणि शेतकऱ्याच्या आरोग्यालाही धोका नाही.
1: माती परीक्षण तेही इथंच होतं का?
2: होय, अगदी शीतलताई. मी सांगतो, हे पोर्टेबल जे माती परीक्षण, आमचे संशोधक विद्यार्थी काही मिनिटातच मातीतील नत्र, स्फुरत आणि सामू, सर्व काही, त्यावरची घटकांची इत्यंभूत माहिती, कोणतं खत वापरायचं, किती वापरायचं, या सर्व गोष्टींचा तुम्हाला मोबाईल ॲपवरून त्याचा वापर कसा करायचा हे नेमकं त्यांना मार्गदर्शक करतं. एवढंच नाही तर सॅटेलाइट मध्ये हवामान केंद्राच्या माहितीवरून पुढच्या आठवड्यात पाऊस आहे की नाही, किंवा अल्निनोचा प्रादुर्भावात व्यवस्थापन कसं करायचं, फवारणी टाळायची का, असे सर्व थेट इशारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता आपल्याला मिळतात.
0: म्हणजे आपल्या परभणीच्या कृषी विद्यापीठातही असं संशोधन चालू आहे ना?
2: हो नक्कीच. मी सांगतो ना वैशाली ताई, यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये नाईक प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर वापर करणाऱ्या सर्व अवजारांची, यंत्रांची माहिती ह्या अॅग्रीबोट, अॅग्री ड्रोन, अॅग्री AGV अशा या तर कृत्रिम तंत्रज्ञान बुद्धिमत्तेवर आधारित शेतकऱ्याच्या बांध्यावर ते तंत्रज्ञान कसं पोहोचवता येईल याचा सगळ्या अभ्यागत प्रवास हा आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक करतात.
1: पण एवढं सगळं तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याला झेपेल का, ते परवडेल का?
2: बिलकुल काळजी करायची नाही शीतलताई. म्हणूनच सांगतो की सरकारला हेही माहिती आहे की शेतकऱ्यांची जमा पुंजी फार कमी असते, म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रे वा शेतकी अवजारे जी काही महागडी आहे ती आपल्या शेतीला विकत घ्यायची गरज नाही, म्हणून शेतकरी उत्पादन गटांमार्फत ते त्यांना भाडे तत्वावर द्यायचं आणि त्याला कस्टम हायरिंग म्हणायचं. बरं का? आणि लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे शेतकऱ्याची जागा घेत नाही, कारण त्याला कष्ट कमी करून त्याचे निर्णय आधी अचूक करणारं साधन आहे. म्हणून अनुभव व तंत्रज्ञान याची सांगड घालून आपण जरी या तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीने युवा शेतकरी आमचा वापरला तर ती हीच खरी प्रगती.
0: वा शीतल, आज किती सुंदर प्रवास झाला ना आपला.
1: होय ना.
0: म्हणजे शैलजा ताईंची यंत्र, अश्विनी ताईंची प्रक्रिया,
1: नक्कीच
0: सुमंत सर

0: त्यांचं हुशार सिंचन, गजानन सरांची सौर ऊर्जा आणि गोपाळ सरांचं उत्तम असं डिजिटल व्यवस्थापन. वा वा वा, खरंच खूप छान अशी माहिती मिळाली आज.
1: अगं हो ना वैशाली, एक सांगू का?
0: काय बरं,
1: ही पाचही तंत्र वेगवेगळी वाटली तरी पण त्यांचं ध्येय एकच होत.
0: खरे,
1: ते म्हणजे कमी खर्चात कमी कष्टात अधिक आणि अचूक उत्पादन, हीच तर तंतोतंत शेती.
0: अगदी अगदी बघ श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना एकच सांगणं आहे की या तंत्रज्ञानाला घाबरू नका, त्याला आपलंसं करा. आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी, कृषी विभागाशी संपर्क साधा. बैलगाडीच्या युगातून आपण आज ड्रोनच्या युगात आलो आहोत आणि बदल हाच शेतीचा नवा हंगाम आहे, नाही का शीतल?
1: नक्कीच श्रोते हो, मातीशी असलेलं नातं तेच ठेवायचं, फक्त त्यात मिसळायचं विज्ञानाचं बीज, मग बहरेल समृद्धीचं पीक.
0: चला तर मग शेतकरी बंधूंनो, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया आणि शेतीचं उत्पादन वाढवूया.

0: आत्ताच आपण कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलं, हायटेक शेती प्रगतीची गती, संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं, सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आणि हा विशेष असा समन्वित कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राने सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम PNG & Sons.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, आता महिलांचा बांगडी वर्गातला आवडता सुवर्ण अलंकार म्हणजे गोठ. तर गोठांचे प्रकार कोणते याची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार.
5: नमस्कार
3: मोडक सर. सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ हे जे गोठ असतात त्यांचं स्वरूप कसं असतं? सॉलिड गोठ आणि पोकळ गोठ असे प्रकार का असतात?
5: साधारण गोल गुळगुळीत बांगडीच्या आकाराची जी वस्तू त्याला गोठ म्हणायची पद्धत आहे. आता इन्व्हेस्टमेंट म्हणून जे सोनं असतं ते सुद्धा गोठाच्या आकारामध्ये करून ठेवलं जातं आणि त्याची तोंड जोडली जात नाहीत, त्यामुळे ते फाकवून हातामध्ये घालता येतं. आणि असे गोठ जे इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेले असतात ते काही काही प्रदेशांमधल्या स्त्रिया इकडून तिकडे जर सोनं न्यायचं असलं तर ते गोठ हातात घालतात, जेणेकरून ते चोरीला वगैरे जायचा प्रश्न राहत नाही आणि ते हातातून पुढून निघत नसतं, कारण त्याला जी तोंड असतात ती ओपन ठेवलेली असतं आणि ते दाबलेलं असतं.
3: बरोबर.
5: आता तसेच जे गोठ दागिने म्हणून बनवले जातात ते पोकळ असतात सध्याच्या काळात.
3: अच्छा.
5: सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे साधारणपणे 10 ग्रॅम मध्ये तो गोठ बनतो. इन्व्हेस्टमेंट गोठ असतो तो 10 ग्रॅम पासून 100 ग्रॅम पर्यंत किती वाकराचा असतो. हे 10 ग्रॅम मधले जे पोकळ गोठ असतात ते साधारणपणे कॉपरच्या रॉड वरती सोन्याचा पत्रा गुंडाळून तो सोल्डर करून बनवले जातात, नंतर तो

0: रॉड बाहेर काढून घेतला होता म्हणजे ते पोकळ राहतं.
1: अच्छा.
0: आणि त्याची तोंड जनरली बंद केलेली असतात. आता ही बंद केलेली तोंडच वेगवेगळ्या प्रकाराने पण बंद केली जातात आणि मग त्यामुळे त्याला हस्तमुखी गोठ म्हणतात, व्याघ्रमुखी गोठ म्हणतात, किंवा प्लेन गोल गोळ्या दोन्ही बाजूनी जोडूनचे गोठ म्हणतात, किंवा पानाफुलाच्या आकाराच्या ह्यानी ते बंद केलेले असतात. तर ते वेगवेगळ्या आकाराने बंद केलेले असतात. साधारण हे जे गोठे ते 12-15 ग्रॅम पर्यंत बनतात. मजुरीचा जर विचार केला तर 12-14% मजुरी लागते. पण म्हणजे पहिलं सर्वात इन्व्हेस्टमेंट गोठ म्हटलं त्याला 2% मजुरी लागते, कारण ते सॉलिड असतात, त्यामुळे त्यामध्ये काही फार मोठी कलाकुसर किंवा मजुरी लागलेली नसते. त्यामुळे हे 3 मेन आपले गोठाचे प्रकार
1: आहेत.
0: एक इन्व्हेस्टमेंट करताचा सॉलिड, दुसरा पोकळ, आणि त्या पोकळमध्येच जी तोंड जी जोडली जातात ती वेगवेगळी व्याघ्र असतात, गोमुख असतं, हस्तमुख असतं, हत्तीचं मुख असतं, किंवा प्लेन गोल गोळे असतात, किंवा पानाफुलांची.
1: अच्छा, इन्व्हेस्टमेंट गोठ जे तुम्ही म्हणालात तर ते प्युअर असतात, 24 कॅरेटचे असतात.
0: ते तुम्ही काही बनवू शकता, 22 कॅरेट बनवू शकता, 995 बनवू शकता, 4-9 बनवू शकता, 3-9 बनवू शकता. नॉर्मली बाकीचे जे दागिने म्हणून बनवतात ते 22 कॅरेटचे असतात.
1: ओके.
0: आणि बाकीच्या गोठांची मजुरी साधारण 12-14% असते.
1: सर, गोठाचे हे जे प्रकार तुम्ही सांगितले ह्याच्यात अजून काही नाविन्यपूर्ण प्रकार सध्या येत आहेत का?
0: नाही, पूर्वीपासूनच येत आहेत. जसं हे प्लेन गुळगुळीत असतात तसं पिळाचे पण असतात, म्हणजे पिळाच्या आकाराचे त्याला राऊंड राऊंड शेप दिले जातात, किंवा आपण वेणी म्हणू, किंवा दोरीच्या गाठी मारल्यानंतर जसं दिसेल तर तसंही असतं त्याचं डिझाईन. त्यामुळे ते पिळाचे, दोरीचे, किंवा वेणीच्या धाटणीचे असे असतात. आणि रव्याचं डिझाईन आपण मागे एका दागिन्यांमध्ये म्हटलं होतं, तर ते रव्याचं डिझाईन पण त्या गोठ्यांवरती केलं. तर फक्त रव्याच्या डिझाईन मध्ये आता वाढलेल्या सोन्याच्या किमती रिस्क अशी असते की रव्याचा तो एक कण जरी पडला तरी खूप मोठं. पण हे जे पिळाचे गोठ आहेत त्याच्यामध्ये पडायचा किंवा नुकसान होण्याचा काही संबंध नसतो. फक्त पिळाचे, वेणीचे वगैरे जे गोठ असतात नॉर्मल याला 12-14% मजुरी लागत असेल तर याला 14-16% पर्यंत मजुरी लागते.
1: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आम्हाला सोन्याचे विविध डिझाईन्सचे गोठ, त्याचे प्रकार, वजन आणि आर्थिक गुंतवणूक म्हणून उपयोग अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. आणि श्रोते हो, उद्या भेटूया याच वेळी पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर. रसिकहू प्रायोजित कार्यक्रम PNG & Sons आताच आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आणि आता सकाळचे 9:05 आणि 13 सेकंद झाले. जाऊया विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांकडे.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. श्रोते हो, आता सकाळचे 10 वाजले आणि आतापर्यंत आपण आनंद घेतला आहे विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा. आणि आता सकाळी 11 वाजेपर्यंत अर्थात 1 तास आपण आनंद घेणार आहोत आकाशवाणी नाशिक केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा. सकाळचे 10 वाजले तेव्हा ही वेळ आहे आमच्या गीत भारती या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात आपण मराठी मिश्र संगीताचा आनंद घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील सुधीर मोघे यांच्या या अजरामर अशा गीताने. स्वर आहे महेंद्र कपूर यांचा, तर याला संगीतबद्ध केले पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: रसिको हो, हा खेळ सावल यांचा या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं हे अतिशय गाजलेलं असं गाणं आपण ऐकलं, स्वर होता महेंद्र कपूर यांचा, तर याला संगीतबद्ध केलं होतं पंडित त्रिधनाथ मंगेशकर यांनी. आता आपण गीतभारती कार्यक्रमात घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती.
1: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेम बँक चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
1: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड नाशिक.
4: दहा लाखांची लॉटरी मला, वाव.
5: फसल्या ऑफर्स पासून सावधान,
6: आरबीआय सांगते
7: जाणकार बना, सतर्क राहा.
1: एमजी रोड आणि प्रेम दान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
8: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
1: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड्स नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर. मंडळी, आज ध्वनिमुद्रित आणि प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणी कार्यक्रमाचा विषय आहे कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर राकेश सोनावणे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला फोन करायचा

0: आहेत आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत. त्यासाठी आमचे फोन नंबर्स 0253-234-2773 आणि 295-0772 करा मग फोन.
1: तर रसिकहो जरूर फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसनवाणी या कार्यक्रमात. आणि आता मात्र गीत भारती या कार्यक्रमात आपण आनंद घेणार आहोत लोकगीताचा.

0: बोला, खंडेराव महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. रसिको हो, हे अशी लोकगीतं ऐकली ना की धमाल येते. आणि खरंच त्या ठिकाणी अर्थात जेजुरीला जाऊन आल्याचं फील नक्कीच आलं असेल. असो, त्यासाठी मात्र अशीच म्हणजे असं फील येण्यासाठी ऐकत राहावी लागेल तुम्हाला आकाशवाणी आणि आकाशवाणीचे कार्यक्रम आपण गीत भारती या कार्यक्रमात हे लोकगीत ऐकलं. इथे आता छोट्याशा विश्रांतीसाठी थांबणार आहोत. जाहिराती.
1: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड नाशिक.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
5: बजेटचं काय?
4: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
6: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
7: अटी व शर्ती लागू.
8: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड नाशिक.
9: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
10: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
9: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
10: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
9: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
11: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
8: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड नाशिक.
0: रसिको हो, आणि आता गीत भारती या कार्यक्रमात आपण आनंद घेणार आहोत सौमित्र यांच्या या रोमॅन्टिक अशा गाण्याचा. स्वरणी स्वरसाज आहे मिलिंद इंगळे यांचा.
12: पाऊस पडून गेल्यावर मन भिरभिरता पारवा, पाऊस पडून गेल्यावर मन गारठता गारवा.

रसिकहो सौमित्र यांची ही गीतरचना उपन ऐकली. स्वरणी स्वरसाज होता मिलिंद इंगळे यांचा. आणि आता गीत भारती या कार्यक्रमात छोटीशी विश्रांती.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड नाशिक.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.
1: ₹50 सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड नाशिक.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: मंडळी, आज ध्वनिमुद्रित आणि प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणी कार्यक्रमाचा विषय आहे कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर राकेश सोनावणे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला फोन करायचे आहेत आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत. त्यासाठी आमचे फोन नंबर्स 02352437773 आणि 2950772 करा मग फोन.
2: नमस्कार, मी नुपूर आणि तुम्ही ऐकताय आकाशवाणी नाशिक 101.4 मेगाहर्ट्झ. तुम्हाला जर तुमचा मूड नेहमी रिफ्रेश ठेवायचा असेल ना, तर आकाशवाणीची गाणी ऐकावीच लागतील. पण आता तुम्ही ही गाणी जगात कुठेही बसून ऐकू शकता. येस, कारण नाशिक आकाशवाणी आलंय आपल्या मोबाईलमध्ये. त्यामुळे आजच डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हे ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये.
3: श्रोते हो, आपण ऐकतच आहात आकाशवाणीचं नाशिक केंद्र FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. आणि श्रोते हो, एक आठवण, उद्या सकाळी अर्थात उद्या बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 8:30 आमच्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमात आपण जरूर ऐका नाशिकची गुणी कलाकार अर्थात अभिनेत्री नुपूर सावजी हिच्याशी मेघा बुरकुले यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात आमच्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमात सकाळी 8:30. तेव्हा जरूर ऐका. आणि आता मात्र आनंद घेऊया या गाण्याचा.

0: रसिक हो कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा गीत भारती हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर.
1: काकू किती यम्मी आणि टेस्टी आहे हा चिवडा ग.
2: अगं हाच काय, सगळ्याच प्रकारचे चिवडे खूप छान असतात यांच्या या गृहउद्योगात मिळणारे आणि या एरियामध्ये खूपच फेमस आहे सगळ्या चिवड्यांचे प्रकार.
1: अगं मग याच एरियात का संपूर्ण नाशिक जिल्ह्यात फेमस होऊ शकतो हा गृहउद्योग?
3: अगं पण कसं?
1: अहो रेडिओवर, म्हणजे आपल्या आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर जाहिरात द्या ना.
3: रेडिओवर? पण कसं शक्य आहे ते?
1: हो तर सहज शक्य आहे. आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा आणि मग बघा कसा संपूर्ण नाशिक जिल्हा या चिवड्याचे गुणगान गातोय ते.
3: वा, आत्ताच कॉन्टॅक्ट करते आणि लगेच रेडिओवर जाहिरात देते.
1: इतकंच नव्हे तर अगदी मोठ्या मोठ्या हॉटेल्स, क्लासेस, ज्वेलरीजच्या जाहिराती सुद्धा केल्या जातात आकाशवाणीवर.
4: तेव्हा आपलं उत्पादन मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्वरित आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी किंवा मान्यताप्राप्त जाहिरात एजन्सीशी संपर्क साधा आणि आपलं यश अनुभवा.
5: आकाशवाणी नाशिक केंद्रातर्फे आपल्या व्यवसाय हितार्थ जारी.
4: मंडळी, आज ध्वनिमुद्रित आणि प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणी कार्यक्रमाचा विषय आहे कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन करणार आहे तज्ज्ञ डॉक्टर राकेश सोनावणे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला फोन करायचे आहेत आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत. त्यासाठी आमचे फोन नंबर्स 0253324

0: 2773 आणि 2950772 करा मग फोन.
1: तर मंडळी जरूर फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसान वाणी या कार्यक्रमात. आणि आता मात्र आनंद अर्थातच आनंद तर घेणारच आहोत आणि आता त्यासाठी आम्ही प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा, अगं ए सुखदा, ऐकतेस का?
1: अरे काय?
0: अगं अगं जरा गॅलरीत ये, गॅलरीत ये.
1: गॅलरीत काय झालं? पुन्हा एखाद्या कबुतराचा संसार सुरू झालाय की काय तिथे?
0: नाही ग, जरा आभाळाकडे बघ कसा बरसतोय नुसता पाऊस.
1: म्हणजे काळे भोर ढग काय आता काही दिसतच नाहीये समोर.
0: किती दिवसानंतर हे दृश्य बघायला मिळते सुखदा.
1: यंदा खरोखरच आपण पावसाची खूप खूप वाट पाहिली सगळ्यांनी.
0: तर काय, अगं रोज सकाळी मोबाईलवर हवामान बघायचं, रोज हवामान खातं सांगायचं आज पाऊस पडेल, मग मन हरखून जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा नाराज, कारण पाऊस पडतच नव्हता ना इतके दिवस.
1: हो ना,
0: म्हणजे आपला काय नसता थोडासा शिडकून जात होता.
1: हो ना रे, यंदा खरोखरच चातकासारखी वाट पाहणं म्हणजे काय असतं याचा अर्थ पुरेपूर कळला. ए तुला ती सौमित्रची कविता आठवते का?
0: हो.
1: इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. तसंच झालं नाही का एकदम? म्हणजे काही दिवसांपूर्वी कडकडीत ऊन होतं आणि आता बघ ना आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय. अरे ती बघ शर्वरी आली.
0: कोसळायला?
2: काय मंडळी काय चाललंय? अरे वा, तुम्ही दोघही आभाळाकडे बघताय, काय झालंय काय?
0: नाही बघत नाही होत, आम्ही हजेरी घेतोय पावसाची.
2: का?
0: अगं यंदा उशिरा आलं ना, उशिरा आलेल्यांची नोंद ठेवावी लागते म्हंटल. तरी बरं आज तू उशिरा आली नाहीस. ऑफिस मध्ये नाही का लेट मार्क वगैरे लावतात तसं. पण एक सांगू, पूर्वी पाऊस पडला की घरामध्ये एक वेगळाच उत्सव असायचा बघ. गरमागरम चहा, कांदा भजी, रेडिओवर गाणी, खिडकीमध्ये बसून तो पाऊस बघणं. आणि आज पहिला प्रश्न, नेट चालू आहे का?
2: आणि दुसरा, लाईट गेली का?
1: खरंच सुखाच्या व्याख्या किती बदलल्यात नाही. मला ते सुखाचं एक गाणं आठवलं रे.
0: तेच ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत. तेच ना.
1: हो, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत.
0: तेच.
1: पाऊस पडायला लागला की कुठच्या कुठच्या आठवणी येऊन फेर धरतात नाही का?
0: पाऊस पडायला लागला की मला अजून एक गोष्ट आठवते.
2: कोणती?

0: अगं आपले शेजारचे देशपांडे काका पहिला पाऊस पडला की छत्री घेऊन बाहेर पडायचे.
1: छत्री घेऊन भिजायला की काय?
0: नाही नाही नाही नाही सगळ्यांना सांगायला.
1: काय?
0: मी सांगितलं होतं ना आज पाऊस येणार, आला की नाही.
1: शर्वरी तुला काय वाटतं? मला की नाही पहिला पाऊस म्हणजे कित्येक दिवसांनी येणारा घरातला एखादा लाडका पाहुणा वाटतो.
2: अगदी बरोबर आहे. तो येण्याआधी किती आतुरता उत्सुकता असते आणि जोरदार तयारी असते.
0: आणि तुला सांगतो सुखदा, आमच्या आईची एक सवय होती हा, ढग दिसले की म्हणायची सुकत घातलेले कपडे लवकर आत घेऊन या, पाऊस पडो किंवा न पडो कपडे आधी घरात आले पाहिजे.
2: आणि आई पापड गोळा करायला पळायची.
1: आणि माझी आई गच्चीवर ठेवलेली छुंद्याची बरणी आणायला पळायची. आणि शेवटी कोणाच्या चपला गच्चीत राहिल्या घेऊन या पटकन.
0: मला तर वाटत ना जगातल्या सगळ्या या माता एकसारख्या असतात. पाऊस पडायच्या आधी जोरदार धावपळ सुरू व्हायची त्यांची आणि त्यांच्या बरोबर आपली सुद्धा.
2: पण त्या बघ समोरच्या काकू काय करतायत?
0: काय ग कुठे कुठे कुठे काय
2: ते त्या बघ त्या बघ धावत धावत दोरीवरचे कपडे
0: काढतात. त्या काय आपल्या देशामध्ये काय माहितीये का, पाऊस पडायला लागला की ऑलिम्पिकची एक नवीन स्पर्धा ठेवायला पाहिजे. 10 सेकंदात वाळत घातलेले कपडे काढा
1: आणि त्यात आपल्या काकू सुवर्ण पदक मिळवतील.
2: पण खरं सांगू जेव्हा अगदी पहिला वहिला पाऊस आला ना त्या दिवशी हलकासा मातीचा सुगंध आला तेव्हा मन कसं भरून आलं.
1: त्या सुगंधाला नाव नाही पण आठवणी मात्र खूप आहेत.
2: अगं त्याचं नाव आहे मृदगंध. नावातच एक गंध आहे.
1: तुला सांगते त्या सुगंधाला बाटलीत भरून ठेवता आलं असतं ना तर तो जगातला सगळ्यात महाग परफ्यूम झाला असता. किती छान ना मृदगंध.
2: म्हणूनच बहुतेक मराठी साहित्यात पावसावर इतकं सुंदर लिहिलं गेलंय.
1: बाबू बोरकरांच्या कविता वाचल्या ना की वाटत ढगांनी शब्द घेतलेत. झाले अंबर झुलते झुंबर हवे तर तरते ग क्षितिजी आले भरते ग. किती सहज पाऊस उतरतो ना त्यांच्या कवितेत.
0: हो ना. आणि बोरकरांच्याच आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात दिशा दिशातून आषाढाच्या श्याम घनांना पूर तृणाप्रमाणे मने ही झाली चंचल तृष्ण मयूर. क्या बात आहे.
1: माझे बाबा पाऊस पडायला लागला की कपाटातून पाडगावकरांचं एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे. मला आश्चर्यच वाटायचं. एकदा त्यांना विचारलं बाबा बाहेर इतका सुंदर पाऊस पडतोय तुम्ही वाचत का बसलात. त्यावर ते म्हणाले अगं बाहेरचा पाऊस डोळ्यांनी बघायचा आतला पाऊस पुस्तकातून.
0: वा हे भारी होतं. पण
2: खरंच काही गाणी काही कविता त्या फक्त ऐकायच्या नसतात त्या जगायच्या असतात.
1: खर तर पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळेच काळजीत पडले होते. मला मावशीचा फोन आला होता गावाहून. ती म्हणाली सगळं तयार आहे ग बैल तयार आहेत बियाणं आहे फक्त आभाळ तयार नाहीये. ते ऐकून खरंच वाईट वाटलं होतं भरून आलं होतं. पण तोपर्यंत पावसाने वर्दी दिली आणि आता सगळीकडे आनंदी आनंद होईल.
0: मला ना पाऊस पडायला लागला की माझं गाव आठवतं. म्हणजे पहिला पाऊस आणि मग ते आम्ही अनवाणी धावत शेतात जायचो चिखलामध्ये पाय रुतायचे. आम्हाला वाटायचं जमिनीने आपल्याला घट्ट धरून ठेवलंय की काय.
2: आणि आम्ही वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायचो आणि माझी होडी नेमकी पहिली बुडायची.
0: हा अभ्यासात कधी पहिली आली नाहीस होडी बुडवण्यात तरी पहिली आलीस.
2: रोहित दादा बाबांना नाव सांगे ना तुझं.
0: नको नको अगं बाबा आता सुद्धा माझा कान पिळायला मागे पुढे बघणार नाहीत.
1: पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य माहितीये का, तो प्रत्येकाला की नाही वेगवेगळं काहीतरी देतो आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो.
2: म्हणजे
1: शेतकऱ्याला आशा, कवीला शब्द, लहान मुलांना खेळ आणि गृहिणीला ओल्या कपड्यांची चिंता.
0: हे शेवटचं मात्र अगदी 100% खरं.
2: मला ना पहिला पाऊस आला की एक मैत्रीण आठवते. ती खिडकीत बसून गुणगुणायची. सुखदा ते गाणं म्हण ना ग पाऊस पहिला जणू काढूगा.
1: किती गोड गाणं आहे ते. पाऊस पहिला जणू कान्हूला बरसून गेला बरसून गेला.
0: वा वा वा काय सुंदर कविता आहे ना. मला वाटतं प्रवीण दवणेंची आहे.
1: आठवणींना पुसून गेला बरसून गेला बरसून गेला.
2: तुम्हाला माहितीये का आपण पावसाची वाट पाहतो पण कदाचित पाऊसही अशाच एखाद्या खिडकीची वाट पाहत असेल जिथे त्याचं आनंदाने स्वागत होईल.
1: वा
0: पाऊस आला की एक माणूस मात्र सगळ्यात जास्त आनंदी होतो
2: शेतकरी.
1: शेतकऱ्याचा आनंद खूप मोठा असतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या पावसाचं हसू दिसलं की कळतं पाऊस हा फक्त पाणी घेऊन आलेला नाहीये तर तो जीवन धीर घेऊन

0: आलेला आहे.
1: अगदी माझ्या मनातलं बोललीस.
0: आमची आजी की नाही पहिला पाऊस पडला की अंगणात उभी राहायची आणि हात जोडून म्हणायची, देवा सगळ्यांच्या शेतात सुखानं पड. तेव्हा कळायचंच नाही. आज त्या प्रार्थनेचा अर्थ समजतो,
1: कारण आपल्या ताटातला प्रत्येक घास कुठल्या ना कुठल्या शेतातूनच येतो.
2: म्हणूनच आपण पाऊस म्हणतो, शेतकरी त्याला जीवन म्हणतात. आपण म्हणतो किती छान हवाय नाही, आता चहा आणि भजी व्हायला हवीत. तो म्हणतो आता मी शेतामध्ये जाऊन पेरणी करू शकतो. आणि म्हणूनच आपण खिडकीतून पावसाकडे पाहतो तर शेतकरी आकाशाकडे.
0: किती विलक्षण आहे ना तोच पाऊस. पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा अर्थ वेगळा. पावसाचा आनंद फक्त भजांमध्ये नाही तर भरलेल्या कोठारातही असतो.
1: अरे हो, भजांची बरी आठवण झाली, आज करूया का?
2: मला विचारतेस? अरे मी तर कांदे आणायला सुद्धा तयार आहे.
0: कांदे आणशील, चिरणार कोण?
2: शर्वरी.
1: मी का?
2: अग कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं तर म्हणूया पावसामुळे आलं.
0: म्हणजे काय पावसाचा गारेगार थेंब की काय तो.
1: आणि गंमत बघ, पाऊस पडायला लागला की प्रत्येक जण पहिल्यांदा आभाळाकडे बघतो, मोबाईल कडे नाही.
2: अगं पण 2 मिनिटांनी पुन्हा मोबाईल कडेच बघतो ना, कारण स्टेटस टाकायचं असतं.
0: अरे देवा. काही लोक तर पहिल्या पावसापेक्षा पहिलं रील टाकायचं ह्याच्यातच जास्त आनंद मानतात.
2: खरंय, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल ना, पावसाने आपल्याला कितीही भिजवलं तरी आईची काळजी कधी कमी होत नाही.
1: अगदी बरोबर. आत्ताच आईचा फोन येऊन गेला.
2: काय
1: म्हणाली? की भिजू नकोस. तर मी म्हंटल आई आता का मी मोठी झालीये. तर म्हणाली वय वाढलं म्हणून सर्दी होत नाही असं नाही. हा
2: खरंय खरंय ते.
0: काही वाक्य कधी बदलतच नाहीत. छत्री घे, अगं गरम काहीतरी खा, ओले केस ओले केस ठेवू नकोस.
2: आणि बाबांचं एकच वाक्य असायचं, वीज पडते झाडाखाली उभं राहू नका.
1: लहानपणी वाटायचं मोठे लोक उगाच घाबरवतात, आज कळत ती भीती नव्हती ती काळजी होती.
0: खरं तर पावसात एक गोष्ट नक्की करायला हवी, ती म्हणजे पावसाचं पाणी शक्य तितकं जमिनीत मुरवायला हवं. आपली मागची पिढी किती शहाणी होती नी, म्हणजे एक एक थेंब जपा असा शब्द त्याने वापरला नसेल पण जगले मात्र तसच.
1: आज आपण विज्ञान शिकलो पण निसर्गाकडून शिकायचं विसरलो.
2: आणि निसर्गाकडून शिकायचं आपण विसरलो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्लास्टिकमुळे अनेकदा हे पाणी वगैरे तुंबण्याचा जो प्रश्न निर्माण होतो नाही का. प्लास्टिक असं कुठेही आपण टाकणार नाही हा संकल्प केला पाहिजे पावसामध्येच.
0: खरंच आहे, झाडं लावायची आणि झाडं जगवायची ही सुद्धा जबाबदारी आहे नाही का.
2: कारण पाऊस आभाळातून पडतो पण त्याचं भविष्य पृथ्वीवर म्हणजे आपल्या हातात असतं.
1: वा, आजच्या आपल्या गप्पा की नाही लिहून ठेवायला हव्या.
2: लिहून ठेवण्यापेक्षा ना आपण जगून दाखवूया.
0: चला चहा करते आता.
2: आणि भजी त्याचं काय?
0: ती सुद्धा करू पण आधी गच्चीत ठेवलेल्या बादल्या आता आण.
2: अरे मी तर पहिल्या पावसात कवी झालो होतो आणि तू मला पुन्हा कामाला लावलंस.
1: घरातल्या कवींनाही कामातून सूट नसते.
0: माहितीये का रोहित तुला, पाऊस आला की मला नेहमी वाटत आभाळाला माणसांची भाषा समजत असावी. तहान लागली की तो पाणी देतो, उकाडा वाढला की गारवा देतो आणि मन कोरडं पडलं की आठवणी.
2: आणि म्हणून बहुतेक कवी पावसावर प्रेम करतात, म्हणजे बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, शांता शेळके, प्रवीण दवणे, नाही का. पावसाकडे प्रत्येकाने वेगळ्या नजरेने बघितलंय बघ.
1: मला तर पावसात उभं राहिलं की एकच वाटत.
2: काय?
1: पहिला थेंब चेहऱ्यावर पडत नाही, तो आधी मनावर पडतो.
0: अगदी खरंय, माणूस कितीही मोठा झाला तरी पावसात तो पुन्हा लहान होतो.
2: मग कागदाची होडी असेल किंवा आयुष्याची, दोन्ही वाहतच राहतात.
1: दादा तुला पावसाचा आवाज कसा वाटतो?
2: अग प्रत्येकासाठी वेगळा असतो तो. म्हणजे बघ ना, टीनच्या पत्र्यावर पडला की ढोल, कौलारू घरावर पडला की तबला, झाडांच्या पानातून आला की बासरी, आणि आईच्या स्वरात मिसळला की अंगाई.
0: वा वा, म्हणजे पाऊस म्युझिकल रे, संगीतकार पाऊस.
2: खरे.
1: ए दादा.
2: काय काय काय? ए चल आज संध्याकाळी थोडं फिरून येऊया आपण
0: पावसात.
1: हो, मोबाईल शिवाय सेल्फी शिवाय मस्त चालत जाऊ.
2: आणि छत्री न घेता.
0: आणि रस्त्यात एखादं झाड लावलेलं दिसलं तर त्यालाही मनातल्या मनात धन्यवाद देऊ.
2: एखादा मुलगा कागदी होडी सोडताना दिसला तर त्याला थांबवायचं नाही बरं का, कारण मोठं झाल्यावर त्याच्याकडे आठवणी राहतील, रील्स नाही.
1: हा डायलॉग एकदम भारी होता दादा.
0: खरं तर पाऊस फक्त आभाळातून पडत नाही, तो आठवणींमध्ये पडतो.

0: शेतात पडतो, कवितांमध्ये पडतो आणि माणसांच्या मनातही पडतो.
1: पण मग छत्र्या घ्यायच्या का आपण, काय वाटतंय?
2: नको, आणल्यात मी 3 छत्र्या.
1: अगं 3 कशाला, कोणाच्या उचलून आणल्यास एवढ्या?
2: एक मागच्या वर्षीची आहे, ती मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हरवली होती आणि आज सापडली. एक यंदाची आहे आणि एक कोणीतरी ट्रेन मध्ये विसरलं होतं त्या माणसाची आहे.
0: अगं ती पण घेऊन आलीस तू?
1: थोडक्यात काय, यंदाच्या पावसाळ्यात तुझ्याकडे सलग 3 छत्र्या हरवण्याचा योग आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, सध्या पावसाचा मौसम आहे, तसाच खेळांचाही सीझन आहे. क्रिकेट सुरू आहे, फिफा वर्ल्ड कप आहे, विम्बल्डन सुरू आहे. या क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक करिअरच्या वाटा आहेत. आज आपण खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.
1: The round of 32 defending champions Argentina take on fan favorites Cape Verde in what promises to be a treat for all football fans. Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.

0: The round of 32 defending champions Argentina take on fan favourites Cape Verde in what promises to be a treat for all football fans. Hello and welcome to FIFA World Cup 2026, straight from the Miami Stadium, where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
1: मैत्रिणींनो, तर अशा या जोरदार कमेंट्रीने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात स्वागत करूया आपल्या मराठी मुलगी आरोही थत्ते हिचं. आरोही, तुझं मनपूर्वक स्वागत.
0: थँक्यू सो मच.
1: निरनिराळ्या खेळांचं समालोचन, कर्ली टेल सारख्या चॅनलवर अँकरिंग, इंटरनॅशनल टूर्नामेंट्स, लीग्स, आणखी बरंच काही करणाऱ्या आरोहीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खेळाचं समालोचन म्हणजे कमेंट्री क्षेत्रात तुझी कारकीर्द कशी सुरू झाली आरोही, आणि तुला या क्षेत्राची प्रेरणा कुठून मिळाली?
0: सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, कारण मी कधीच डिसाईड केलं नव्हतं की याच्यात यायचंय म्हणून. घरी एक लीगल बॅकग्राऊंड असल्यामुळे लॉ मध्ये मी जाणं एक्सपेक्टेड होतं आणि ते मी केलं 5 वर्ष. पण त्याच्या आधी जेव्हा मला मीडियामध्ये यायचं होतं तेव्हा घरून अगदी कट्टर नाही म्हटलेलं की नाहीच जायचं नाही, इधर तू लॉ कर नाही तर मग तू नको करूस काही, चालेल. मग लॉच्या 5th इयरमध्ये जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी विचार केला आता काय करावं, 6 ते 8 महिने घरी बसून तर बोर होत आहे. आणि तेव्हा बाबांनी फोनही घेतलेला, त्यामुळे मग फोनही नव्हता टाइमपास करायला. मग विचार केला की 2018 मध्ये माझ्या एका फॅमिली फ्रेंडनी मला सुचवलेलं की तू एक काम कर, तू ह्याच्यामध्ये का नाही जात, स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये किंवा कॉमेंट्रीमध्ये. तेव्हा मी त्याला सिरियसली घेतलं नाही. मग 2020 मध्ये मी विचार केला चला ट्राय करून बघूया काय हरकत आहे. मग काही सॅम्पल व्हिडिओज बनवले, ते पाठवले लोकांना, त्याचं काही झालं नाही. पण मग छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले, लोक युट्यूब व्हिडिओज चालू करत होते किंवा युट्यूब चॅनल्स सुरू करत होते. तर असंच कोणीतरी चालू केलं होतं, त्यांना वीकली स्पोर्ट्स न्यूज देणारी अँकर हवी होती, तर तिकडून मी चालू केलं. मग आवडत गेलं आणि मग ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या, तर तसं पुढे कंटिन्यू राहिलं. फक्त घरून एक अट होती की हे करता करता साईड बाय साईड लॉ पण सुरू राहिलं पाहिजे. तर तेही सुरू राहिलं आणि आज त्यातही PhD चालू आहे.
1: वा, म्हणजे ऍक्च्युली पालकांचं असं मत असतंच कुठल्याही पालकाचं की अभ्यास कर आणि बाकी सगळं काही कर.
0: अगदी.
1: तू लहान असताना किंवा तुझ्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या कमेंटेटर्सचं काम तुला आवडायचं किंवा कुणाला फॉलो केलं होतंस का कधी?
0: म्हणजे मी मॅचेस तर खूप बघायचे कारण क्रिकेट हे प्रेम होतं. पण मी क्रिकेट कधीच खेळले नाही कारण माझ्या कॉलेजमध्ये कधी नव्हतं किंवा शाळेतही नव्हतं. तर मी फुटबॉल खेळायचे पण मला जास्त ओढ होती क्रिकेटची. हर्षा भोगले ऑफकोर्स खूप कॉमेंट्री ऐकली होती. आणि मला काय आवडतं हर्षा भोगलेंबद्दल की ते क्रिकेटर नसूनही ते खूप छान कॉमेंट्री करतात क्रिकेटची. म्हणजे प्रॉब्ली इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ तुम्ही कॉमेंट्री करताना टेक्निकॅलिटीज बद्दल न बोलून तुम्ही तरी कशी छान कॉमेंट्री करू शकता, ते मला खूप आवडायचं त्यांचं. सो आणि नेसेसरीली मी ह्याच्यासाठी फॉलो नव्हते करत की अरे मला पण तसं बनायचं आहे, पण अरे ही इज व्हेरी गुड, यू एन्जॉय वाय लिस्निंग टू हिम, तसं त्या हिशोबाने.
1: कोणताही सामना असो त्यापूर्वी तू कशी तयारी करतेस?
0: खूप इंटरेस्टिंग आहे कारण मी एवढे स्पोर्ट्स केलेत ज्याच्याबद्दल मी विचारही केला नव्हता कधी की मी चेस करेन किंवा सायकलिंग हा स्पोर्ट करेन. पण समहाव मला जी लोकं मिळत गेली ती इतकी छान होती की माझे प्रोड्युसर्स नेहमी मला इनपुट्स द्यायचे, ते मला नेहमी मटेरियल पाठवायचे की तू ह्या याबद्दल वाचून बघ. आता मी जेव्हा सायकलिंग करत होते, UCI 2.2 इव्हेंट होता तो, म्हणजे जो इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन आहे त्यांचा 2.2 इव्हेंट होता यावर्षी जानेवारीमध्ये पुण्यात. आणि इतका वंडरफुल इव्हेंट होता तो, इतका मस्त होता. दिस वॉज इन पार्टनरशिप विथ द स्टेट गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर पहिल्यांदा सायकलिंग सारखा इव्हेंट इंडियात होतोय, एवढा मोठा इव्हेंट होतोय. ऑलमोस्ट आय थिंक 100 कंट्रीजमधून प्लेयर्स आलेले आणि दर कंट्रीचे अप्रॉक्सिमेटली 4-5 प्लेयर्स, म्हणजे किती लोक असतील इमॅजिन. तर एवढे सगळे होते आणि रोजचे जे ट्रॅक्स होते ते ट्रेल्स वेगळे होते रोज, आणि आपले जे गड किल्ले आहेत त्यांच्या आजूबाजूनी पूर्ण ते ट्रेल्स जात होते, त्यामुळे यू कुड ऑल्सो शोकेस महाराष्ट्राज सीनरी किंवा पिक्चरेस्क जे पण. आणि इट वॉज राईट आफ्टर विंटर्स, सो वेदर पण छान होतं, त्यामुळे खूप मस्त इव्हेंट होता. पण मला सायकलिंग बद्दल काहीच बॅकग्राऊंड नव्हतं, काय प्रश्न विचारायचे किंवा बोलायचं प्लेयर्सशी तरी काय बोलायचं, कशाबद्दल बोलायचं. कारण असं असतं ना की वेन यू आर इंटरव्ह्यूइंग अ प्लेअर, जर त्यांना कळलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारतायत तर ते तशीच उत्तरं देतात, त्यांना काही

0: इंटरेस्ट नसतो त्या इंटरव्ह्यूमध्ये आणि ते कळून येतं. तर दिस इज व्हॉट डिफरन्शिएट्स अ गुड प्रेझेंटर फ्रॉम अ बेटर प्रेझेंटर, की तुम्ही किती प्रेपरेशन करता. तर माझं प्रेपरेशन त्याच्यासाठी हे होतं की मागचे जितके पण इव्हेंट झाले, टूर द फ्रान्स इज द वर्ल्ड्स बेस्ट सायक्लिंग इव्हेंट, तर त्याचे इंटरव्ह्यूज बघायचे, त्याच्या रेसेस बघायच्या, कशावरती फोकस असतो, काय इम्पॉर्टंट पॅचेस असतात त्या रेसमध्ये, आणि कशाबद्दल बोलू शकतो, कसे प्रश्न फॉर्म्युलेट करू शकतो, हे सगळं मोस्टली व्हिडिओज बघूनच कळत. अशी सगळी प्रेपरेशन होती. प्लस ज्या प्लेयरशी तुम्हाला बोलायचं आहे तर त्या प्लेयर्स बद्दल एक बॅकग्राऊंड चेक करायचा की आधी काय जिंकले आहेत, किंवा त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, वीकनेसेस काय आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता. दिस इज द होमवर्क.
1: या क्षेत्रात वावरताना तुला निरनिराळी व्यक्तिमत्व समोर तुझ्या येत असतात, निरनिराळे खेळ असतात, त्या त्या खेळानुसार निरनिराळी व्यक्तिमत्व समोर असतात, तर अशा वेळी तुझा अप्रोच कसा असतो? तू तिसरी व्यक्ती किंवा एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्या खेळांकडे किंवा त्या व्यक्तींकडे कशी पाहतेस, कसं काय तू सादर करतेस स्वतःला?
0: मला वाटतं ते सोपं आहे.
1: बर,
0: ऍज अ थर्ड पर्सन एका स्पोर्टला अप्रोच करणं ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम इन माय लाईफ इज व्हेरी इझी. आता मी अशा पॉइंटला पोहोचले की जर मला कोणता स्पोर्ट फक्त ऍज अ फॅन एन्जॉय करायचा आहे तर मी तो नाही करू शकत. मी ऍज अ फॅन कोणत्याही स्पोर्टकडे किंवा स्पोर्ट्स पर्सनकडे नाहीच बघू शकत. कारण असं झालं ना की मागच्या काही वर्षांपासून जेव्हा वेन आय हॅव गॉटन इन टू मेन स्ट्रीम स्पोर्ट्स अँकरिंग, तर मी एवढे टॉर्नमेंट्स बघितलेत इतक्या क्लोजली की यू कॅनॉट बी अ फॅन अँड बी अ स्पोर्ट्स प्रेझेंटर ॲट द सेम टाइम. जर तुम्ही फॅन असाल तर मग तुम्ही नीट प्रश्न नाही विचारू शकणार, तर मग तुम्ही नीट कंडक्ट नाही करू शकणार, तुम्ही कॉमेंटेट नाही करू शकणार, बिकॉज ग्राउंड रूल हा आहे की तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे जेव्हा पण तुम्ही प्रेझेंटर आहात किंवा कॉमेंटेटर असता तेव्हा. तर म्हणून आता ब्रेनच असा वायर्ड आहे की नाही, थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनीच बघायचं. पण व्हेरी इंटरेस्टिंगली हे चेंज झालं आत्ता जेव्हा मी एव्हीसी कप केला व्हॉलीबॉलचा, एशियन व्हॉलीबॉल कप झाला आत्ता रिसेंटली आणि मी अहमदाबादला होते त्याच्यासाठी. तिकडे इंडिया फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर 1986 वी क्वालिफाईड टू द सेमीज ऑफ एनी एशियन चॅम्पियनशिप इन व्हॉलीबॉल. खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी व्हॉलीबॉल प्लेयर्ससाठी पण. म्हणजे इनफॅक्ट मी त्या प्लेयर्सना मागच्या वर्षी ऑगस्टपर्यंत ओळखत नव्हते. ऑगस्टमध्ये मी पहिली व्हॉलीबॉल टुर्नामेंट केली तेव्हा मी त्यांना भेटले आणि तेव्हा गप्पा वगैरे झाल्या, मग तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि तेव्हापासून मला थोडीशी हिस्ट्री पण कळली इंडियन व्हॉलीबॉलची काय होती. आपला गोल्डन पिरियड होता 86 मध्ये, तेव्हा आपण ब्रॉन्झ जिंकलेलं एशियन गेम्समध्ये. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 26 पर्यंत काहीच जिंकलो नाही आपण. जिंकणं दूरची गोष्ट आहे, आपण कुठेही क्वार्टर्सपर्यंतही पोचलो नाही आहे. आणि मग अशा एका तरुण टीमनी येऊन, जेरॉम विनित हा त्यांचा कॅप्टन आहे आणि देअर कोच द्रगान मिहायलोविच सर्बियन कोच आहेत आणि एफ आय व्ही बीनी त्यांना इथे पाठवलंय टू कोच द टीम आणि ही इज वर्क्ड विथ द टीम सिन्स 2019. ही इज डन वंडर्स विथ द टीम. खूप यंग टीम आहे आपली. जाऊन ब्रॉन्झ जिंकणं हे इतकं महत्वाचं होतं या टीमसाठी, जस्ट टू प्रूव्ह की आत्तापर्यंत त्यांनी जे पण केलंय द प्रॅक्टिस इट इज फायनली कम टू द फोर आणि आता ते जिंकतायत. सो बेसिकली दे अनाउन्स देमसेल्स टू द वर्ल्ड. आणि द बेस्ट पार्ट व्हॉट आय फेल्ट वॉज, मी कॉमेंट्री करत होती त्या गेमसाठी आणि तो जो विनिंग मोमेंट होता त्याच्यासाठी आय कुड व्हॉइस.
1: क्या बात है.
0: आय थिंक दॅट वॉज दॅट्स वन ऑफ द टॉप मोमेंट्स ऑफ माय करिअर सो फार.
1: मग व्हॉइस मॉड्युलेशन आणि डिक्शन यासाठी तू काय विशेष प्रयत्न करतेस?
0: व्हेरी ऑनेस्टली नाही करावा लागत दोन कारणांमुळे. एक तर लॉ बॅकग्राऊंड असल्यामुळे. लॉ मध्ये तुम्ही त्या 5 वर्षांमध्ये तुम्ही लॉ तर शिकताच पण तुम्ही हेही शिकता की तुम्हाला आर्ग्यू करायचं असेल तर कोणत्या पॉईंटवरती तुम्हाला स्ट्रेस केलं पाहिजे, कशावरती तुम्ही असं म्हणजे इफ सम पॉईंट आर गोइंग अगेन्स्ट यू तर मग ते कसं यू जस्ट पास इट ऑन. यू टच अपॉन इट बट यू जस्ट पास इट ऑन, त्यावर स्ट्रेस नाही करायचा. ते सगळं लॉनी शिकवलं. दुसरं म्हणजे शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशन हे लहानपणापासूनच एक शिक्षण झालेलं.
1: बर,
0: दॅट हेल्प्ड अ लॉट.
1: आत्ताच तू म्हणाली शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं काय बुवा?
0: आता आईच असल्यामुळे घरी इट वॉज अ कंपल्शन. तिकडेही चॉईस नव्हता करायचंय का नाही करायचंय. करायचं तर आहेच, विशारद पर्यंत करायचंय, त्याच्या पुढे नाही केलं तर चालेल अशी कंडिशन होती. तर आता विशारद

0: पर्यंत पोचले, मागच्या काही वर्षांपासून विशारद पर्यंतच आहे, अजून पुढे वेळ नाही मिळत आहे व्हेरी ऑनेस्टली. आधी कसं होतं की कंपल्शन होतं म्हणून करायचं होतं, आता आवड आहे पण वेळ नाही आहे. तर आई आणि मावशी, डॉक्टर अनायत हत्ते माझी आई आणि रुपाली वाटवे माझी मावशी, या दोघींकडे मी शिकते.
1: पण तरीही गाणं घरात असल्यामुळे संस्कारही तुझ्यावर झालेले आहेत
0: हो,
1: आणि ते संस्कार आम्हाला ऐकायला
0: मला ये राते मौसम खूप आवडतं गाणं, तर ते गाऊन दाखवेन थोडंसं. ये रा

0: एखाद्या सामन्यात अचानक एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर अशा वेळी काय करतेस?
1: आय थिंक हे प्रॅक्टिसमुळेच येतं. म्हणजे असं तुम्ही आधीपासून काहीच विचार करू नाही शकत की असं झालं तर मी असं म्हणेन, किंवा जर
0: असा प्रसंग कधी उद्भवलाय का?
1: खूप वेळा, खूपदा. खूप वेळा असंही होतं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून जाता आणि मग ते करेक्ट कसं करावं हे होतं. तर मागच्या वर्षी मी GCL करत होते, ग्लोबल चेस लीग. तर त्यात असं झालं की मला ब्रीफिंग, आणि खूपदा दिस स्टेम्स फ्रॉम नॉट बीइंग ब्रीफ्ड प्रॉपरली, आणि एका चुकीच्या टीमचं नाव मी घेतलं. जी टीम जिंकली नव्हती, पण होतं असं की आता जे तुम्हाला बघताय त्यांना तुम्ही कसं समजवणार की तुमची चुकी नाही आहे, कोणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिल्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं बोललाय. ॲट द एंड ऑफ द डे यू लुक लाईक अ फूल. पण मग तेच होतं की अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन आहात, म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात आणि तुम्हाला कळलं की आता तुमच्याकडून चूक झाली आहे, तुम्ही कसं ते सुधरवता? तर मी हेच केलं की मी चुकीचं नाव घेतलेलं, आणि तेवढ्यात मला आमच्याकडे बी समथिंग कॉल्ड द इन इयर, ज्याच्यामध्ये डिरेक्टर प्रोड्युसर आमच्याशी बोलत असतात. सो दॅट इज अनदर चॅलेंज दॅट वी हॅड टू फेस, जे लोकांना कळत नाही, विच वी कॅन टॉक अबाउट लेटर. पण पॉइंट इज की मी नाव घेतलं आणि मला कानात प्रोड्युसर म्हणाला, नाही नाही नाही, इट्स नॉट दॅट टीम, दुसरी टीम आहे, दुसरी टीम. म्हटलं आता काय बोलू. मी म्हटलं, नाव घेतलं आणि म्हटलं, यांचे ऑपोनेंट्स जे होते ते जिंकलेले आहेत. सो अशा सगळ्या गोष्टी खूप लास्ट मिनिटच तुम्ही डिसाईड करू शकता, आणि दॅट इज वेअर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कळतो की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात किंवा किती चांगले अँकर आहात.
0: यातनंच मला अजून एक पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की एखादी वन साइडेड मॅच असेल तर ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून तू कसं काय पुढे जातेस?
1: खूपदा होतं असं की मॅचेस खूप वन साइडेड असतात आणि तुम्ही काय करू शकता, म्हणजे यू आर जस्ट कॉलिंग द ऍक्शन, राईट? जे होत आहे ते तुम्ही फक्त कॉल आउट करताय. तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त यू कॅन ब्रिंग आउट स्टोरीज. आता कसं आहे, लोकांना स्टोरी टेलिंग खूप आवडतं. जे प्लेयर्स खेळतायत, जे होत आहे ते तर दिसतच आहे लोकांना, त्यामुळे कॉमेंट्रीच्या वेळेला जे तुम्ही कॉलिंग द ऍक्शन म्हणतोय ते कळत आहे. त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय लोकांना सांगू शकता, दॅट इज वेअर द गेम चेंजेस. सो स्टोरीज काढा तुम्ही प्लेयर्सचे, की अरे हा या बॅकग्राऊंड मधून आलाय, किंवा मागच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे होते पण या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असेल. तर हे जेव्हा तुम्ही गुंतवता लोकांना स्टोरीजमध्ये, इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग.
0: हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांव्यतिरिक्त कमेंट्री करण्याची संधी तुला मिळाली का कधी?
1: मी यावर्षी मार्चमध्ये एक कबड्डी टुर्नामेंट केली होती आणि त्यात मी मराठीत कॉमेंट्री केली होती. सो आणि खूप कमी वेळासाठी, म्हणजे मी तिकडे ॲज अ कॉमेंटेटर नव्हते, मी ॲज अन अँकर होते. पण तिकडचे जे मराठी कॉमेंटेटर्स होते ते म्हणाले, तू का नाही येऊन ट्राय करत, म्हणजे तू हिंदी इंग्लिश केलंच आहेस तर मग मराठी किती, हाऊ डिफिकल्ट कॅन इट बी. आणि मी केलं आणि मला ऍक्च्युली मी इतकं एन्जॉय केलं ते मराठी कॉमेंट्री की आफ्टर दॅट आय वॉज लाईक मी

0: करू शकते मराठी कॉमेंट्री मध्ये पण पुढे करायला,
1: कारण आपली मातृभाषा आहे आणि त्यात तुला संधी मिळाली त्यामुळे तुला एकदम आनंद झाला
0: खूप. आणि इतकं कम्फर्टेबल पण वाटलं मराठीत करताना, कारण जसं आपण बोलतो एकमेकांशी, आता गेम चालू आहे, आपण एव्हरी हाऊस होल्ड मध्ये आपण बसलो असतो आणि गेम बघत असतो, आपले कॉमेंट्स तर चालूच असतात ना की ह्यांनी असं खेळलं पाहिजे किंवा हा आहे का नाही करत आहे. एक्झॅक्टली तेच तर कॉमेंट्री मध्ये करायचंय.
1: अगदी बरोबर. आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात कॉमेंट्रीचं स्वरूप बदललंय का असं तुला वाटतं का?
0: खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे आधी रेडिओ कॉमेंट्री पासून सुरुवात झाली आणि तेव्हा लोकांना मॅच दिसायची नाही म्हणून तुम्हाला एक्झॅक्टली काय होतंय ते सगळं बोलून दाखवायला लागायचं. आजकाल लोकांना ती कॉमेंट्री नकोय, म्हणजे त्यांचे थॉट्स असे आहेत की आम्हाला दिसतंय काय होतंय, तुम्ही त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगू शकता ते सांगा. म्हणजे आता जर कव्हर ड्राईव्ह मारली आहे तर कव्हर ड्राईव्ह खेळला हे तर ठीक आहे, पण ते आम्हाला दिसतंय कव्हर ड्राईव्ह खेळली, त्याच्यानंतर बॉल कुठे गेला, कोणी पकडला का, बाउंड्री गेली, हे सगळं त्यांना दिसतंय. कव्हर ड्राईव्ह मारली, ही कव्हर ड्राईव्ह त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये कशी खेळलेली आणि कधी खेळली होती आणि तशीच आज खेळली आहे आणि आजचा रिझल्ट काय आहे, तेव्हाचा रिझल्ट काय होता, हे जर तुम्ही आणलं तुमच्या कॉमेंट्रीमध्ये, हे एक्स्ट्रा इज व्हॉट द ऑडियन्स इज लुकिंग फॉर.
1: वेगवेगळ्या खेळांनुसार तू या समालोचनाची तयारी कशी करतेस?
0: सो मला एक गोष्ट जाणवली आहे वेगवेगळे खेळ करताना की फक्त कॉन्टेंट वाईज हे खेळ वेगळे नाही आहेत, टोनॅलिटी वाईज पण हे खेळ वेगळे आहेत. सो ज्या टोनमध्ये तुम्ही कॉमेंट्री किंवा अँकरिंग क्रिकेटची कराल त्याच टोनमध्ये तुम्ही सायकलिंग किंवा चेसची नाही करणार, वेगळ्या टोनॅलिटीमध्ये कराल. तर दिस इज बीन अ व्हेरी बिग लर्निंग. प्रिपरेशन कसं करावं ते तुम्ही त्या सर्कलमध्ये गेलं ना की तुम्हाला कळतं काय टोनॅलिटीमध्ये बोलायचं आहे. गॉल्फ परत वेगळी टोनॅलिटी आहे, चेस वेगळी टोनॅलिटी आहे. हे दोन्ही स्पोर्ट्स असेल ज्याच्यामध्ये टोनॅलिटी थोडीशी क्लासी म्हणू शकतो, तुम्ही ओरडू नाही शकत, तुम्ही एक्साइटमेंट पण तुम्हाला अशा क्लासी मॅनरमध्ये दाखवायला लागते. तर हे सगळं खूप असतं, ते क्रिकेटला नाही चालणार. तुम्ही जर त्या टोनॅलिटीमध्ये क्रिकेटमध्ये बोललात तर लोक ऐकणारच नाही, पीपल विल नॉट एन्जॉय. फुटबॉलमध्ये अजून वेगळं असतं, अजून तुमची टोनॅलिटी किंवा पिचवर पाहिजे, हाय पाहिजे, तुम्ही खूप एनर्जेटिक पाहिजे. तर दिस इज अ मेजर डिफरन्स. कॉन्टेंट वाईज तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला मिळेल सगळं. सो
1: म्हणजे मला असं वाटतं की यू आर ओपन टू लर्न ऑल.
0: येस,
1: यु आर ओपन टू लर्न एव्हरीथिंग आणि म्हणूनच हे सगळं जमू शकतं.
0: व्हेरी ट्रू.
1: शिकण्याची आवड असेल आणि त्यातनं काहीतरी शोधायची इच्छा असेल तर जग आपल्या पुढे मोठं आहे, आकाश मोठं आहे. मला असं वाटतं कर्ली टेल्स हा चॅनल युट्यूबवरचा, तर त्याच्याविषयी सांग ना.
0: सो मी कर्ली टेल्स मध्ये ऑलमोस्ट एक वर्ष काम केलं आणि तिकडे आय वॉज एम्प्लॉइड, म्हणजे आता मी फ्रीलान्स करते पण तेव्हा मी एम्प्लॉयमेंट मध्ये होते त्यांच्या. आणि मला वाटतं कर्ली टेल्स खूप छान जागा आहे जर तुम्हाला शिकायचं असेल कॉन्टेंट क्रिएशन बद्दल, प्रोडक्शन बद्दल. जर ते एक वर्ष मी तिकडे नसते तर कदाचित मी आज एवढी चांगली अँकर बनू शकले नसते, कारण कर्ली टेल्सनी मला प्रोडक्शन मध्ये काय होतं हे शिकवलं. सो तुम्ही कॅमेराच्या समोर असता तेव्हा तुम्हाला जेवढं सांगितलं असतं त्याच्यावर तुम्ही स्वतः प्रिपेअर करता स्क्रिप्ट किंवा तुम्ही प्रेझेंट वगैरे करता, पण त्याच्या मागे जो आरो म्हणजे रन ऑर्डर, तर जो आरो असतो तो कसा लिहिला जातो किंवा आरो बनवताना काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात, कशाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, कशाबद्दल नाही बोलायचं आहे, कशाला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, हे सगळं प्रोडक्शनमध्ये जातं. तर जर तुम्ही प्रोडक्शन साईड शिकलीत तर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप इझिली करू शकता. ते कर्ली टेल्सनी शिकवलं कसं मॅनेज करायचं.
1: वा, मुंबईची मुलगी असल्याचा या क्षेत्रात कसा काय फायदा होतो?
0: खूप फायदा होतो मला तर वाटतं, कारण मी जेव्हा बाकीच्या सिटीज मधून अँकर्स बघते ना, सगळ्यांचे ऑफकोर्स दे ब्रिंग देअर ओन फ्लेवर, पण मला वाटतं त्यातल्या त्यात जे मुंबईची लोक आहेत ना ते खूप वर्सेटाईल आहेत ॲज कम्पेअर टू द अदर सिटीज. दिल्लीचा आपला एक ॲक्सेंट येतो, साऊथचा एक ॲक्सेंट येतो, मुंबईचा ॲक्सेंट येतो, पण तुम्ही तो ॲक्सेंट खूप लवकर सोडू शकता. इंग्लिशमध्ये नाही येत आणि तो ॲक्सेंट हिंदीमध्ये येतो. इनफॅक्ट मला लोक म्हणतात बंबईया हिंदी मे बात करना बंद कर अँड प्लीज कम टू नॉर्मल हिंदी, जे खूपदा होतं. पण ॲट द एंड ऑफ द डे बंबईया हिंदी इज व्हेरी इझी टू लेट गो ऑफ ॲज कम्पेअर टू डेलीचा ॲक्सेंट. तो डेलीचा ॲक्सेंट येतोच किती काही झालं तरी. तर त्यामुळे आय थिंक मुंबईच्या लोकांना एक अपर हँड आहे ॲज कम्पेअर टू द अदर अँकर्स फ्रॉम अदर सिटीज. आणि साऊथ ॲक्सेंट तर येतोच, इंग्लिशमध्येही येतो, हिंदीमध्येही येतो. खूप कमी अँकर्स असे आहेत साऊथचे ज्यांचा तो ॲक्सेंट सुटलाय.
1: प्रवास, दौरे, शूटिंग,

0: सगळ्या निरनिराळ्या वेळा, त्या त्या खेळाचा अभ्यास, तुझा स्वतःचा लॉचा अभ्यास, या सर्वातून तू स्वतःला फिट कशी ठेवतेस आणि तुझा असा वेगळा हेल्थ मंत्र आहे का?
1: काही नाहीये व्हेरी ऑनेस्टली. आणि मला असं वाटतं असायला पाहिजे, म्हणजे मी खूपदा प्लॅन करते की मी हे करेन, पण नाही होत समहाव. एवढ्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि हेक्टिक शेड्यूलमुळे ते होत नाही. पण व्हेनेव्हर आय एम इन द सिटी, मी जेव्हा घरी असते तेव्हा मी आय मेक इट अ पॉइंट की काही नाही तर रोज ॲटलीस्ट अर्धा तास धावायला जाणं, एवढं तर व्हायलाच पाहिजे. सो तेवढं एक असतं. पण स्पेशली जेव्हा मी टूर्सवर असते तेव्हा तर खूपच कठीण आहे, खूपच कठीण काही कारण.
0: या क्षेत्रात खूप निरनिराळ्या व्यक्तिमत्वांसोबत तुझा संवाद घडत असतो आणि अशावेळी स्वतःला त्रयस्थ ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स आणि टिप्स वापरतेस?
1: सोशल मीडिया. कारण आजकाल सगळं सोशल मीडियावर आहे, पॉप कल्चर सगळं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहेच. तर स्क्रोलिंग एवढं वाईट नाही आहे जेवढं आपण समजतो, ॲज लॉंग एज ते कंट्रोल्ड आहे. सो स्क्रोलिंग इज गुड, पण पूर्ण वेळ तुम्ही स्क्रोलिंग करत बसलात तर मग तुम्ही काहीच नाही करत आहे आयुष्यात. पण थोडंफार स्क्रोलिंग इट कीप्स यू अपडेटेड.
0: या व्यतिरिक्त अजून काय काय चालू आहे आयुष्यात?
1: अजून रिसर्च.
0: अच्छा, रिसर्च.
1: रिसर्च.
0: मी असं ऐकलं की तू PhD करतेस, तर तुझा विषय काय आहे?
1: खूप इंटरेस्टिंग विषय इनफॅक्ट. म्हणजे मला तर वाटतं हे PhD, असं आपण म्हणतो ना की सर्कल ऑफ लाईफ, इट्स कम लाईक अ फुल सर्कल. कारण माझा टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन आर्टिस्ट राईट्स.
0: वा.
1: आणि मी स्पेशल फोकस करते आहे इंडियन वोकल इन्स्ट्रुमेंटल आणि डान्सवर. तर बिकॉज लहानपणी शिकले आणि मग लॉ केलं आहे, सो मग लॉचा ते AIचा इम्पॅक्ट आणि कॉपी राईट्स वगैरे ते सगळं तिकडे येतं. आर्टिस्ट राईट्स म्हणजे आता लहानपणापासून शिकते त्यामुळे आर्टिस्टशी कनेक्शन वगैरे आहे. तर आणि आता फायनली कॉपी राईट्स AI वगैरे खूप पुढे जात आहे आणि लॉज लीगल फ्रेमवर्क ते सगळं पण व्हायला चालू झालंय, पण अजून कॉन्क्रीट काही नाही आपल्याकडे. तर मला असं वाटतंय मी लिटरली माझ्या आयुष्यात जे पण केलंय त्या सगळ्याचा अभ्यास आहे हा.
0: अगदी बरोबर म्हणालीस, कारण हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुझा. आणि खरं आहे, म्हणजे आपण लहानपणापासून जे जे शिकत जातो त्यातूनच अनुभव घेऊन त्यातूनच एखादा विषय निवडून, म्हणजे आपल्याला कळत जातं की आपण काय काय केलंय आणि आता पुढे काय करू शकतो, आणि त्या अनुभवातनं आपली PhD अशा टॉपिकद्वारे पुढे नेणं आणि समाजाला जागृत करणं खरोखर छान विषय आहे. तुझं अकॅडमिक्स कोणत्या शाळा कॉलेजांमधनं झालं आणि तुला विशेष प्रभावित करणारे असे शिक्षक कोण होते?
1: व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. ते आधी मी बोरिवलीला राहायचे तर शाळा तर तिकडेच झाली, Dr. S. राधाकृष्णन विद्यालयमधून. आणि 11वी 12वीला मी HR होते आणि त्याच्यानंतर 5 वर्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ तिकडून लॉ केलं. मध्ये ना एक वेब सिरीज आलेली कोटा फॅक्टरी म्हणून. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की एक सर असतात आणि कोटा वी नो की खूप पॉप्युलर आहे कोचिंग क्लासेससाठी वगैरे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेससाठी. तर एक मुलगा असतो तो जातो कोटाला आणि तिकडे एका क्लासेसमध्ये त्याची ॲडमिशन होते. तिकडे जीतू भैया म्हणून एक टीचर असतात. ते इतके इन्स्पायरिंग असतात की बियॉन्ड द क्लासरूम ते जे लेसन्स देतात या मुलांना, दॅट स्टे विथ देम थ्रू आउट, अशी त्याची स्टोरी आहे. मी जेव्हा कोटा फॅक्टरी बघितलं आणि मी काहीतरी सेकंड इयरमध्ये वगैरे असेन लॉच्या, इट टुक मी बॅक टू माय 10th मध्ये मी ट्युटोरियल्सला होते, आमचे क्लासेस होते. तिकडे आमचे एक सर होते प्रवीण शेनॉय म्हणून, ही प्लेड दॅट एक्झॅक्ट रोल इन आवर लाईफ. आमचा जो ग्रुप होता खूप मस्ती करायचो, खूप त्रास द्यायचो सगळ्यांना, आणि आम्हाला त्यांनी किती वेळा असं दुसऱ्या क्लासमध्ये बोलवून समजावलेलं की असं नका करू, दहावी आहे तुमची, कॉन्सन्ट्रेट करा थोडंसं वगैरे. बट ही प्लेड दॅट सेम रोल इन आर लाईफ की क्लासरूमच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही कसं स्टुडंट्सच्या लाईफवर एक इम्पॅक्ट आणू शकता. आफ्टर वॉचिंग दॅट शो मी त्यांना सगळ्यात आधी मेसेज केला की सर मी जस्ट हा शो बघितला, इट रिमाइंडेड मी ऑफ यू, थँक्यू सो मच. आणि खूप मोठा मेसेज होता तो, ही नेव्हर रिप्लाईड. बट लेटर आय थिंक मी भेटले होते त्यांना कधीतरी, तेव्हा मी सांगितलं की मी असा असा मेसेज टाकला होता. ते म्हणाले नाही माझा नंबर चेंज झालाय. पण पॉइंट इज दॅट दॅट वन पर्सन मेड अ लॉट ऑफ डिफरन्स टू आवर लाईफ, लॉट ऑफ डिफरन्स.
0: कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांना तू कसा काय वेळ देतेस?
1: कुटुंब तर परत आल्यावर जेव्हा मी दौऱ्यांवरून परत येते तेव्हा घरी असते. पण त्यांची कंप्लेंट अशी असते की तू जेव्हा बाहेरून घरी येतेस तेव्हाही तू घरी

0: नसतेस, कारण तेव्हा मग मी फ्रेंड्स ना भेटायला बाहेर जाते.
1: पण म्हणजे दोघांपैकी कोणाला तरी वेळ देतेस.
0: हो,
1: आणि तुला तेही महत्वाचं वाटतं की कुटुंबासोबत पण चर्चा झाल्या पाहिजेत. कारण आई संगीत शिक्षिका आहे डॉक्टर अनया थत्ते, बाबा लॉयर आहेत, त्याच्यामुळे दोघांकडनं तुला वारसा मिळतो आणि तू तेवढं कम्युनिकेशन डेव्हलप करत असशील घरी, कारण तुझं PhD टॉपिकही तो आहे. त्यामुळे ते कळत नकळत ते होत असणारच.
0: कळत नकळत पेक्षा एक कंडिशन आहे माझ्या आयुष्यात, कंडिशन्स खूप आहेत काही काही करण्यासाठी, पण आय थिंक ॲट द एंड ऑफ द डे दे हेल्प मी इन बिकमिंग हु आय एम. पण एक कंडिशन अशी आहे की जेव्हा पण मी बाहेर दौऱ्यांवर असते, आईशी सकाळी एक आणि रात्री एक कॉल झालाच पाहिजे. दिवसभर काय केलं, दिवस कसा गेला, किंवा सकाळी उठल्यावर आजचा काय प्लॅन आहे दिवसाचा. पण अगेन मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही इतकं घराच्या बाहेर राहताय तर मग ते कम्युनिकेशन जर असं नाही केलं तर कसं होईल.
1: अगदी बरोबर. आणि आपल्या भारतीय कुटुंब संस्थेमध्ये ही अशी पद्धत आहे.
0: हो,
1: आणि बोलणं वाढवलं पाहिजे, त्याच्यामुळे आपली प्रगती होते. अवांतर माहिती मिळवण्यासाठी तू काय करतेस, म्हणजे जसं वाचन किंवा इंटरनेट सर्फिंग किंवा फिरायला जाणं, यापैकी तू काय करतेस?
0: सगळंच. स्पेशली फिरायला जाणं.
1: वा, तू इंटरनॅशनल टुर्नामेंट्स केल्यास?
0: हो.
1: कुठे कुठे गेलीस?
0: सो मी कर्ली टेल्स बरोबर असतानाच केनियाला गेले. प्रॉबेब्ली माय बेस्ट ट्रिप इन माय लाईफ.
1: सांग ना आम्हाला केनियाबद्दल.
0: सो केनियाला ना कसं आहे की केनिया कॅन बी डिवायडेड इन टू पार्ट्स. एक तर सफारीसाठी खूप पॉप्युलर आहे केनिया, खूप जास्त. खूप सुंदर आहेत. मसाई मारा एक जागा आहे तिकडे. आणि दॅट इज प्रॉबेब्ली द वर्ल्ड्स बेस्ट सफारी प्लेस किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो. कधीही गेलात तुम्ही, तुम्हाला साइटिंग्स 100% दिसतील. 100%. आणि इतकं ब्युटिफुल आहे, इतकं सुंदर आहे ते. इतकं माहितीये, लहानपणी आपण ते नॅशनल ज्योग्राफीवर बघायचो, असे खूप हर्ड्स सगळे जायचे एकत्र आणि तेव्हा मग शिकारी वगैरे येऊन तिकडे शिकार करायचे. हे सगळं तिकडे ऍक्च्युली होतं मे टू ऑक्टोबर मध्ये. आणि त्या ड्युरेशन मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दिसतं हे सगळं जीप मधून. खूप सुंदर जागा आहे. सो दिस इज वन साइड. दुसरी साइड आहे ती बीचेस. डियानी बीच किंवा मोम्बासा अशा जागा आहेत. डियानी इज आय थिंक द वर्ल्ड मोस्ट ब्युटिफुल बीच असं काहीतरी त्याला हे मिळालं. इट इज व्हेरी ब्युटिफुल. खूप प्रचंड प्रिटी आहे ती जागा.
1: केनिया व्यतिरिक्त
0: नॉर्वेला गेले होते मी आता. नॉर्वे चेस म्हणून एक कॉम्पिटिशन झाली.
1: नॉर्वे चेस टुर्नामेंट होती, तिथला अनुभव सांग ना आम्हाला.
0: नॉर्वे एक तर खूप छोटी कंट्री आहे, खूपच छोटी आहे, आणि तिकडे हार्डली लोक आहेत. मंडेला सकाळी उठायचे मी, आणि मी जिथे राहत होते ते सिटी सेंटर होतं. तर आणि बाजूलाच स्टेशन होतं, मेन स्टेशन, म्हणजे आपलं कसं CST आहे तसं तिकडचं स्टेशन होतं. सकाळी 9 वाजता उठल्यावर मी जेव्हा पडदे बाजूला केले, आय एक्सपेक्टेड की खूप गर्दी असेल. आता इंडियाच्या हिशोबाने सांगायचं किंवा मुंबईच्या हिशोबाने सांगायचं, तर मुंबईला मंडे प्रिटी अर्ली, थोडस लवकर आहे ना ऑफिस आर्सच्या. सकाळी 6 वाजता जेवढी गर्दी असेल तेव्हा तिकडे पीक टाइमला तेवढी गर्दी होत. म्हणजे एवढे कमी लोक आहेत तिकडे की पीक टाइमलाही खूपच कमी गर्दी, आणि त्यांच्यासाठी ते ओ वाव क्राऊड असं असतं. पण नॉर्वे चेस वॉज एन एक्सेप्शनल इव्हेंट. मॅग्नस कार्लसन, जो करंटली वर्ल्डचा बेस्ट प्लेअर म्हणू शकतो आपण त्याला, इनफॅक्ट तो आहेच. चेस मधला जर कोणी गोट असेल करंटली तर तो मॅग्नस आहे. तो नॉर्वेज आहे. सो तिकडे आहे ते क्रेज आहे चेस बद्दल. पण जर कम्पेअर केलं ना तर इंडियाचं चेस क्रेज आणि तिकडचं चेस क्रेज खूप वेगळं आहे.
1: बर.
0: इथे मी लास्ट इयर जेव्हा ग्लोबल चेस लीग केलेली तेव्हा फॅन्स वर पोरिंग इन. म्हणजे लोक बँगलोर, चेन्नई, कुठून कुठून येत होते फक्त गुकेशला बघायला, प्रगला बघायला आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायला, ऑटोग्राफ घ्यायला. तिकडे मॅडनेस नाही आहे चेसचा. चेसचे फॅन्स आहेत पण मॅडनेस नाही आहे. तिकडे लोक आरामात येतात, आरामात बघतात. फोटो मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला. त्यांच्यासाठी हेच मोठं आहे की अरे वा, मॅग्नसला खेळताना बघितलं. सो हिरो वर्शिप ऍज सच मी तिकडे बघितली नाही. पण आपण जेवढा रिस्पेक्ट करतो आपल्या प्लेयर्सना तो रिस्पेक्ट तिकडे दिसतो.
1: या सगळ्या खेळांची कमेंट्री करता करता तुझी पर्सनल डेव्हलपमेंट कशी कशी झाली आहे, तुला काय वाटतं?
0: सो जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रूम्स मध्ये एंटर करता, दर रूम मध्ये एक वेगळं एक्सपेक्टेशन असतं ऑफ हाऊ यू आर एक्सपेक्टेड टू बिहेव ऑर पोर्ट्रे युअरसेल्फ. हे प्रॉबेब्ली जर मी एक लॉयर असते तर माझं बिहेवियर सगळ्या रूम्समध्ये सेम असतं, कारण मी लॉयर आहे.
1: अगदी कोणत्या

0: काही रूममध्ये गेले तरी मी लॉयरच आहे. पण बिकॉज मी एवढे वेगवेगळे स्पोर्ट्स केलेत, आता मला हे माहिती आहे जर मी एका रूममध्ये एंटर केलं जिकडे चेसचं क्राऊड आहे तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी एका सायक्लिंग इव्हेंटला गेले तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी क्रिकेट स्टेडियममध्ये असेन तर तिकडे लोकांशी कसं बिहेव करायचं. हा खूप फरक जाणवतो जो प्रॉब्ली मी जर एक कन्व्हेन्शनल पाथ घेतला.
1: आणि कबड्डी पण मग अशी म्हणाली,
0: कबड्डी पण खूप वेगळं आहे. म्हणजे प्रॉब्ली कबड्डी आणि क्रिकेटची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे एज कम्पेअर टू अदर स्पोर्ट्स आपल्या कंट्रीमध्ये, पण तरी त्या दोन्ही ठिकाणी वावर खूप वेगळा आहे. सो हे जे मल्टीफसेटेड मी म्हणू शकते जो एक अप्रोच आहे वेगवेगळ्या रूम्समध्ये जाऊन, तो मला वेगवेगळ्या स्पोर्ट्स करून कळला.
1: वा, कमेंटेटर झाली नसतीस तर काय झाली असतीस?
0: म्हणजे मी कॉमेंट्री करते पण त्याहून जास्त मी अँकरिंग करते. सो आय वुड प्रिफर टू बी कॉल्ड ॲज अ स्पोर्ट्स प्रेझेंटर रादर दॅन अ स्पोर्ट्स कॉमेंटेटर, बिकॉज दे फुल टाइम कॉमेंट्री करतात ना, दे मे टेक ऑफेन्स. तर कदाचित जर स्पोर्ट्स कॉमेंटेटर प्रेझेंटर झाले नसते तर मग मी लॉज कंटिन्यू केलं असतं, कारण इंटरेस्ट आहे लॉ मध्ये, नाही असं नाहीये, फक्त या सगळ्या गोष्टीत माझे जास्त इंटरेस्ट आहे.
1: आता रॅपिड फायर बरं का?
0: ओके,
1: मुंबई की नागपूर?
0: मुंबई.
1: नागपूर तुझं गाव आहे नाही का?
0: हो.
1: पण मुंबई मुंबईची मुलगी.
0: मुंबई मुंबई आहे.
1: डोसा की तर्री पोहे?
0: डोसा.
1: वडापाव की मिसळपाव?
0: वडापाव एनी डे.
1: साडी की वेस्टर्न आउटफिट?
0: टफ क्वेश्चन, प्रॉब्ली ओकेजन बघून.
1: वाचन की नेट सर्फिंग?
0: वाचन.
1: सक्सेस पार्टी की घरचं एखादं फंक्शन?
0: वाव, सक्सेस पार्टी.
1: खूपच छान, खूपच भारी आरोही. किती भारी वाटतं ना जेव्हा असे रोमांचित करणारे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांची परत परत आपल्याला आठवण येते, आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो. मला असं तुला विचारावं असं वाटतं की नव्या पिढीला काय मार्गदर्शन करशील, किंवा नव्या पिढीला तुला काय सांगावं असं वाटतंय?
0: मी जेव्हा लहान होते ना तेव्हा देर वॉज अ पॉइंट इन माय लाईफ जेव्हा मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि रिसोर्सेस नव्हते, बिकॉज तेव्हा वुमेन्स क्रिकेट कोणी ऐकलं होतं आणि दिस वॉज इन 2008-09, तेव्हाही ऐकलं नव्हतं कोणी. म्हणजे एमसीएचे कॅम्प्स वगैरे व्हायचे, मी गेले होते एक दोन समर कॅम्प्सला पण तेवढंच, अजून काही नाही. आणि मग इव्हेंच्युअली मी सोडलं की काय क्रिकेटर व्हायचं. पण हे होतं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, कोणी ऐकलं नव्हतं विमेन्स क्रिकेट किंवा स्पोर्ट्स किंवा वॉट एव्हर. आणि मला जे करायचं होतं ते खूप अनकन्व्हेन्शनल होतं, ते लोक सहजासहजी असे मार्ग पिक नाही करत. आता ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या आहेत, पर्स्पेक्टिव्ह वाढले आहेत लोकांचे, नॉन कन्व्हेन्शनल प्रोफेशन्स ना जास्त महत्व मिळत आहे आजकाल ओव्हर कन्व्हेन्शनल प्रोफेशन. आणि लोक ट्राय आउट करायला घाबरत नाही आहे, स्पेशली जी जेनझी आहे किंवा जेन अल्फा आहेत ते अजिबात घाबरत नाहीत, कशालाही घाबरत नाहीत ते. सो तो ऍटिट्यूड मेंटेन राहायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर रिस्पेक्ट पण मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जस्ट बिकॉज तुम्ही ट्राय आउट करताय डझंट मीन की एज्युकेशन इज नॉट as important as that. इनफॅक्ट मला म्हणजे मी आधी खूप म्हणायचे की उगाच बाबांनी मला लॉ करायला लावलं, काय करणार आहे मी लॉचं पुढे जाऊन. पण मला आज त्याचा इम्पॉर्टन्स कळतो की जर तेव्हा मला फोर्स केलं नसतं की तू लॉच करायचं तर आज प्रॉबेबली माझी कॅरेक्टर डेव्हलपमेंट एवढी झाली नसती जेवढी लॉ मुळे झाली आहे, किंवा लॉ मुळे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स जे आलेत ते नसते आले. आज कदाचित मी एवढं चांगलं अँकरिंग करू नसते शकले जर ते ओरेटरी स्किल्स मला त्या 5 वर्षांमध्ये शिकायला मिळाले नसते तर. सो एड्युकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज व्हॉट यू डू. एड्युकेशन मे नॉट बिकम युअर प्रोफेशन, दॅट्स फाईन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: म्हणजे मला असं जाणवतंय तू अगदी थोडक्यात हे सांगितलंयस की आई बाबा आणि गुरु यांचं ऐकावं, आणि खरोखरच त्यांचं ऐकल्याने आपण बरीच प्रगती साधू शकतो. आणि तू आता तितकी उंच गेलेली आहेस, पोहोचलेली आहेस, आणि अजूनही तू उत्तरोत्तर तुझी कारकीर्द बहरत राहो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आरोही, तुझे खूप खूप धन्यवाद. आज तू आकाशवाणीत आलीस आणि इतका छान अनुभव तू आमच्या बरोबर शेअर केलास आणि नव्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन केलंस. खूप खूप धन्यवाद आरोही.
0: थँक्यू सो मच, मला खूप आनंद झाला मी आज इकडे आले आणि तुझ्याशी गप्पा.
2: श्रोते हो, खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

आँख मिल जाई है सजनिया से तो नाचन लगी है।

आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या। इंडो

0: इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंक मध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. भारत आणि इंडोनेशियामधल्या भागीदारीचा नवीन सुवर्ण अध्याय आजपासून सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते इंडोनेशियात जाकार्ता इथे इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन देत होते. उभय देशांमधली भागीदारी संरक्षण, तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण, विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे असं मोदी म्हणाले. परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार झाले. या करारांमुळे भारतात बनलेली उच्च दर्जाची औषधं इंडोनेशियात परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतील. इंडोनेशियातले डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातले इतर व्यावसायिक यांच्या क्षमता बांधणीमध्ये भारत योगदान देऊ शकेल. तसंच भारतीय गव्हाच्या वाणामुळे इंडोनेशियाची अन्न सुरक्षा मजबूत होईल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं. अत्यावश्यक खनिज आणि पोलाद यांच्या पुरवठा साखळीबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं. IIM बंगळुरूचं संकुल इंडोनेशियात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: AI, टेलीकॉम, डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में टेक्नोलॉजी सहयोग बढ़ाने के लिए आज एक अहम एग्रीमेंट किया है. हम दोनों देशों के बीच स्टार्टअप सहयोग को और गहरा करने पर भी सहमत हुए हैं. हम इंडोनेशिया में भारत के प्रतिष्ठित मैनेजमेंट इंस्टीट्यूट IIM बेंगलुरु को उसका कैंपस खोलने के जा रहे हैं. इससे पूरे आसियान क्षेत्र के युवाओं को बहुत लाभ होगा.
0: याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांड कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं. या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या.
2: फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है. ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का एक अनुपम उदाहरण है. फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है. खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है. ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है.
0: केरळमध्ये कोची इथे उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे. भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील. संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर

0: ग्रादोषींना जन्मठेप सुनावली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का या संदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाईल असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महिलांवरचे बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 विशेष जलदगती न्यायालयं आणि पॉक्सो अंतर्गत 30 विशेष जलदगती न्यायालयं अशी एकंदर 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाशी सतत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेत डल्लास इथे काल झालेल्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर प्रथमच स्पेन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेवर 3-4 गोलनं विजय मिळवणाऱ्या बेल्जियम बरोबर स्पेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत असेल. इंग्लंडनं मेक्सिकोवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागला. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्ध नॉर्वे असा सामना रंगेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं

हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या हेतूनं प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात गडचिरोली आणि सामोर्शी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे 2 दिवस ठिय्या आंदोलन केलं. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून जमीन अधिग्रहणास तात्पुरती स्थगिती देत असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या कुरखेड्या तालुक्यातल्या गुरनोली गावाला भेट देऊन तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी देसाईगंज तालुक्यातील जागतिक बँक अर्थसहाय्यित नैनपूर शेतकरी उत्पादक कंपनी स्मार्ट प्रकल्प आणि कुरखेडा तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या देऊळगाव धान खरेदी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोली इथं आत्मसमर्पित नक्षल्यांशी संवाद साधला. यावेळी आत्मसमर्पित नक्षल्यांना निधीचे धनादेश आणि जीवनोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी कृषी निविष्ठा उपलब्धता आणि गुणवत्ता नियंत्रण या संदर्भात आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात 1494 मेट्रिक टन युरिया आणि 200 मेट्रिक टन DAP खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. नगर परिषदेच्या 1 आणि नगर पंचायतींच्या 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला. गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपचे उमेदवार अंकुश नैताम विजयी झाले. अहेरी नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संजना मडावी, कुरखेडा नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा उईके निवडून आल्या. 21 जूनला गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिक करून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गडचिरोली इथल्या पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगासनाचे धडे गिरवले. अहेरी इथल्या पोलीस उपमुख्यालयासह विविध पोलीस ठाण्यांमध्येही योग शिबिर घेण्यात आले. गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक करण्यात आली. विष्णुपद गाईन, दयाराम सिडाम आणि पुरुषोत्तम जांभूळकर या 3 प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनानं त्यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर केला. मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नीती आयोगाचे सल्लागार दधीश इंद्रोदिया यांनी 3 दिवस दौरा करून आकांक्षित जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्या आणि दुर्गम भागातील शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. गडचिरोली जिल्हावासियांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त 26 जूनला पोलीस दलानं शहरात ड्रग फ्री गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन केलं. या मॅरेथॉनमध्ये 500+ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांतील 96 आदिवासी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. 28 जून रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील 82,984 बालकांपैकी 77,666 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगलात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा उद्ध्वस्त केला. त्यात 6 टन वजनाची लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि BGL पाईप आणि अन्य साहित्याचा समावेश होता. 30 जूनला जिल्हाभरातील शाळा जल्लोषात सुरू झाल्या. विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गडचिरोली नजीकच्या मुरखळा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसंच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे हे मेंढा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत तर पोलीस अधीक्षक एम रमेश हे गोगाव इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रवेशोत्सवाला उपस्थित होते. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. वाचक स्वर विणा डोंगरवार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय. उच्च

गुजरात उच्च न्यायालयात कायम. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेने नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. भूसंपादन, वनजमीन मंजुरी, कोरोना महामारी, पश्चिम आशियातलं युद्ध या कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला विलंब झाला. या महामार्गावर काही ठिकाणी पथकर वसुली सुरू झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. नगरपालिका नगरपरिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांचा शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक डॅशबोर्ड बनवला जाईल. या डॅशबोर्डवर त्या ठिकाणच्या सर्व रिक्त खाटांची माहिती प्रदर्शित केली जाईल असं आश्वासन सरकारने विधान परिषदेत दिलं. या रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयात उपचार केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3,558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2,803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालय कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महामार्गांवरच्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीतली वाहतूक पूर्ववत झाल्याचं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल रात्रभर नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातला भावडा भावडवारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रात्री त्र्यंबकेश्वर येथील मेडघर किल्ल्यावरच्या 100 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आज होणाऱ्या विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेर तालुक्यातल्या दहिवली गावच्या शेलारवाडीत काल रात्री भूस्खलन झालं. त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळून 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं असून बेपत्ता व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याचं एनडीआरएफनं सांगितलं आहे. शासनाने मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंडणगड तालुक्यात म्हापळ आंबेत पुलाला धडकलेला एक बार्ज काढला असून दुसरा बार्ज काढण्याचं काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सतत दरडी कोसळत असल्यानं भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आणि बंधाऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. पावसामुळे डहाणूतल्या शेणसरी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेली आणि मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. माहीम केळवा धरण 100% भरलं असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसानं उसंत दिल्यानं शेतीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 299 बंधाऱ्यांपैकी 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात खडवली आणि जुगाव यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं त्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना, अकोला आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आषाढी वारीतल्या 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा तर 11 जोशींना जन्मठेप सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत सुंदर विचलन म्हणजेच ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स या विषयावर. थिंग्स दॅट स्टील आवर टाइम बट ऑल्सो मेक लाईफ मेमोरेबल. ज्या गोष्टी आपला वेळ घेतात पण जीवन अविस्मरणीय बनवतात. मित्रांनो, आधुनिक जीवनाचा वेग प्रचंड वाढलाय. वेळेचं नियोजन, उद्दिष्ट, करिअर, अभ्यास, स्पर्धा, आर्थिक स्थैर्य, यश आणि उत्पादकता या शब्दांनी आपलं दैनंदिन जीवन व्यापून टाकलंय. आजच्या जगात प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवला जातो. आपण किती तास अभ्यास केला, किती काम पूर्ण केलं, किती उद्दिष्ट गाठली, किती पैसे कमवले, किती प्रगती केली यावर अनेकदा आपलं मूल्यांकन केलं जातं. अशा वेळी एक प्रश्न मनात उभा राहतो, आयुष्य हे केवळ कार्यक्षमतेसाठी आहे का? प्रत्येक क्षण उत्पादक असलाच पाहिजे का? की काही अशा गोष्टीही आहेत ज्या कदाचित आपला वेळ घेतात, आपल्याला नियोजित मार्गापासून काही काळ दूर नेतात, पण त्या आपल्या जीवनाला अधिक सुंदर, अधिक मानवी आणि अधिक संस्मरणीय बनवतात.

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांना आपण कधी कधी विचलन म्हणजेच डिस्ट्रॅक्शन असं म्हणतो. एखादं गाणं ऐकत बसणं, जुन्या मित्रांशी तासन तास गप्पा मारणं, पावसात भिजणं, पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवणं, रात्री आकाशाकडे पाहत विचार करत बसणं, एखाद्या कॅफेमध्ये एकट्यानंच बसून लोकांचं निरीक्षण करणं, एखादं चित्र काढणं, प्रवास करणं, जुन्या छायाचित्रांमध्ये रमणं, कविता लिहिणं किंवा केवळ शांत बसून स्वतःशी संवाद साधणं. बाहेरून पाहता या गोष्टी वेळेचा अपव्यय वाटू शकतात, पण जीवनाकडे मागे वळून पाहिल्यास आपल्याला जाणवतं की ह्याच क्षणांनी आपलं जीवन हे अधिक अर्थपूर्ण बनवलंय. मानवी मेंदू हा केवळ काम करण्यासाठी बनलेला नाहीये. मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानातील अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की विश्रांती, सर्जनशीलता, सामाजिक संवाद आणि चिंतन यांचा मानसिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. आपण जेव्हा सतत धावपळीत असतो तेव्हा मेंदूवर

ताण वाढतो. पण जेव्हा आपण एखाद्या आवडत्या गोष्टीत रमतो तेव्हा मनाला विश्रांती मिळते, सर्जनशीलता वाढते आणि भावनिक संतुलन सुधारतं. मंडळी, बालपणातील दिवस आठवले की लक्षात येतं की त्या काळात वेळेची जाणीव वेगळी होती. आपण मित्रांसोबत तासन तास खेळायचो, झाडावर चढायचो, पतंग उडवायचो, गोष्टी ऐकायचो, रेखाटन करत बसायचो किंवा केवळ संध्याकाळच्या गार वाऱ्यात बसून गप्पा मारायचो. त्या क्षणी आपल्याकडे काही महत्वाचं काम आहे हे आपल्याला लक्षातही यायचं नाही. पण आज जेव्हा त्या दिवसांची आठवण येते तेव्हा लक्षात येतं की त्या क्षणांनीच आपलं व्यक्तिमत्व घडवलंय. मित्रांसोबत घालवलेला वेळ हे असंच एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेक वेळा आपण मित्रांसोबत करिअर, भविष्य, स्वप्न, भीती, प्रेम, अपयश आणि आयुष्य या विषयांवर चर्चा करतो. बाहेरून पाहता हा वेळ कदाचित निष्फळ वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे संवाद आपल्याला भावनिक आधार देतात, नवीन दृष्टिकोन देतात आणि कठीण काळात उभं राहण्याचं बळही. संगीत हे असंच आणखी एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेकदा एखादं गाणं ऐकताना आपण वेळेचं भान विसरून जातो. संगीत आपल्याला आपल्या आठवणींशी जोडतं, आपल्या भावनांना शब्द देतं आणि अनेकदा आपल्याला स्वतःशी भेट घडवतं. संशोधनानुसार संगीत हे ताण कमी करण्यास, भावनिक आरोग्य सुधारण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतं असं म्हणतात. मित्रांनो, पुस्तकं वाचणं हा देखील एक विलक्षण अनुभव आहे. एखाद्या पुस्तकामध्ये रमून गेल्यावर आपण काही काळासाठी वेगळ्याच जगात प्रवेश करतो. कथा, पात्र, कल्पना आणि विचार यांच्या माध्यमातून आपण स्वतःच्या अनुभवांच्या पलीकडे जाऊ शकतो. वाचनामुळे केवळ ज्ञान वाढत नाही तर सहानुभूती, कल्पनाशक्ती आणि आत्मचिंतनाची क्षमता देखील विकसित होते. त्यानंतरचं पुढचं डिस्ट्रॅक्शन म्हणजे प्रवास. हे आयुष्यातलं सर्वात सुंदर डिस्ट्रॅक्शन मानलं जाऊ शकतं, कारण प्रवास हा आपल्याला आपल्या दैनंदिन चौकटी बाहेर घेऊन जातो. नवीन माणसं, नवीन संस्कृती, नवीन भाषा आणि नवीन अनुभव आपली दृष्टी विस्तारतात. अनेकदा प्रवासामध्ये आपण केवळ नवीन ठिकाणं पाहत नाही तर स्वतःलाही नव्याने शोधत असतो.

मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मात्र विचलनांचं म्हणजेच डिस्ट्रॅक्शनचं स्वरूप हे बदललंय. सोशल मीडिया, व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन गेम्स आणि सतत येणारे नोटिफिकेशन्स यांचा आपल्या वेळेवर मोठा प्रभाव पडतो. यातल्या काही गोष्टी आनंददायी असल्या तरी त्यांचा अतिरेक हा मानसिक थकवा, तुलना, अस्वस्थता आणि वेळेचं अयोग्य व्यवस्थापन यास कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स आणि हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स यामधला फरक ओळखणं आवश्यक आहे. ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स ही ती असतात जी आपल्याला अधिक जिवंत, अधिक संवेदनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. ती आपल्या मनाला शांतता देतात, आपल्याला स्वतःशी जोडतात आणि जीवनातील सौंदर्य अनुभवण्यास मदत करतात. पण हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स मात्र आपल्याला सतत वास्तवापासून दूर नेतात, आपली ऊर्जा कमी करतात आणि आपली ध्येय विसरायला लावतात. त्यामुळे आपण समतोल साधणं हे अधिक महत्वाचं आहे. करिअर, अभ्यास आणि स्पर्धा महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर आयुष्य जगणंही तितकंच महत्वाचं आहे. केवळ यशाच्या मागे न धावता जर आपण मैत्री, कुटुंब, छंद, निसर्ग, कला आणि स्वतः सोबतचा संवाद गमावला तर आयुष्यातील अनेक सुंदर क्षण आपल्याकडून निसटून जाऊ शकतात. आज अनेकदा आपण स्वतःला सतत व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. रिकामा वेळ म्हणजे वेळेचा अपव्यय असं मानलं जातं. पण वास्तवात काही वेळ रिकामा असणं, विचार करणं, स्वप्न पाहणं आणि निरीक्षण करणं हे मानवी विकासासाठी आवश्यक असतं. आयुष्यात मागे वळून पाहताना आपल्याला किती तास अभ्यास केला होता किंवा किती ईमेल्स पाठवले होते हे कदाचित आठवणारही नाही. पण एखादा पावसाळी दिवस, मित्रांसोबत केलेला प्रवास, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, आवडतं गाणं, एखाद्या पुस्तकाने केलेला विचारांचा बदल किंवा तारांकित आकाशाखाली घालवलेला क्षण, ह्या गोष्टी मात्र कायम स्मरणात राहतील. त्यामुळे आपण ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचं, मेहनत करायची, शिस्त पाळायची, पण त्याचवेळी आयुष्यातील ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शनसाठीही थोडी जागा ठेवायची. एखादं गाणं ऐकायचं, एखादं पुस्तक वाचायचं, छान फेरफटका मारायचा, मित्रांना भेटायचं, आपल्या आवडी जपायच्या आणि अधूनमधून वेळेचं भान विसरूनही जगायचं. कारण शेवटी आयुष्य हे

केवळ साध्य केलेल्या यशांची यादी नसतं. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, नाती, आठवण आणि त्या लहान लहान क्षणांची शिदोरी असते जी आपल्या मनात कायमची घर करून राहते. ज्या गोष्टी कधी कधी आपला वेळ चोरतात त्या अनेकदा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. आणि कदाचित म्हणूनच काही सुंदर डिस्ट्रॅक्शन ही वेळेची चोरी नसून आयुष्याने दिलेली सर्वात मौल्यवान भेट असते. कारण ह्याच क्षणांमुळे आपलं आयुष्य हे केवळ यशस्वीच नाही तर संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनलेलं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो, युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देशांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण, सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी.
1: पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों की सबसे बड़ी

0: शक्ति है। हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है। इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा।
1: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले। पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं। अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो यांच्याशी आज मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली। इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला। मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे, ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं। हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले। मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं। कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा, त्यासाठी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली। त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं। महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं। राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला। पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले। येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत। या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली, ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले। 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला। हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती, आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत। तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत।

0: अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं गंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. सातही तलावातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद केले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आरवी पुनर्वसन ते अजनूज या मार्गांसह श्रीगोंदा तालुक्यातले 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन, याचे लेखक आहेत गौरी शंकर घाळे.
1: आरटीओ विभागातल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्ट पासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सभागृहाला दिलेल्या आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा, विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश, ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओ मधला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली प्रकरणाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. त्याचप्रमाणे परिवहन विभागातली संघटित वसुली रॅकेटची आणि विशेषतः वादग्रस्त निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी IPS अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या पथकाला महिन्याभरात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आरटीओ विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत परिवहन विभागात एक मोठं आणि संघटित वसुली रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अनधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या ॲग्रिगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक

0: चाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय या क्षेत्राचं नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात या उद्देशानं यापुढे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिन 5 रुपये महसूल तर प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सत्ताधारी बाकांवरून विधानसभेत दिलेली आश्वासनं आणि त्यांची पूर्तता या संदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य सरकारला दिले. तर या निर्देशांनुसार पुढच्या 4 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिलं. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या तारांकित प्रश्नावरची पूरक माहिती आज कामकाजात सादर करण्यात आली. त्यावर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर संवैधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक निश्चित स्थान असून कार्यकारी मंडळाला अर्थात सरकारला प्रश्न विचारण्याचा त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचा अधिकार विधिमंडळाकडे आहे असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत येत नसेल तर ती ही बाब संवैधानिक रचनेसाठी घातक असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं. तसंच दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या पूर्ततेबाबत श्वेतपत्रिका मांडण्याचे निर्देश सरकारला दिले. जळगाव जामोद इथल्या बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली असून या प्रकरणातले संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईनं काढला. कोणतीही वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या आई वडिलांनाच तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आलं आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यामुळे पोलिसांना तिच्या आई वडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान सापडलेल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांचा वेगानं निपटारा करण्यासाठी एकूण 138 विशेष जलदगती न्यायालय सुरू करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र न्यायव्यवस्थेकडून पुरेशा प्रमाणात न्यायाधीशांची उपलब्धता न झाल्यामुळे यातली केवळ 58 न्यायालयं प्रत्यक्ष सुरू होऊ शकल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत आपण स्वतः उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सांगत पुढील मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश बैठकीत हा विषय प्राधान्यानं मांडून प्रलंबित नियुक्त्या वेगानं पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. कोकणातल्या कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यात या भागातल्या विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास तसंच पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज सभागृहात दिली. सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. समालोचन लिहीपर्यंत सभागृहाचं काम सुरू होतं. सभागृहात नियम 293 अन्वये प्रस्तावावरच्या चर्चेचं कामकाज सुरू आहे.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. गरिबांसाठी 15% खाटा न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार. एकीकृत डॅशबोर्ड विकसित करणार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. जिल्हावार बिबट सफारीसाठी वनखात्यात भरती करणार वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. वांद्रे पूर्व मधल्या गरीब

इथे पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांचं कागदपत्र मागवून घेणार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देशविदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्त्व आहे. पोलिओ घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेकडून किंवा धर्मादाय आयुक्तांकडून गरीब रुग्णांसाठी 15% खाटा राखीव ठेवण्याच्या नियमांचं पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरच्या समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून या राखीव खाटांची माहिती दर्शवणारा डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं

0: प्रश्न उपस्थित केला होता त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. तसंच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीनं विशेष तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान जनआरोग्य योजनेसह शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व पात्र चॅरिटी रुग्णालयांनी करणं अनिवार्य आहे. याबाबत जिल्हास्तरीय समित्यांना आणि सदस्य सचिवांना विशेष सूचना देण्यात येणार असून तपासणीनंतरही नियमांचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री देसाई यांनी सांगितलं. महालक्ष्मी इथल्या आर्थर रोड परिसरातल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढच्या एक महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास त्यांचं त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की संबंधित 15 व्यक्ती हे तिथले मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसंच ते किती वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहेत याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कामगारांसाठी सुमारे 3000 घरं उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करून दिल्या जातील. राज्याची 21% जमीन ही वनांची आहे. वनरक्षक वनपाल असले तरी क्षेत्रफळ लक्षात घेता अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळेच प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक जातात ही वस्तुस्थिती आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारीचं नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनपरिक्षेत्राच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात तब्बल 11 वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती त्यावर मंत्री उत्तर देत होते. वाघांची शिकार करण्यासाठी पाणवठ्यावर विषप्रयोग करून 4 रानगवे, 4 भेडकी, 2 माकडं आणि खवल्या मांजरं आढळून आली होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलांना वनविभागाचे अधिकारी सहाय्य करतील असं आश्वासनही यावेळी मंत्री नाईक यांनी दिलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगर मधल्या पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांची कागदपत्र मागवून तपासण्यात येतील. जर ते पात्र असतील तर त्यांनाही ते लाभ देण्यात येतील असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. सदस्य झीशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 500 झोपड्यांवर मे 2026 करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की या झोपड्यांचं सर्वेक्षण 2018 एका खासगी संस्थेकडून करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात 141 जणांपैकी 100 पात्र ठरले. या अपात्रतेच्या विरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते, परंतु 29 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पात्र 100 झोपडीधारकांचं पुनर्वसन 15 ऑगस्ट पर्यंत करण्यात येणार आहे असंही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो.

FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या किसानवाणीमध्ये मी यामिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 16 आषाढ शके 1948 अर्थात 7 जुलै 2026. आजच्या किसानवाणीमध्ये हवामान वृत्त, प्रश्नमंजुषा, कृषी वार्ता या रोजच्या सदरांसोबतच कृषी संवादामध्ये आपण ऐकणार आहोत हॅलो किसानवाणी. खरीप कांदा रोप वाटिका व्यवस्थापन याविषयी शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं दिली डॉक्टर राकेश सोनवणे यांनी. चला तर मंडळी आता वळूया आजच्या आपल्या प्रमुख कार्यक्रमाकडे. चला तर मग जाणून घेऊया आजचं हवामान. हे हवामान वृत्त आम्हाला निफाड येथील कृषी संशोधन केंद्राच्या वेधशाळेकडून प्राप्त झालंय. तापमान कमाल 29 डिग्री सेंटीग्रेड तर किमान 23 डिग्री सेंटीग्रेड, आर्द्रता कमाल 84% तर किमान 45%, आणि पाऊस हा 45 मिलीमीटर एवढा झालेला आहे.

0: आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
2: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
4: कृषी वार्ता। राज्यात वाढत्या अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी सावकारी कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहे। 2022 पासून राज्यातील सावकारी कर्जात सुमारे 400 कोटी रुपयांची वाढ झाली असून त्याच कालावधीमध्ये बँक व्यवस्थेमध्ये 12,415 कोटी रुपयांचं कर्ज वाटप देखील करण्यात आलेलं आहे। ही होती कृषी वार्ता। चला तर मंडळी, आता वळूया आजच्या आपल्या हॅलो किसान वाणीकडे। ऐकूया हॅलो किसान वाणी।
5: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणी कार्यक्रमात आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय। मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन। शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केलंय तज्ज्ञ डॉक्टर राकेश सोनवणे यांनी। सूत्रसंचालन केलंय यामिनी भाकरे यांनी। निवेदन आणि निर्मिती सहाय्य विनया गांगल। तांत्रिक सहाय्य मुकुंद पवार यांचं। तर सादर करते आहेत कृष्णा शिंदे। ऐकूयात हॅलो किसान वाणी।
4: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीमध्ये मी आमिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। शेतकरी बंधूंनो, खरीप सीझन आता नुकताच सुरू झालाय आणि पावसाला पण सुरुवात झालेली आहे, त्यामुळे रोपवाटिका व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। कारण छोटी छोटी रोपं आपण जेव्हा तयार करू तेव्हा ती आपल्याला शेतामध्ये लावता येतील आणि त्याची वाढ सुद्धा चांगली होऊ शकेल। वापसा आल्याशिवाय आपण तसेही पीक लावत नाही, परंतु ही रोपवाटिका तयार करत असताना आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, रोपवाटिकेमध्ये ती कुठे असावी, तिची जमीन कशी असली पाहिजे, अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, याबद्दलची माहिती मात्र आपण नक्कीच घेणं गरजेचं आहे। कारण की ही रोपं अगदी छोटी बाळासारखी असतात, रोपं ही सुदृढ राहण्यासाठी त्याची काळजी सुद्धा घ्यावी लागते। आणि म्हणूनच महत्वाचा विषय आज हॅलो किसान वाणीचा आपण घेतलाय। यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक डॉक्टर राकेश सोनवणे। सोनवणे सर हे कांदा द्राक्ष संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत वनस्पती शास्त्राचे। तर सरांचं मी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। सर नमस्कार।
6: नमस्कार।
4: नमस्कार। बरं, मला एक सांगा की रोपवाटिका व्यवस्थापन आपण जेव्हा करतो हे ती जमिनीपासून सुरुवात करावी लागते आपल्याला, तर ही नेमकी कुठे आणि कशी केली पाहिजे?
6: मॅडम, आपण चांगला प्रश्न विचारला। बऱ्याचदा काय होतं, रोपवाटिकेची जागा हा देखील महत्वाचा विषय असतो। आता काय होतं, पूर्वी जसं होतं, आता पाऊस समप्रमाणात पडायचा, परंतु आता कसं एक आला तर एकाच दिवशी, जसं आता आपण आजचीच परिस्थिती बघा, आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक शहरामध्ये रेड अलर्ट जारी केलाय की ज्या साधारणतः 300 mm पाऊस पडण्याची आज दाट शक्यता आहे। हा कुठल्या तरी परिसरात पडेल, त्र्यंबक असेल किंवा नाशिक असेल, पेठ, सुरगाणा, म्हणजे अशा परिसरात आपला हाय अलर्ट जारी केलेला आहे। यासाठी आपण ज्यावेळेस आपल्या समजा ग्रामीण भागामध्ये ज्या काही रोपवाटिका टाकतात, तर रोपवाटिका टाकत असताना आपण जागा जी येते ती उत्तम निचरा असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं पाणी जरी जास्त झालं तरी ते साचून राहणार नाही, निचरा झाला की मग त्यात अडचणी येत नाही। आणि जी काही रोपवाटिका करायची ती आपल्याला गादी वाफ्यावर करायची। जर समजा तुम्ही सपाट वाफ्यावर रोपवाटिका केली आणि खोलगड भागात केली, काय म्हणतो, रोप बसून गेलं म्हणजे थोडक्यात मर आली, तर ती येऊ नये याच्यासाठी आपल्याला निचरा होणारी जमीन असणं गरजेचं आहे, उंचावर असावी आणि गादी वाफा असावा। मर येऊ नये याच्यासाठी आपल्याला ट्रायकोड्रामा असेल किंवा तुमचं कॉपर ऑक्सिक्लोराईड याचा वापर करणं गरजेचं की जेणेकरून आपल्याला मर रोग हा नियंत्रणात मदत होईल। अशा पद्धतीने जर आपण गादी वाफा आणि रोपवाटिका जी येते बियाणं फोकून न देत आपल्याला बियाणं पेरून द्यायचं, म्हणजे सलग ओळीने आपण काकऱ्या किंवा जास्त क्षेत्र असेल तर काकऱ्या पाडून आपण बियाण्याची पेरणी करावी की जेणेकरून आपल्याला रोपवाटिका त्याचे अंतर्मशक, म्हणजे जर सलग पाऊस लागून राहिला तर आपल्याला कदाचित एखादी निंदणी देखील करावी लागते, तर त्यासाठी आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे। आणि महत्वाचं जे बीज प्रक्रिया एक करायची, मर येऊ नये याच्यासाठी आपल्याला रासायनिक म्हटलं तर आपण त्याच्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल किंवा कार्बन डायझाईम असेल, कार्बन डायझाईम 2 g/L किंवा प्रति किलो, आणि ट्रायकोडर्मा जर वापरायचं असेल तर आपल्याला 5 g/kg अशा पद्धतीने आपण बीज प्रक्रिया

0: करणं गरजेचं आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला जीवाणू खताचा देखील वापर करणं गरजेचं आहे. रोपवाटिकेमध्ये जर आपण मी बघितलं की आता चांदवड असेल किंवा तुमचा कवन असेल देवळा असेल या भागातले काही शेतकरी आहे ना, ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनस किंवा आयझोटोबॅक्टर पीएसबी केएसबी याचा वापर करतात. किंवा काही काही शेतकरी आता मायक्रोरायझाचा देखील वापर करायला लागले. बऱ्याचदा काय होतं, मायक्रोरायझाच्या वापरामुळे जिथे कमी पाऊस पडतो अशा ठिकाणी ते पाणी राखून घेतं किंवा रोपाची वाढ होणे चांगलं ते अपटेक वाढतं. तर याच्यासाठी समजा आता सिन्नर असेल मालेगाव म्हणजे ज्या भागात थोडा पाऊस कमी पडतो अशा ठिकाणी जर आपण मायक्रोवेव्ह वापरलं तर त्याचे देखील आपल्याला चांगले रिझल्ट आहेत. तर त्यासाठी आपल्याला जैविक मध्ये ट्रायकोड्रमा असेल किंवा जैविक मध्ये आझोटोबॅक्टर पीएचबी केएसबी याचा वापर करावा की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने रोपवाटिका तयार करते.
1: म्हणजे थोडक्यात म्हणजे बदलतं वातावरण जे आहे त्या प्रमाणात आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाला की काही दिवस पाऊसच नव्हता, तसा पहिला जर 7 जूनला पावसाची सुरुवात होते पण महिना झाला पाऊसच नव्हता, आता मात्र भरभर पाऊस पडतोय.
0: आज तर आपला हाय अलर्ट जे
1: तर त्या दृष्टीनं आपल्याला जमीन पाणी हे सगळं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, नाही का सर? याबद्दल आपण पुढे बोलूच्या. एक फोन येतोय. हॅलो.
2: हा नमस्कार.
1: हा नमस्कार, बोला.
2: भरत शिंदे बोलतोय वडगाव शिंदेवरून.
1: हा नमस्कार भरतजी, बोला.
2: मला असं विचारायचं होतं की कांदा रोपवाटिका ज्यावेळेस आपण बनवतो परिपातली आणि पावसाचं प्रमाण वगैरे सगळं असतं त्यावेळेस अशी परिस्थिती होती का पाऊस उगवण्याची क्षमता असते त्याच्यावर पाऊस पडतो रोपमर जास्त होते, तर यासाठी कशी काळजी घेतली?
0: आपण चांगला प्रश्न विचारला. बऱ्याचदा काय होत असतं ज्यावेळेस आपल्याला रोग येतो किंवा मर येते त्यावेळेस आपण ती काळजी करतो की बा याचं काय करायचं, परंतु रोग येऊ नये याच्यासाठी जर आपण सुरुवातीलाच रोपवाटिका टाकण्यापूर्वी जर आपण काळजी घेतली म्हणजे थोडक्यात काय की बऱ्याचदा आपण आपले जे वाफे असतात ते सपाट असतात, सपाट वाफ्याच्या ऐवजी आपण गादी वाफे करायचे.
2: बरोबर.
0: आणि मर येऊ नये याच्यासाठी आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड देतो ते 50 ग्रॅम प्रति वाफा म्हणजे 3 बाय 2 मीटरचा जो वाफा असतो तर त्यामध्ये सांगतात 50 ग्रॅम आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड टाकायचं की जेणेकरून आपल्याला मर जी येते ती कंट्रोल व्हायला मदत होत असते. त्याच पद्धतीने जर आपल्याला बीज प्रक्रिया करायची, आपल्याला बियाणं आणलं की बियाण्याला आपल्याला कार्बन डायझियम असेल किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल किंवा जैविक मध्ये म्हटलं तर आपण ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो अशा पद्धतीने आपण जैविकची जर बीज प्रक्रिया केली तर आपले मर रोग नियंत्रणात यायला मदत होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला बीज प्रक्रिया महत्वाची आहे. आणि आपण जे खतं वापरतो FOM वगैरे तर या खतं बऱ्याचदा वापरतो आणि जैविक कडे देखील आपलं वापर करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं आपण जमिनीच्या आरोग्याकडे काळजी घेत नाही, आरोग्याची काळजी घेत नाही. तर त्यासाठी आमचा अनुभव आहे की बरेचसे शेतकरी ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनस असेल किंवा तुमचं आयझोटोबॅक्टर पीएचबी केएसबी या जैविक खताचा रोपवाटिकेत वापर करतात तर त्यांचं मर येण्याचं प्रमाण हे नगण्य म्हणजे 5% असते. परंतु जे शेतकरी वापरत नाही किंवा सपाट वाफे करतात तर तिथं जवळजवळ आपल्याला 25-30% पुढे मर दिसते. तर आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला मर येणार नाही यासाठी ही काळजी घ्यायची आपण.
2: धन्यवाद.
1: धन्यवाद आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. हॅलो. हा नमस्कार, बोला.
3: हा नमस्कार सर, संजय साठे बोलतो नाहीतळे तालुका निफाड.
0: नमस्कार. नमस्कार सर.
3: कांदा रोपवाटिका टाकताना काय काळजी घेतली बाहेर? कांद्याचे रोप मर वगैरे होते दिवसात पावसाळ्यात रोप जवळजवळ 80% उगवण क्षमता झाली पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे?
0: आपण चांगला प्रश्न विचारला. कारण काय होतं बऱ्याचदा रोपवाटिका टाकताना ना आपले शेतकरी बांधव आहे किंवा तुमच्या नैतळ्याला मी बघितलंय तर बऱ्याचदा सपाट वाफ्यावर आपण रोपवाटिका टाकतात. तसं न करता तुम्ही जसं म्हटलं आता उगवण क्षमता 80% पाहिजे किंवा चांगलं आपलं रोप जे आहे तर ते काटक किंवा चांगलं निरोगी असणं गरजेचं आहे. आपले रोपवाटिका जे आहे म्हणजे उगवण क्षमता 80% पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला जे काय बियाणं जे तर ते चांगल्या शासकीय संस्थेकडनं किंवा विद्यापीठाकडनं घ्यावं. जसं आता आपलं राऊरी कृषी विद्यापीठामार्फत आपल्या पिंपळगाव बसवंतला जे आहेत तर तिथे आपल्याला फुले बसवंत 780 आणि फुले समर्थ या जातीचं बियाणं मिळतं. आणि रोपवाटिका करताना आपल्याला गादी वाफे करायचे आणि बियाणं जे ते आपण फोकून टाकतो त्याच्याऐवजी आपल्याला बियाणं हे ओळीने पेरून घ्यायचं म्हणजे ओळीने टाकायचं की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित त्याची रोपाची संख्या देखील चांगली मेंटेन करता येईल किंवा अंतर्मशागत देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येते. तर अशा पद्धतीने आपण जर काळजी घेतली आणि सुरुवातीला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. जसं मी गादी वापस सांगितलं बियाणं चांगल्या क्वालिटीचं असणं गरजेचं आहे ज्याच्यासाठी आपल्याला बसवून 780 जे बियाणं आहे किंवा फुले समर्थ या जातीचं बियाणं आपल्या पिंपळगावचं जे आपलं कांदा द्राक्ष औषण केंद्र आहे तिथं आपल्याला उपलब्ध आहे. सध्या तिथं विक्री देखील चालू आहे. तर शेतकरी बाबा चांगल्या क्वालिटीचं बियाणं घ्यायचं आणि बियाणं आणल्यानंतर मग आपल्याला महत्वाचं ज्यावेळेस आपण रोपवाटिका टाकायची त्याच्या आधी आपल्याला बीज प्रक्रिया करायची. ज्या पद्धतीने आपण बाळाला लस देतो म्हणजे निरोगी राहावं किंवा सुदृढ बाळ राहावं याच्यासाठी आपण पोलिओ लस देतो त्याच पद्धतीने आपल्याला बियाण्याला लसीकरण पद्धतीने आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे की ज्याच्यासाठी आपल्याला कार्बन डायझियम असेल किंवा जैविक मध्ये म्हटलं तर

0: ट्रायकोडर्मा आपण 5 ग्रॅम प्रति किलो अशा पद्धतीने आपल्याला ते बीज प्रक्रिया करायची, मग आपल्याला त्याची पेरणी करायची रोपवाटिकेमध्ये. अशा जर आपण सर्व व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्याला उच्च चांगल्या प्रतीचं रोप तयार होतं आणि त्याला साधारणतः 35-40 दिवसात झालं की ते आपल्याला पुनर्लागवड करायची 40-45 दिवसानंतर. त्यावेळेस देखील आपल्याला रोप प्रक्रिया करणं गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने आपण काळजी घ्यायची.
1: धन्यवाद आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. बरं, पण पाणी व्यवस्थापनामध्ये आता पाऊसच असल्यामुळे पाण्याची काही व्यवस्था काही करावी लागतच नाही सर, नाही का? परंतु बेसल डोज वगैरे हा द्यावा लागतो का?
0: हो नाही, बरोबर आहे. पाण्याचं देखील जसं आपण म्हटलं की बो आपल्याला पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे. जर पाणी जास्त झालं तर आपले मर येईल. तर त्याच्यासाठी आपल्याला उंचावर, जसं मी म्हटलं की रोपवाटिकेची जागा ही उंचावर असावी, गादी वाफ असावा, किंवा काही जण रेज बेड करतात. जसं आपण टोमॅटोला बेड करतो मोठे, त्या पद्धतीने काही जण रोपवाटिका टाकतात. अशा पद्धतीने किंवा गादी वाफ्यावर जर आपण रोपवाटिका केली तर आपला खोलगट भाग जो आहे तिथून आपल्याला पाण्याचा निचरा करता येईल. आणि आपण डोसच्या बाबतीत म्हटलं की जसं मी म्हटलं की आपल्याला जसं कांद्याच्या बाबतीत आपण सुरुवातीला जो डोस देतो नत्रस पुरत पालाश, त्या पद्धतीने रोपवाटिकेत फारशी गरज भासत नाही. परंतु सुरुवातीला आपण थोडस 1-15 दिवस म्हणजे रोप उगून आल्यानंतर आपल्याला रोपाला सांगता 2 ओळीच्या मध्ये चिमूट भर असं थोडस युरिया द्यायचं आहे आपल्याला. फार जास्त खताची आवश्यकता पडत नाही, कारण आपलं रोपच 40 दिवसाचं असलं की आपण पुनर्लागवड करतो.
1: सुरुवातीला
0: युरियाचा वापर करायचा आणि ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो त्यावेळेस आपला जो डोस ठरलेला आहे 100-50-50 म्हणजे 100 किलो नत्र, 50 किलो स्पुरल, 50 किलो पालाश. आणि या व्यतिरिक्त आपल्याला सल्फरचा वापर आपण करतो 1:10.
1: अच्छा सर, याबद्दल आपण पुढे बोलूया. एक फोन येतोय. हॅलो,
0: एक मिनिट.
2: कांद्याची लागवड कधी करावी? पेरणी पण सध्या थांबवलेली आहे. आपल्या जवळच क्लाउडचा पण इशारा दिलाय कालपासून.
1: बर, आपल्याकडे आज डॉक्टर राकेश सोनवणे म्हणून आलेले आहेत. चांगला प्रश्न विचारला तुम्ही, ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर. हो हो, भाकरे मॅडम बोलतो.
2: मॅडम, मी तुमच्या रोजच बघतो सर.
1: अच्छा, धन्यवाद सर.
2: तर म्हटलं सर, मी थोडं गायडन्स केलं तर बरं होईल.
1: हो सर, येस बिलकुल.
2: गाव बाहेरच शेती आहे.
0: बर, तर जसं आता आपण म्हटलं की व आता मी सांगितलं की आता आज आपल्याला रेड अलर्ट म्हणजे ढगफुटीचं जे आहे ते आपल्याला आज इशारा दिलेला
2: आहे. पुष्कळ अंशी कमी झाला असं सांगतोय, सांगितलंय पश्चिमेकडे.
0: हो हो हो हो, तेच ना तेच ना. म्हणजे बाबा इशारा दिलाय त्या धर्तीवर.
2: इकडे कसं होतंय, त्या वेगाच्या सिमिलर पाऊस सध्या सिंधर्मध्ये
0: नाही. तेच सांगतो ना मी. आता जे काय आता आपण आपल्याला जी कांदा लागवड करायची असते, सुरुवातीला आपण काय करतो रोपवाटिका तयार करतो. आणि रोपवाटिकेसाठी आपल्याला चांगला निचरा होणारी जमीन असणं गरजेचं आहे. जे तुमचं क्षेत्र असेल तर त्यामध्ये त्यातल्या त्यात उंचावर जी जागा असेल निचरा व्यवस्थित होतो अशा ठिकाणी आपल्याला गादी वाफे तयार करायची. आणि त्यामध्ये आपल्याला रोप जे बी जे कांद्याचं बी आपल्याला फोकून न देता आपल्याला ते पेरून द्यायचंय किंवा आपल्याला ओलीने टाकायचंय, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. साधारणतः आपल्याला हेक्टरी जे ते 8-10 किलो बियाणं आपल्याला सफिशियंट होतं की ज्याच्यासाठी आपल्याला 4 गुंठ्यावर आपल्याला जर रोपवाटिका टाकली तर ती आपल्याला सफिशियंट होते. आणि पावसाचं म्हटलं की पाऊस आता आपल्या सिन्नरचा जो भाग आहे तर आपल्याकडं पावसाचं प्रमाण तसं फार म्हणजे इतर तालुक्याच्या माहिती समजा इगतपुरी असेल यापेक्षा आपल्याकडं प्रमाण कमी असतं. परंतु आता यावर्षी जसं आपण सांगितलं की आता जून महिना आता आपला कोरडा गेला आणि आजपासून आपल्याला पाऊस नाही, म्हणजे गेल्या 2-3 दिवसापासूनच पावसाला खरी सुरुवात झालेली आहे. आणि त्यासाठी आपल्याला ज्यावेळेस चांगला वापसा येईल अशा वेळेस आपण ते आपल्या कांदा बियाण्याची पेरणी रोपवाटिकेत पेरणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी अजून आपल्याला सांगेल की जे काय आपल्याला बियाणं घ्यायचं आहे, बियाणं हे चांगल्या क्वालिटीचं घेणं गरजेचं असतं की जेणेकरून आता रावरी कृषी विद्यापीठामार्फत जे आहे 5787 जाते त्याच पद्धतीने फुले समर्थ या 2 ज्या जातीचे बियाणं आहे ते आपल्या पिंपळगावपासून जे संशोधन केंद्र आहे तिथे आपल्याला उपलब्ध होते. त्याच पद्धतीने रोपवाटिका टाकत असताना आपल्याला जी मरची समस्या येते किंवा आपण म्हणतो आमचं रोप बसून गेलं बा म्हणजे मर रोगाची समस्या येते, तर तो रोग येऊ नये याच्यासाठी आपल्याला ट्रायकोड्रमा असेल किंवा रावरी कृषी विद्यापीठामार्फत गेल्या वर्षी संशोधित केलेलं फुले सुपर बायोमिक्स हे जैविक उत्पादन फार चांगलं आहे की जे वापर केल्यामुळे आपल्याला जे काय आपले मर येते किंवा सॉइल बोर्ड डिसीजेस जे तर त्याचं नियंत्रण व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होते. तर यासाठी आपल्याला या जैविक उत्पादनाचा वापर करावा की जेणेकरून आपल्याला मर रोग जे आहे त्याची समस्या आपल्याला नियंत्रणात आणता येईल. अशा पद्धतीने आपण काळजी घेतली पावसाचं तर मी सांगितलंच आपल्याला, किंवा खताचं जे असेल खत रोप उगून आल्यानंतर आपल्याला 15 दिवसाच्या दरम्यान 2 ओळीच्या मध्ये आपल्याला एक चिमूट भर थोडासा असं युरिया पातळ असं द्यायचं की जेणेकरून आपल्या रोप हो एक 15 दिवसानंतर साधारणतः म्हणजे आजपासून जर पेरणी केली आपण किती
1: म्हणजे सर वापसा आल्यानंतर पेरणी करू शकता. अजून काही प्रश्न आहे सर?
2: थँक्यू
1: धन्यवाद आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. बरं सर आपण आता

0: या शेतकरी बंधूंनी म्हणजे गुजराती सरांनी आता आपल्याला विचारलंच होतं वाण, आता तुम्ही सांगितलेच, तर पुढेही कोणकोणते वाण आपण निवडू शकतो?
1: जसं आपण सांगितलं की आता बियाणं जे आहे, तर बियाणाची जी गुणवत्ता म्हणजे चांगल्या क्वालिटीचे बियाणं हे आपल्याला शासकीय संस्था ज्या असतील, जसं कृषी विद्यापीठ असेल किंवा आपल्या जिल्ह्यातच म्हटलं तर NHRDF किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हटलं तर DOGR की जे राजगुरुनगरला आहे, म्हणजे या ज्या शासकीय विद्यापीठ असतील किंवा संस्था ज्या आहे यांच्या मार्फत सांगता 10% बियाणं आपल्याला उपलब्ध साधारणतः होत असतं, आणि काही बियाणं आपल्याला कंपन्यांद्वारे म्हणजे खासगी कंपनी जी असतात की जे देखील आपल्याला ते बियाणं घेत असताना ते ब्रीडर सीड जो आहे ते देखील आपल्याला विद्यापीठ असेल किंवा या संस्थेमार्फत घेतात आणि त्याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करून देत असतात. ते बियाणं निवड करतात जसं मी सांगितलं 2547 असेल या जातीची निवड करावी, किंवा फुले समर्थ असेल, किंवा तुमचे NHRDF जर असतील तर तिथं आपल्याला Red 3, Red 4 परत एक नवीन व्हरायटी 883 नावाची एक परत आली आहे, त्यांनी गेल्या वर्षी संशोधित केलेली आहे. असे जे वाण आहेत त्या व्हरायटीचं आपण जर बियाणं खरेदी केलं आणि ते जर लागवड केली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रोप तयार करायला मदत होत असतील, किंवा कीड रोगाची समस्या ही आपल्याला त्यात म्हणजे कमी असते, किंवा तुमचे टिकवण क्षमता लेट करीपचे जे असतील काही व्हरायटी तर तिथे देखील 1-2 महिन्यापर्यंत आपण स्टोरेज करू शकतो. बऱ्याचदा स्टोरेजचं कसं असतं, आपण रब्बी म्हणजे उन्हाळी हंगामात ज्या काही जाती आहेत तर त्यासाठी देखील मी आपल्या एक माहितीसाठी सांगेल फक्त की आपली पूर्वी विद्यापीठाची N-2-4-1 ही व्हरायटी होती, परंतु गेल्या वर्षीच विद्यापीठाने नवीन व्हरायटी आपली प्रसारित केलेली की जिचं नाव आहे फुलेस्वामी.
0: अच्छा,
1: तिचं बियाणं देखील आपल्याला साधारणपणे या वर्षापासून उपलब्ध होईल की जेणेकरून आपल्याला त्याचं देखील आपल्या शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीने लागू होईल. तर त्याचं देखील स्टोरेज जे आहे ते 5-6 महिने टिकतं, आणि N-2-4-1 जसा विटकरी रंग होता त्याच्यामुळे लोकांची ऍक्सेप्टेबिलिटी नव्हती, परंतु यामध्ये रंग चांगला आहे आणि स्टोरेज क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे आता आपल्याला फुलेस्वामी जी व्हरायटी हिला देखील मला वाटतं मोठ्या प्रमाणावर मागणी राहणार आहे.
0: बरं सर, जेव्हा रोपं लावली जातात ही सुदृढ रोपं आपण तो शेतामध्ये जेव्हा लावतो तेव्हा म्हणजे अगदी लहान मुलासारखी त्या रोपांची काळजी घ्यावी लागते, नाही का? तर ती नियंत्रित वातावरणातील रोपं चांगली असतात की आपण साधारण लागवड करतो ती चांगली असते?
1: आता पण कसं समजा आता नियंत्रित वातावरण तरी म्हटलं पण आपण काळजी कशी घेतो ते महत्वाचं, मॅनेजमेंट महत्वाचा भाग आहे. किंवा जसं आपण म्हटलं मग आता समजा आता बरेचदा कांद्याची ठीक आहे आता रोपं विकत घेतली जात नाही, परंतु टोमॅटो असेल किंवा मिरची असेल ही इतर भाजीपाला पिकं आपल्याला आपण नर्सरीतनं रेडीमेड विकत आणतो, बऱ्याचदा शेतकरी बांधव आणतात
0: तसं म्हणजे शेडनेटमध्ये असतात,
1: शेडनेटमध्ये असतात. आणि इकडं जे येतं इकडं देखील आपल्याला फक्त काळजी जर व्यवस्थित घेतली, आपण मॅनेजमेंट महत्वाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मर योग येऊ नये याच्यासाठी आपल्याला ट्रायकोड्रामाचा वापर करायचा, किंवा आपल्याला जे माती सोलरायचे म्हणजे आता ती मध्ये आपल्याला जैविक जे 1-2 प्रमाणात शेणखत टाकायचं किंवा निंबोळी पेंड टाकायची, म्हणजे रस किडीचा जो आहे प्रादुर्भाव टाळायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला निंबोळी पेंड वापरणं गरजेचं आहे. म्हणजे अशा विविध जर आपण काळजी सुरुवातीपासून घेतली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रोपवाटिका जी आहे ती बाहेर आपण जरी स्वतः केली तरी चांगलं असतं, कारण काय होतं रोपं विकत आणणं ते कांद्याच्या बाबतीत परवडू शकणार नाही, कारण ती संख्या मोठी आहे, कारण साधारण आपल्याला जवळजवळ 4-5 लाख रोपं लागतात आणि ते शक्य नाही. जसं आपलं टोमॅटोचं अंतर कमी असतं तरी म्हटलं तरी ते 2 रुपयाला रोप पडतं. आपल्याला उत्पन्न वाढवायचंय आणि उत्पादन खर्च कमी करायचा याच्यासाठी मी सजेस्ट करेल की आपण स्वतःची रोपवाटिका स्वतःच करणं गरजेचं,
0: आपल्याच शेतावर आपली रोपवाटिका तयार करायची
1: आणि आपल्याला खात्री असते आपण काय केलं.
0: अगदी अगदी खरं, रोपवाटिका तयार करताना मात्र काळजी घेणं ही गरजेचं आहे, नाही का? अगदी
1: सुरुवातीपासून
0: माती कशी असावी,
1: माती कशी असावी, पाण्याचं व्यवस्थापन, गादी वाफा असणं गरजेचं, बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे, नंतर आपलं थोडंसं आपण
0: अन्नद्रव्य
1: व्यवस्थापन जे ते किंवा जैविक मध्ये जर जसं म्हटलं मी एजोटोबॅक्टर PSB वगैरे याचा आपल्याला वापर करायचा आहे.
0: बरं, पण एखाद्या वेळेला सतत पाऊस येतो तर अशा वेळेस छोटी रोपं जर असेल तर काय काळजी घेतली जाते?
1: बऱ्याचदा काय होतं सतत पाऊस आल्यामुळे बऱ्याचदा रोप मर होण्याची शक्यता जास्त असते. तर जसं आता मी तुम्हाला सांगेल की आता जसा आपला काल पाऊस झाला, आजच सकाळी मी जेव्हा संशोधन केंद्रावर गेलो होतो तसं कैसं आम्ही त्याला लगेच डस्टिंग करून घ्या किंवा आपलं ड्रेंचिंग करून
0: घ्यायचं.
1: ठीक आहे, आता आपण म्हणणार की आता आपल्या शेतात जाता येत नाही हे नाही, मग आपण काय करतो त्याच्यासाठी आपण रोपवाटिकेची जी साईज सांगतो ती 1 मीटर रुंद सुचवतो की जेणेकरून आपल्याला 2 रोपाची म्हणजे आपण 2 वाफे जे त्याच्यामध्ये जी गॅप आहे त्या वाफ्यातून जरी चाललं तरी आपण ते स्प्रे देऊ शकतो किंवा ड्रेंचिंग करू शकतो. त्यासाठी आता आम्ही सकाळीच फुले सुपर वायोमिक्स जसं मी म्हटलं की गेल्या वर्षी जर आपल्याला ट्रायकोड्रमा असेल किंवा फुले सुपर वायोमिक्स आपण ड्रेंचिंग करून घेतला आज सकाळीच की जेणेकरून आपल्याला त्याचे रिझल्ट म्हणजे समजा वो मर जी 15-20% वर

0: याची शक्यता आहे ती नगण्य होईल, 2-4-5% आतच राहील. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण रेंजिंग करायची, परत गेल्या गेल्या सकाळी काय करायचं, आपण ज्यावेळेस मॉनिटरिंग करत असतो त्यावेळेस आपल्याला जे काही वाफ्यात जे काही पाणी साचलेलं असतं ते काढणं गरजेचं असतं. जसं आम्ही आज सकाळी 8 वाजता ज्यावेळेस आम्ही ऑफिसला गेलो तर आधी पाणी काढलं, त्यानंतर आम्ही ड्रेंचिंग लगेच करून घेतलं.
1: म्हणजे आता पुढे जर 2-3 दिवस पाऊस झाला तरी सुद्धा रोपं तग धरू शकते.
0: हो आरामात.
1: म्हणजे आज बदलत्या वातावरणात म्हणता येईल आपल्याला, किंवा सतत येणाऱ्या पावसाच्या दृष्टीनं सुद्धा आपण काळजी घेणं गरजेचं आहे रोपवाटिकेतील रोपांची. रोपवाटिकातील रोपांची यासाठी की ती रोपं छोटी असतात, त्यांची वाढ होणं गरजेचं आहे, त्यांना माती पाणी सूर्यप्रकाश या सगळ्याची गरज असते, आणि ती थोड्याफार प्रमाणात कमी जास्त जरी झाली तरी काळजी जर घेतली तर ते व्यवस्थित वाढू शकतील, नाही का? फारच छान सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आला आणि कांदा रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी फार मोलाची अशी माहिती दिलीत, शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत, त्यांच्या शंकांचं निरसन केलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सगळ्या शेतकरी बंधूंच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: नमस्कार.
2: मंडळी, आताच आपण हॅलो किसान वाणी हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन. तज्ज्ञ होते डॉक्टर राकेश सोनवणे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य केलं होतं विनया गांगल यांनी, तर तांत्रिक सहाय्य मुकुंद पवार. सूत्रसंचालन यामिनी भागरे यांनी केलं होतं, तर सादर करते कृष्णा शिंदे. बऱ्या तर मंडळी, याबरोबरच आजच्या हॅलो किसानवाणी कार्यक्रमात आम्ही आता आपला निरोप घेत आहोत. पुन्हा आपली भेट आहेच येत्या मंगळवारी संध्याकाळी ठीक 7:30 एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: मंडळी, ऐकूया एक निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, बरसतील धुंद आता मृग नक्षत्रांचा पाऊस धारा, भिजेल चिंब ओथंबेल आसमंत सारा, असा छान पाऊस आपल्याकडे सध्या सुरू आहे. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पशुधनाची काळजी ही विशेष करून घ्यावी लागते आणि म्हणूनच सरकारी योजना देखील पशुधनासाठी आहेच. 14 तारखेला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा विषय आपण महत्वाचा ठेवला आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना. याविषयी आपल्या शंकांचं प्रश्नांचं निरसन करतील डॉक्टर मिलिंद भणगे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 14 जुलैला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 यावेळेत फोन करा. या योजनांविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73, 295-07-72. करा मग फोन हॅलो किसान वाणी.

आपला प्रश्न होता कागदी लिंबामध्ये हस्तबहाराचं महत्व काय आहे. तर हस्तबहारासाठी पाण्याचा ताण, संजीवकांचा वापर आणि संतुलित खत व्यवस्थापन हे महत्वाचं ठरू शकतं. तेव्हा मंडळी, प्रसारणाच्या या टप्प्यावर आता आपण इथंच थांबूया. पुन्हा भेट आहे उद्या संध्याकाळी माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आणि तत्पूर्वी भेट होईल उद्या सकाळी कृषीवाणीमध्ये. बराय तर मंडळी, किसानवाणी या कार्यक्रमातून आता वेळ झाली आहे रजा घेण्याची. किसानवाणी हा कार्यक्रम प्रसारित केला केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार. बराय तर मंडळी, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे आणि मी यामिनी भाकरे आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

पुष्पा पाघरे यांनी गायलेलं हे पाऊस गीत आपण आत्ताच ऐकलं. तर मंडळी आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत आणि कार्यक्रम संपण्यापूर्वी प्रश्नमंजुषेचं उत्तर द्यायचं आहे माझ्या लक्षात आहे.

0: आता थोड़ा
1: आइए सुने कार्यक्रम हवा महल।